खरं तर आपल्या व्यग्र आयुष्यामध्ये अनेकदा भूतकाळाला विसरून भविष्याच्या मागे धावत असतो. वर्षातला एवढाच काळ आहे जो आपल्याला थांबायला लावतो, आपल्या अस्तित्वांच्या मुळाकडे पाहायला लावतो. तोच काळ हा पितृपंधरवडा. नवीन भाषेत नवीन पिढीला सांगायचं झालं तर आपण बँकेतून कर्ज घेतलं तर ते फेडावं लागतं, नाहीतर व्याजाचा बोजा वाढतो. अगदी तसंच निसर्गानं आपल्याला जन्माला घालताना आपल्या पाठीवर एक अदृश्य कर्ज ठेवलं आहे, त्याला पितृऋण म्हणता येईल. मग आपला चेहरा, आपले गुण, आपलं रक्त, आपण आज ज्या समाजात मानाने जगतो ते सगळंच पिढ्यानपिढ्या केलेल्या कष्टांचं फळ आहे. आणि तो फक्त आपल्याला जन्म दिला नाही, जगण्याची साधनं दिली, या उपकारांची जाणीव ठेवणं, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे पितृऋण फेडणं. कृतज्ञता हा शब्द आपल्याला थोडासा अपरिचित होऊन जातो. आजकाल आपल्याला ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूड ग्रॅटिट्यूडच्या नावाने कोट्स आले की आपल्याला पटकन ते भावतं, पण तीच कृतज्ञता आपण ठेवली या 15 दिवसात, म्हणजे वर्षभर जे आपण रोजच्या धावपळीमध्ये विसरतो त्यांना किमान या 15 दिवसांमध्ये आपण काहीतरी दिलं, अन्न पाणी दिलं, तर पूर्वजांच्या बँकेत जमा झालेले कृतज्ञतेचे ते हप्ते होऊ शकतात. आधुनिक मनाला बरेच प्रश्न पडतील की जर आधीच निघून गेलं आहे, विज्ञान कुठे काय म्हणतं याच्यामध्ये, मग आम्ही दिलेली खीरपुरी किंवा पाणी पोचणार कसं, ही एक अंधश्रद्धा आहे. पुराणामध्ये त्याच्याबद्दल फार व्यवस्थित विवेचन आहे, तेवढं सांगत नाही, पण त्या संदर्भात नक्की आपण बोलू पुढच्या गीतानंतर.

आपण पुराणाच्या संदर्भामध्ये खोलत नको जायला, कारण ते हे व्यासपीठही नाही आणि त्याच्या एवढा वेळही नाही आपल्याकडे. पण सोप्या उदाहरणाने आपल्याला समजून घेता येऊ शकेल. आपलं कोणी नातेवाईक जर का परदेशात राहत असेल आणि आपण आपल्याकडून त्याला काही भारतीय रुपये पाठवले, तर त्याला परदेशात म्हणजे अमेरिकेत कॅनडामध्ये काय मिळेल? तर तिथले डॉलर्स मिळतील. आपण पाठवले होते रुपये, तिकडे मिळाले डॉलर्स. मग हे कसं झालं? मध्ये असणाऱ्या बँकिंग सिस्टीमने त्या रुपयांचं रूपांतर डॉलरमध्ये केलं. श्रद्धेने केल्या गेलेल्या कुठल्याही कर्माचे, श्राद्धच हा शब्द पाहिजे असं काही नाही, जे श्रद्धेने केलं जातं ते, ती प्रक्रिया नेमकी याच पद्धतीने जाते. मग तिथे अन्न असेल, पाणी आहे, मंत्र आहे, श्रद्धा आहे, अग्नीच्या माध्यमातून काही अर्पण करणं आहे, त्याचं दिव्य ऊर्जेत रूपांतर होतं. विज्ञानाचा नियम महत्त्वाचा आहे, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली बी ट्रान्सफर्ड. एनर्जी जी निर्माण झालेली होती ती कधीच नष्ट होत नाही, ती फक्त बदलते त्याचा फॉर्म. श्राद्धाच्या वेळी निर्माण झालेल्या या लहरी पूर्वजांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी मग त्या संकल्पामध्ये आपण म्हणतोच, आणि मग ती ऊर्जा तिथे पोचते. ती कावळ्यातर्फे पोचते, कावळ्याकडून पोचते असं आपण, तेही एक म्हणजे ज्याप्रमाणे अग्नीला वाहतो त्याप्रमाणे कावळ्याच्या मुखी पण लागायला हवा. का बरं? अहो याच्यामध्ये सुद्धा विज्ञान आहे, याच्यामध्ये श्रद्धा आहे तेवढंच विज्ञानसुद्धा आहे. वेगवेगळ्या गोष्टी आहेतच, पुराणातल्या कावळ्याच्या संदर्भातसुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आहेत, पण आपल्याला काहीच मानायचं नसेल, आपला विरोध असेल, आपण एक त्यातली फक्त गोष्ट घेऊ शकतो की कावळा एकमेव असा पक्षी आहे जो वडाची आणि पिंपळाची फळं खातो. वडाच्या आणि पिंपळाच्या बिया जेव्हा कावळ्याच्या पचनसंस्थेतून बाहेर पडतात तेव्हाच त्या रुजण्याची क्षमता निर्माण होते. जर कावळे जिवंत राहिले तर पृथ्वीवर पिंपळ वडासारखे महाकाय ऑक्सिजन देणारे वृक्ष जिवंत राहतील. आणि पितृपक्षाच्या निमित्ताने कावळ्याला अन्न देऊन आपल्या पूर्वजांनी या निसर्गाचा हा खूप मोठा सेवक आहे, त्या सेवकाला जगवण्याची सुंदर सोय केली. अशा रीतीने आपल्याला त्याच्याकडे बघते नाही का? दृष्टिकोन वेगवेगळे ठेवले, त्याच्या थोडंसं पारदर्शक एखादा पदर उलगडून बघितला तर आपल्याला वेगळंच चित्र दिसायला लागतं. पुढचं गीत निवडलं आहे, आजी मी ब्रह्म पाहिले.

खऱ्या अर्थानं दोन व्यक्तिमत्व आपल्यामध्ये सुद्धा दडलेली मानली जातात. एक फिजिकल मानलं जातं, एक इमोशनल. बऱ्याचदा जे नातलग आपल्याला सोडून जातात, त्यांच्या इच्छा, त्यांचं प्रेम, त्यांचा राग, त्यांची आसक्ती ही आपल्याकडे असते. ती भावनिक गुंतवणूक असते आणि मग ती भावनिक गुंतवणूक आपल्या भोवती असणारच, घुटमळ आपल्या सुरक्षेसाठी असणार. त्यांना शांत करण्याचा उपाय तो श्रद्धेच्या किंवा श्राद्धाच्या माध्यमातून केला जातो. त्याच्यात असं एक म्हटलेलं आहे की सर्व तुमची कर्तव्य पूर्ण झालेत, आम्ही इथे सुखी आहोत, आता तुम्ही आमची चिंता सोडा आणि तुमच्या पुढच्या प्रवासाला निघा. त्यावेळेला ते इमोशनल व्यक्तिमत्व हलकं होईल, बंधनातून मुक्त होईल. त्यासाठी हा सगळा आपला प्रयत्न असणार. श्राद्ध या शब्दाची उत्पत्तीच मुळात श्रद्धा या शब्दापासून झाले. जे श्रद्धेनं केलं जातं ते श्राद्ध, हजारो रुपये खर्च केले, मोठे विधी केले पण मनात पूर्वजांबद्दल आदरच नाही तर ते विधी व्यर्थ आहेत. आणि पैसे नसतील पण डोळ्यात अश्रू आहेत, पूर्वजांचं स्मरण केलं, भुकेलेलं अन्न दिलं तरीसुद्धा ते पोचतंच. अनेक आता आपण सोशल मीडियावरती संदेश बघतो की एखादं कर्मकांड करण्यापेक्षा वृद्धाश्रमाला जे गरजू आहेत त्यांना जर का आपण आदरपूर्वक अन्नदान केलं, त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणला, तर त्यांच्या आत्म्यातून निघणारे आशीर्वाद थेट आपल्या पूर्वजांच्या पर्यंत पोचतील की? ती मानव सेवा सुद्धा महत्त्वाचीच. कर्मच करत राहणं हा मुद्दा नाही आहे, श्रद्धेनं जे काही आपण करू ते सगळ्यात महत्त्वाचं. थोडक्यात, हा भीतीचा किंवा सुतकाचा काळ नाही, हा कृतज्ञतेचा काळ आहे, प्रेमाचा काळ आहे, आपल्या माणसांना आठवण्याचा काळ आहे.

पोच देऊया आपण, भरभरून आहेत खरं तर प्रतिसाद, शक्य तेवढं पटकन घेण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक नोंद देण्याचा प्रयत्न करतो, तरी राहीलच कोणाचं नाव तर पुढच्या कार्यक्रमात आपण घेऊच. अविनाश दिवेकर, क्रांती बनसोडे, भगवान बनसोडे, अनुया देवळे, सुनीता निमकर, महेंद्रबाई आगाशीवन, अरुणा घाडी, आत्माराम खराडे, मधुकर शेंडे, सुरेश कुमार पुट्टजवार, वसुमती ठोसर, रमेश भिल्ल, हरिश्चंद्र पाटील यांचा फोनद्वारे संपर्क झाला. दिनकर शिखरे, सुभाष चव्हाण, मधुसूदन जोशी, रत्नाकर भालेकर, मंगेश जोशी, विजेंद्र गाठोळ, श्रीपाद जोशी, पंकज मोहोड, विठ्ठल मसलेकर, जयेंद्र शहा, राजश्री कुलकर्णी, डॉक्टर संजय सिंग राजपूत, प्रिया फाटक, आनंद मोकाशी, संजय पाटील, किशोर पेडणेकर, अनंत कानडे, गौतम बिंगारडे, प्रकाश जोशी, प्रमोद कारखानीस, वृंदा जाधव, विद्या आणि विक्रम आठवले, हरिश्चंद्र पाटील, सुरेश बावकर, अर्जुन परब, सुरेश पुट्टजवार, किरण चौधरी, आत्माराम खराडे, चंद्रशेखर मुळेकर, सुई सुजाता आणि प्रकाश कुलकर्णी, शैलेश दाते, निशिकांत जोशी, कविता जोशी, सुजाता जोशी, जयश्री व नित्यानंद पाटील, आनंद परब, सुधीर दत्त मुणगेकर, दिलीप वाणी, संदीप पराडकर, मंगेश घरत, जयंत बर्वे, ज्योती व राजेश लड्डा, चंद्रशेखर भाटवडेकर, सुनील बर्वे, सुधीर कांदळगावकर, जयश्री श्याम उमराणे, शिवाजी दळवी, संतोष महाजन, शकुंतला महाजन, अनिल गावडे, निनाद होनराव, विनय जोग, स्मिता आणि विवेक नेवाळकर, श्रुती भावे, मुरलीधर रौंदळ, पूनम सोयतकर, विजय देवरे, सतीश मगर, नागेश व सुवर्णा चौगुले, विलास जोशी,

कामत सर, सुरेश आणि सुप्रिया गांधी, योगिता व बाळशराम जाधव, नीलांबरी कुलकर्णी, यशवंत आडमुठे, रवींद्र शेणॉय, श्रीकांत गोखले, सुनीता आणि अजय काणे, आबा पाटील, गोपाळ मेडेकर, दीपा पालकर, राजाराम कोर, श्रीप्रकाश वाघ, नरहरी जिंके, लक्ष्मी मडकईकर, विजयंत चितळे, हेमंत भालेकर, के राघव कुमार, संयोगिता बापट, मेघना आगाशे, आनंद मोकाशी, प्रमोद चिंचोलकर, सुनीता उत्तुरकर, मधुसूदन आणि मेघना आठवले, प्रवीणा मिस्त्री, माधव वाघ, वीणा नाडकर्णी, मिलिंद शेट्टे, शैलेंद्र मेढेकर, रवींद्र जोशी, विजया शिरपूरकर, कलावती व विनोद वैती, सुनील म्हात्रे, जागृती म्हात्रे, अपूर्वा श्रोत्री, प्रमोद राऊत, प्रज्ञा मानकामे, एम एन देवकाते यांचा आत्ता वाचू शकलो, काहींना अजून संदेश वाचायचे आहेत त्याची नोंद आपण पुढच्या कार्यक्रमात अवश्य घेऊ. सांगायचं आपण करतोय पंडित जितेंद्र बुवा अभिषेकी यांच्या स्वरातील या गीताने.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: सुप्रभात रसिको, सुप्रभात। पुढे वळण्यापूर्वी आपण एक नजर टाकूया हवामान वृत्तावरती। काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये नोंदलं गेलेलं तापमान, कुलाबा इथं कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 76% नोंदली गेली। सांताक्रूझ इथं कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस आणि हवेतील सापेक्ष आर्द्रता 74% नोंदली गेली। येत्या 24 तासांसाठी विशेष सूचना नाही, प्रामुख्याने आकाश निरभ्र असेल, 37 अंश सेल्सिअस कमाल, 25 अंश सेल्सिअस किमान तापमान असण्याची शक्यता वर्तवली। सुरू करूया रेनबो फंडे।
2: फेसबुक इन स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे। रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे,
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे। रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे।
1: मग आजच्या कार्यक्रमात ज्यांची पोच द्यायची राहिलेली होती त्यांना देऊया आधी। राज भालोडकर, सुनंदा टिकोने, राजेश दुतोंडे, मालिनी दुतोंडे, रवींद्र कुडाळकर, वर्षा भावार्थी, एन एम पाटील, सुप्रिया रायकर, प्राजक्ता देव, प्रताप जाधव, अपूर्वा श्रोत्री, प्रमोद राऊत, प्रज्ञा मानकामे, एम एन देवकाते, दत्तात्रय अडत, संदीप आणि मनीषा, पुष्कराज पुंडे, शीला पुट्टजवार, संजय टिकाईत, शिरेश बेलसरे, अंजली पाटील, वासुदेवराव, प्रियांका कांबळे, अनंत काळे, अरुण गावकर, महेश मणपे यांच्याद्वारे प्रतिक्रिया आल्या, मनापासून धन्यवाद। आता आपण सुरुवात करतोय नवीन कार्यक्रमाची। आजचा 6 ते 7 नाट्यसंगीताची मैफिल नेमकी कशी सजणार, काय काय असणार? तळपता सूर्यासारखा तेजस्वी स्वर, अद्भुत लयदारी, बुद्धिनिष्ठ बढत आणि परमोच्च बिंदूपर्यंत नेऊन ठेवणारी चपळ गुंतागुंतीची तान, अशी वैशिष्ट्यपूर्ण ख्याल गायकी सहजतेने सादर करणारे युगप्रवर्तक, गानतपस्वी, संगीत भूषण पंडित राम मराठे यांचा स्मृती दिन। भारतीय शास्त्रीय संगीताच्या आणि मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासात काही नावं अशी असतात जी केवळ इतिहास घडवत नाही तर स्वतः एक इतिहास बनतात, त्यातलंच एक नाव, त्यांच्याच वरती आज आपण आपली मैफिल करणार।

पंडितराम मराठे, संगीतभूषण पंडितराम मराठे यांच्या संदर्भात आपण बोलतोय. विसाव्या शतकातील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं क्षितिज आपल्या तेजानं उजळवून टाकणारे पंडितजी. ज्ञानसम्राज्ञी मोगूबाई कुर्डीकर यांनी त्यांचा गौरव जोड आणि अनवट रागांचा बादशाह असा केला होता. याचं कारण आहे, अनेक मंडळी फक्त नाटकातून त्यांना ओळखतात, परंतु जे शास्त्र

शास्त्रीय गायनाच्या दृष्टिकोनातून ओळखतात, त्यांच्या मैफिली ऐकल्यात, त्यांना तो एक प्रवास, त्यांना त्याचा एक वेगळा परीघ माहिती आहे, जाणवेल, आणि कदाचित माहिती नसेल तर तो आजच्या कार्यक्रमातून माहिती होईल. आपल्या जीवनकाळामध्ये संगीत क्षेत्रातील एकापेक्षा एक महान आणि उत्तुंग गुरूंकडनं त्यांनी तालीम घेतली. उस्ताद विलायत होसेखा, आग्रा घराण्याचे पंडित रामकृष्णबुवा वझे आणि वझेबुवा, पंडित यशवंतबुवा मिराशी, पंडित विनायकबुवा पटवर्धन, मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर, पंडित जगन्नाथबुवा पुरोहित, चार घराण्याचे संस्कार हे त्यांच्या गळ्यावरती झालेले होते. त्यांच्याकडे तीव्र ग्रहणशक्ती होती आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये चार घराणी प्रामुख्याने प्रसिद्ध. इचलकरंजीला ग्वाल्हेर घराणं, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर, मिरज आणि परिसरामध्ये किराणा घराणं, कोल्हापूरला जयपूर घराणं गानमहर्षी अल्लादिया खा साहेबांनी समृद्ध केलेला अत्यंत क्लिष्ट आणि बुद्धिनिष्ठ जयपूर अत्रौली घराणं, मुंबईमध्ये साधारणतः आग्रा घराण्याचा एक दबदबा, आणि या चारही घराण्यांची गायकी याच्यामधलं जे जे चांगलं असेल ते टिपण्याची उपजत जाण ही रामभाऊंकडे होती आणि ते त्यांनी निवडलं. बरं, इतके गुणी आतासुद्धा किंवा तेव्हासुद्धा, तेव्हा तर फारच कडक होतं, एखाद्या गुरुकडे तालीम घेत असलेला शिष्य हा दुसरीकडे कुठे गेला, काही ऐकायला गेला तरीसुद्धा त्याला शिक्षा होत असे, दंड होत असे, गुरु नाराज व्हायचे, हकलून द्यायचे. हे गुणी इतके की यांच्या गुरूंना जर का कळलं की दुसऱ्या घराण्याकडे गेलेला आहे तर तिथून सुद्धा हा चांगलंच घेऊन येईल, इतका हा गुणी आहे याची त्यांना खात्री होती. आणि त्यामुळे घराणी चार असली तरीसुद्धा ज्या वेळेला सादरीकरण व्हायचं रामभाऊंकडनं त्यावेळेला ते सगळं पूर्णपणे स्वतःचं स्वतंत्र आणि मौलिक असायचं, त्याच्यात कुठल्या तरी घराण्याचं अनुकरण नाही, तर त्या घराण्यांच्या संस्कारातून प्रकट होणारं रामभाऊंचं सत्व असायचं.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।

0: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

जी पदं साधारणतः लागत नाहीत, रामभाऊंच्या गळ्यातली आणि त्यांनी संगीतबद्ध केलेली, त्यांचा समावेश करायचा आपण प्रयत्न करतोय. एखाद दुसऱ्या बंदिशीचा सुद्धा आपण आज समावेश करण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर अनेक मंडळींना लहानपणातील त्यांनी केलेले चित्रपट आठवत असतील. गोपाळकृष्ण, तुलसीदास वगैरे ह्या चित्रपटांबरोबरच माणूस हा चित्रपटसुद्धा आठवत असेल. गाण्याची उपजत मनस्वी आवड आणि वडिलांची प्रबळ इच्छा, त्याच्यामुळे बालवयातच चित्रपटसृष्टीत त्यांना प्रवेश मिळाला. आणि त्यावेळेला आजच्यासारखं प्लेबॅक नव्हतं, त्या काळातला तो प्रवेश. त्यामुळे ज्याला गायला जमायचं त्यालाच तिथे भूमिका करता यायची आणि त्यांनीच ते गायचं स्वतःचं गीत. त्यामुळे गोपाळकृष्ण या चित्रपटामधली गीतं त्यांनी आणि शांता आपटे यांच्या स्वरामध्ये ती गीतं आहेत. नावानं राम असलेल्या या बालकलाकाराने पडद्यावरती कृष्ण इतका जिवंत साकारला की त्यावेळेला त्या गाण्यांसह त्यांची भूमिका हा संपूर्ण भारतात कौतुकाचा विषय झाला. आणि त्याच्यानंतर माणूस चित्रपटातली त्यांची निवड

तो एक फारच रंजक किस्सा जो त्यांच्या तोंडून ऐकायला खरं तर आपल्याला आवडेल. दूरदर्शनवरच्या त्यांच्यावरती केलेल्या विशेष डॉक्युमेंटरीमध्ये तो तुम्हाला ऐकायलासुद्धा मिळेल. झालं असं माणूस चित्रपटातल्या ती भूमिका खरं तर रामभाऊ सांगतात की ती भूमिका खरं तर लिहिली गेली होती परशुराम या कलावंतासाठी ज्यांनी गोपाळकृष्णमध्ये पेंद्याचा रोल केलेला. अरे उन्नरी कलाकार अगदी त्याच्यासाठी बनवलेली ती भूमिका. चहावाला पोऱ्या अशी ती भूमिका तुम्हाला आठवत असेल. पण त्यावेळेला मूळ मुद्दा तोच की प्लेबॅक नव्हतं आणि मग त्याच वेळेला नेमकं परशुरामाचं वय थोडंसं अडनेडं झालेलं होतं, आवाज फुटत होता आणि मग आता कोणाला घ्यायचं आणि मग काही मंडळींनी सुचवलं की अरे आपण रामभाऊंना घेऊ शकतो ना, रामाला घ्या. म्हणजे त्यावेळेला लहानच होते, त्यावेळेला ते रणजित स्टुडिओमध्ये तुलसीदास वगैरे चित्रपट करत होते, त्यांना घेतलं. बरं इकडच्या सगळ्या मंडळींना वाटायचं नाही नाही ह्या कामासाठी तर परशुरामच हवा, राम कुठे आहे. बरं स्वतः रामभाऊंनासुद्धा हे वाटत होतं पण वी शांताराम यांनी त्यांच्याकडनं इतकी तालीम करून घेतली, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी करायला सांगितल्या, निरीक्षण करायला सांगितलं, चालणं कसं असतं, बोलणं कसं असतं, माना कशा हलवायच्यात. त्याच्यासुद्धा क्लिप्स उपलब्ध आहेत की त्यांनी एकावर एक कप ठेवून चालायचं कसं हे सगळं दाखवलं आहे आणि चित्रपटामध्ये त्या प्रसंगांचा समावेश आहे. जिना चढत एकावर एक कप ठेवलेले आहेत, 5-6 कप, आणि तो लहान मुलगा चढतोय त्याच्याचबरोबरीने तो गाणंही म्हणतोय. जाताना त्याला हाक येते की एक कप चहा हवा आहे आणि मग ती स्त्री कलाकार इकडनं जाते त्याच्याबरोबर पाठीमागे सगळा घोळका आणि तो घोळक्याला चुकवत चुकवत गाणं म्हणत आणि त्याच वेळेला 5-6 कप एकावर एक ठेवलेले अशी ती रचना. बरं मग ते सगळ्यांना कप वाटून झाले त्याच्यानंतर प्रसंग इथंच थांबत नाही. पैसे मागायचे तर ते कसे मागायचे तीसुद्धा एक वेगळ्याच पद्धतीने. गुडघा वाकून पाय अशा पद्धतीने पुढे केला जणू हातच पुढे करतो आणि पायाच्या तळव्यावरती त्यांनी पैसे सगळ्या मंडळींकडनं वसूल केले. मला खात्री आहे तुम्ही आवर्जून यूट्यूबवरती हे नक्की बघाल, शोधाल आणि तुम्हाला मिळेल ते. आणि त्यावेळेचे त्यांचं गाणं, त्यावेळेचं त्यांचा लयकार, हे सगळ्याच गोष्टी वेगळ्या. आणि मग त्याच्यानंतर वी शांतारामांनी सांगितलं मास्टर कृष्णरावांना की तुमच्या गळ्यासारखाच गळा आहे, याला घ्या. ते म्हणले घेऊ दे माझ्याकडे. तिथून मग ते ऐकणं वगैरे सगळं सुरू झालं. आत्ता आपण जी दोन्ही गाणी ऐकली ती दोन्ही मास्टर कृष्णरावांनी संगीतबद्ध केलेली, अगा वैकुंठीच्या राया आणि परब्रह्म निष्काम. पुढची बंदिश हीसुद्धा त्यांच्याकडनंच आलेली आहे आणि त्याचा आपण आत्ता समावेश करतो आहे.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती। आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
4: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात। अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे।
5: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल, तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा।
4: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर।

खरं तर नाटकवाल्यांना शास्त्रीय संगीतकार ज्या पद्धतीने ओळखतात, आपण वेगवेगळ्या दिग्गजांचे अनुभव ऐकलेले आहेत, परंतु रामभाऊंच्या बाबतीत तसं झालं नाही. त्यांना शास्त्रीय संगीताच्या व्यासपीठावरती किंवा त्या क्षेत्रातसुद्धा तेवढाच मान होता आणि तेवढाच नाटकाच्या संदर्भातसुद्धा होता. 60 काळामध्ये ज्या वेळेला पुन्हा संगीत रंगभूमी नवीन आशेने सुरुवात करणार होती, त्यावेळेला प्रख्यात नट गणपतराव बोडस यांनी रामभाऊंचं गाणं ऐकलं आणि संगीत नाटकात येण्याचा एक सल्ला दिला. बालगंधर्व गणपतराव बोडस यांच्यासारख्या भीष्माचार्यांच्या छायेत रामभाऊंच्या नाट्यसंस्काराची तालीम झाली आणि मराठी रंगभूमीवर तब्बल 7,000 जास्त प्रयोगांचा विक्रम केला. त्यांनी स्वतः ते प्रयोग केले आणि त्यांनी संगीतबद्ध केलेले वेगळीच नाटकं, म्हणजे जसं आत्ता आपण संगीत मेघमल्हार ऐकलं, पुढचं रंगात रंगला श्रीरंग यातील आपण पद निवडलं आहे कीर्ती शिलेदार यांच्या स्वरातील, ऐकूया.

खरं तर आपण याच्या आधीच जय जय गौरी शंकर मंदारमाला याच्यावरती स्वतंत्र कार्यक्रम सादर केलेत, त्यामुळे त्यातील पदांचा आपण शक्यतोवर समावेश नाही केला आत्तापर्यंत. पुढेसुद्धा आपण बघूया, प्रयत्न करूया. त्याच्याशिवाय आणखीन काही आपल्याला नाट्यपदांचा समावेश करता येतो आहे का? त्यांनी संगीतबद्ध केलेल्या नाटकातील पदांचाही आपण समावेश करू. शंकराच्या संदर्भामध्ये जी आख्यायिका आपण जय जय गौरी शंकरच्या वेळेलासुद्धा बघितली, जसं कृष्ण त्यांनी साकारला तसं शंकरसुद्धा साकारला, आणि सगळ्यात विशेष त्याच्यामध्ये मंगेशी देवस्थानचा जो फोटो येतो त्यातली मुद्रा, त्यातला गेटअप, त्यात अगदी तसंच्या तसं रूप, हे जय जय गौरी शंकरच्या वेळेला रामभाऊंचं होतं. आणि त्याच्यामुळे ते साक्षात मंगेशाचं रूप भासायचे, मनाला भिडायचं. अनेक भाविक किंवा अनेक रसिक रामभाऊंना रंगमंचावरती प्रत्यक्ष शंकर मानून, मंगेश मानून मनोभावे नमस्कार करायला जायचे. त्यांचं दिसणंही त्याच पद्धतीनं होतं, वागणंही त्याच पद्धतीनं, आणि भूमिका तेवढीच समर असून. पुढचं पद निवडलं आपण शरद जांभेकर यांच्या स्वरातील.

प्रख्यात तबला नवाज पंडित सुरेश तळवलकर यांनी पंडित राम मराठे यांच्या गाण्याचं विश्लेषण करताना एक अत्यंत मार्मिक मत मांडलं. संगीतात गायक गवई आणि गवय्य असे प्रकार असतात आणि रामभाऊ केवळ गवई नव्हते, खऱ्या अर्थाने गवय्य होते. त्यांच्या एकट्याचं गाणं ऐकणं म्हणजे एकाच वेळेला 5 ते 6 वेगवेगळ्या ताकदीच्या गवय्यांचं गाणं ऐकण्याचा परमोच्च आनंद. ख्याल गायकी इतकी चतुरस्त्र अथांग होती की जेव्हा गात तेव्हा समोर बसलेला रसिक सुरांच्या आणि लईच्या अशा एका चक्रव्यूहात अरवून जायचा की जिथून बाहेर पडायला त्याला मार्गच सापडायचा नाही, केवळ मंत्रमुग्ध होऊन डोलत राहायचं. हाच अनुभव. संगीत नाटकाच्या संदर्भामध्ये त्यातली पद सुरू झाल्यानंतर यायचा. पद कुठलंही असो, रामभाऊ गात आहेत किंवा त्यांनी संगीतबद्ध केलंय म्हटल्यानंतर तिथे मान डोलवणं आलंच.

सहा वाजून 49 मिनिटं 36 सेकंद झालेले आहेत. 6:50 वेळ म्हणजे पुन्हा व्यावसायिक विरामाची वेळ आहे आणि त्यानंतर आपण आणखीन 2 किंवा 3 पदांचा समावेश करायचा प्रयत्न करू. ह्याच्यात अनेक मंडळी पुन्हा विनंती करतायत की जय जय गौरीशंकर किंवा मंदारमाला या नाटकातील

0: शब्दाचा समावेश करा. आज कदाचित वेळ परवानगी देणार नाही, आपण त्याचा समावेश पुन्हा करूच ना, अगदी नक्की करू.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
5: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
6: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा, आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
5: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत, आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका. सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

एकदा पोच देऊया आपल्या श्रोत्यांना. अतुल मोरे, राजकुमार कुंभार, अनुया देवळे, मितेश बोरले, मेघा बोरले, हरिश्चंद्र पाटील यांचा फोनद्वारे संपर्क झाला. अनिल गावडे, नंदकुमार पाटील, अर्चना जोगळेकर, रवींद्र सरनाईक, रेवती सरनाईक, सुरेश पुट्टजवार, कमलाकर शेळके, किशोर पेडणेकर, चित्रा कर्वे, रंजना सदलगे, केजे कामत सर, नामदेव किरवे, देवराम म्हात्रे, यशवंत अडमुठे, रोहिणी बापट, दीपा पालकर, विजय जोशी, प्रकाश सप्रे, गजानन पाटील, चंद्रकला पाटील, सुजाता जोशी, हरिश्चंद्र पाटील, मंगेश घरत, जयंत जोशी, सुहास कुलकर्णी, मंदा पेडणेकर, प्रकाश कुलकर्णी, माधव वाघ, अच्युत जोशी, रवींद्र कुडाळकर, श्रीपाद जोशी, सुनंदा पाटील, नील, हितेंद्र दास, अनुपमा आणि उमाकांत गोलतकर, आशा सोनावणे, जयंत बर्वे, चंद्रशेखर मुळेकर, अपर्णा पटवर्धन, मधुकर रुपनवर, माधव मराठे, महेंद्र चव्हाण, दिगंबर अरुंदेकर, राजेंद्र मणिराम म्हात्रे, श्रावणी आणि मंगेश भगत, सी आर स्वामी, प्रांजल आणि प्रदीप गुर्जर, मोरेश्वर धायमोडकर, अरुण घोगळे, इरा आणि अश्विनी भगत, सुनीता उत्तुरकर, विनय जोग, केतकी व विनायक अंबिके, विनीता वैशंपायन, विणा नाडकर्णी, बाळासाहेब कुंभार, अनुज बुवा, उदय सहस्त्रबुद्धे, विनायक गोडसे, प्रमोद राऊत, आणखीन आलेली आहेत, विश्वास चांदोरकर, रघुनाथ जुवाटकर, दर्शना इंदप, सुरेश, स्मिता आणि विवेक नेवाळकर यांच्याद्वारे सुद्धा प्रतिक्रिया आल्यात. मनापासून धन्यवाद. सांगता आपण करतोय पंडित राम मराठे यांच्या स्वरातील सुरगंगा मंगला. खऱ्या अर्थानं त्यांच्या गाण्याला कष्टाची झालर होती, बुद्धीचं अधिष्ठान होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक रुजू, निर्मळ आणि रसिक मनाचा जिवंतपणा होता.

सात वाजतात वेळ सुभाषित गुंजनमची लेखन निवेदन कांचन प्रशांत जोशी सादर करते गुरुनाथ तेरवणकर।

सुप्रभात, नमस्कार. गरज आणि हाव या दोन गोष्टीत बराच फरक आहे हं. उदाहरणच द्यायचं झालं तर बाहेर जाताना चांगले कपडे घालणं ही गरज आहे, पण कपाट उघडल्यानंतर अंगावर कपडे पडतील अशी परिस्थिती असतानाही खरेदी करत राहणं ही हाव आहे. ज्या गोष्टी आपल्याला सहज मिळतात त्याबद्दल आपल्याला कृतज्ञता हवी. शुद्ध हवा हा जसा आपला अधिकार आहे, तसंच प्रदूषण टाळणं ही आपली जबाबदारी किंवा कर्तव्य आहे ना. कमी अंतरासाठी चालत किंवा सायकलने जाणं, झाडे लावणं, लावण्यात आलेली झाडं जगवण्यासाठी प्रयत्न करणं, अशा अनेक गोष्टी आपण वैयक्तिक पातळीवर करू शकतो. जगण्यासाठी आपण एकमेकांवर अवलंबून आहोतच. जीवो जीवस्य जीवनम, म्हणजे एक जीव जगण्यासाठी दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो असं जरी सांगितलेलं असलं तरी त्याचा एक नियम आहे बरं का. ईशावास्यमिदं सर्वं यत्

हे सारे विश्व, त्या सर्वश्रेष्ठ शक्तीने सर्व सजीवसृष्टीच्या उपभोगासाठी घडवले आहे, त्यामुळे एकूण विश्वाच्या रचनेचाच आपण एक भाग आहोत. प्रत्येकाने दुसऱ्या प्राणीमात्राशी चांगलेच संबंध ठेवले पाहिजेत. दुसऱ्याच्या हक्कांवर कोणीही आक्रमण करू नये. आता हा जो सृष्टीचा नियम आहे ना, तो पशुपक्षी अगदी काटेकोरपणे पाळतात बरं का. पोट भरलेला वाघ पुढची तरतूद म्हणून कधीच शिकार करून ठेवत नाही, पण माणूस मात्र हे नियम पाळताना दिसत नाही. मानवाचं निसर्गातलं स्थान सजीव सृष्टीतला एक घटक एवढंच मर्यादित आहे. माणसाने बुद्धीचा वापर करून स्वतःची उन्नती करून घेतली आणि तो निसर्गावर आधिपत्य गाजवू लागला. निसर्गाचं संतुलन बिघडू लागलं. निसर्गाविषयी माणसाची उदासीनता माणसाला संकटात आणल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला पूर्वजांनी ही धोक्याची सूचना हजारो वर्षांपूर्वी दिली होती ते या श्लोकावरनं कळतं. त्यामुळे उदासीनता झटकायलाच हवी. आपण यासाठी काय करू शकतो याचा विचार करायला हवा. किमान पक्षी आपण निसर्गाच्या अनेक घटकांपैकी एक घटक आहोत हा विचार मनात बाणवायला हवा. जग सर्व सजीव सृष्टीचे आहे, फक्त माणसाची मक्तेदारी नव्हे. यासंबंधी धोरणं काय आखायची हे आपल्या आवाक्यात नसेल, पण जंगलात, डोंगरावर, समुद्रकिनाऱ्यांवर, नदीकाठी फिरून येताना फक्त तिथल्या सुंदर आठवणी आणल्या आणि पावलांच्या खुणांव्यतिरिक्त काहीही सोडून आलो नाही, तरी आपण आपली भूमिका चोख बजावली असं म्हणता येईल. मग ऐकूया परत एकदा श्लोक. ईशावास्यमिदं सर्वं यत्

आत्ताच आपण ऐकलं सुभाषित गुंजनम, कांचन प्रशांत जोशी यांच्या लेखन आणि निवेदन आपण ऐकलं. सादरकर्ते गुरुनाथ तेरवणकर. आत्तापर्यंत आलेल्या श्रोत्यांची पोच आपण देऊया. दीनानाथ पेडणेकर यांचा फोनद्वारे संपर्क झाला, तर सुरेखा पाटील, रघुनाथ खनुकर, कुमुद, संजय माइंडकर, प्रशांत नाईक, भूषण दळवी, जयंत बर्वे, मोहन दळवी, आणि त्यातसुद्धा विशेष सुभाषित गुंजनम कार्यक्रमाच्या संदर्भात, मालिकेच्या संदर्भात तुमच्या मनापासून आलेल्या प्रतिक्रिया. 7:05 होत

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
2: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. मराठी भाषा ही आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. देशाला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा महत्वाचा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर. अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्णपदक. आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूनची माघार. आता सविस्तर बातम्या. मराठी भाषा ही केवळ संवादाचं माध्यम नाही तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे. मराठी एआयच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात मराठीचा प्रभावी वापर वाढवणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अभिजात मराठी भाषा सन्मान दिनानिमित्त अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी ते

0: काल मुंबईत बोलत होते. यावेळी फडणवीस म्हणाले,
1: 2024 साली देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शिक्कामोर्तब केलं आणि आपली माय मराठी ही देशातली एक अभिजात भाषा म्हणून एक प्रकारे तिला तो दर्जा प्राप्त झाला. चक्रधर स्वामींच्या काळामध्ये ज्याला आद्य ग्रंथ म्हणतात तो माईंबटांनी लिहिलेला लीळा चरित्रासारखा ग्रंथ असो की ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेली ज्ञानेश्वरी असो, तुकाराम महाराजांनी ओव्यांच्या माध्यमातून अभंगाच्या माध्यमातून दिलेलं ज्ञान असो, या प्रत्येक गोष्टीने आपल्या माय मराठीचं महात्म्य हे आपल्यापर्यंत पोचवलं. आणि छत्रपती शिवरायांनी तर स्वराज्यासोबत स्वभाषेचा नारा देखील दिला आणि पहिल्यांदा मराठी भाषेकरता संपूर्ण राजकारभार मराठीत चालला पाहिजे आणि त्याकरता मराठी राजभाषा कोश निर्माण करणारे पहिले राजे जर कोणी असतील तर ते आपले छत्रपती शिवाजी महाराज होते. आपल्या सर्वांकरता ही अभिमानाची गोष्ट आहे की जगामध्ये सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये 13व्या क्रमांकावर आपली मराठी आहे. एक प्रकारे जागतिक अशा पद्धतीची आपली मराठी आहे.
0: पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन देखील लंडनमध्ये आयोजित केलं जाणार असल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तर राज्यातल्या विविध बोलीभाषांचे 100 कोश आणि 9 ठिकाणी मराठी कौशल्य विकास केंद्र उभारण्याचं काम सुरू असल्याची माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैभववाडी तालुक्यातील हेत इथं पद्मश्री कविवर्य नारायण सुर्वे यांचं भव्य स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाजपचे महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य भालचंद्र साठे यांनी काल ही माहिती दिली. हेत इथं आयोजित नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात ते बोलत होते. भारताला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा सर्वाधिक महत्वाचा घटक असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल नागपुरात सांगितलं. पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळणाच्या सक्षम पायाभूत सुविधा निर्माण झाल्याशिवाय भांडवली गुंतवणूक, उद्योग व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूटच्या नागपूर केंद्रातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी गडकरी बोलत होते. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात येईल असं आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. बावनकुळे यांनी काल अकोला जिल्ह्यातील दुष्काळी गावांची पाहणी केली त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांविरोधात पुण्यात कालही विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच होतं. मात्र या आंदोलनादरम्यान केल्या जाणाऱ्या विविध मागण्यांमुळे आंदोलनात 2 ते 3 गट तयार झाल्याचं चित्र आहे. शहराच्या विविध भागात झालेल्या आंदोलनाला काल विविध पक्षांच्या नेत्यांनी भेट देत आपला पाठिंबा दर्शवला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. या निमित्तानं सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊयात ईशान्य भारतातील विकासाची यशोगाथा.
2: देशाच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 6 दशकं उलटून गेल्यानंतरही ईशान्येकडील राज्य विकासापासून वंचित राहिली, कारण त्यांचं भौगोलिक अंतर हे आव्हान असल्याचं कारण दशकानुदशकं पुढं करण्यात येत होतं. तिथल्या अनेक राज्यांच्या राजधानीच्या शहरापर्यंतही रेल्वे मार्गही पोहोचले नव्हते. अशीच अवस्था काश्मीर खोऱ्याचीही होती. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. आता ईशान्येकडील राज्य देशातील सर्वाधिक वेगानं प्रगती करणाऱ्या प्रदेशांपैकी एक बनली आहेत. विकासाची नवी यशोगाथा इथे लिहिली जात आहे. इथल्या राज्यांच्या राजधानीची एकामागून एक शहरं या स्थितीतून बाहेर पडली आहेत. अगरतळा आणि नहार लगून पर्यंत ब्रॉडगेज रेल्वे मार्ग पोहोचले आणि सप्टेंबर 2025 मध्ये बैराबी सैरांग मार्गामुळे आयझॉल शहरही रेल्वे जाळ्याशी जोडलं गेलं, ज्यामुळे मिझोरामला पहिली रेल्वे मिळाली. काश्मीरच्या बाबतीत मात्र थोडा अधिक वेळ लागला. उधमपूर श्रीनगर बारामुला रेल्वे मार्गाचं काम पूर्ण होण्यास 28 वर्ष लागली. चिनाब नदीवर यासाठी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल बांधण्यात आला आहे. जून 2025 मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, त्यामुळे आता हिवाळ्यातही काश्मीरचा संपर्क तुटत नाही. पूर्वी जिथं पोहोचणंही कठीण होतं तिथं आता सहज पोहोचणं शक्य झालं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी प्राची गावस्कर, पुणे.
0: अहिल्यनगर इथल्या स्नेहालय संस्थेच्या वतीनं दिले जाणाऱ्या बापू विनोबा आणि आदर्श कर्मचारी पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. बालिका आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात गेली 65 वर्ष

0: कार्य करणाऱ्या कस्तुरबा ट्रस्टच्या शेवंतताई चव्हाण फासे पारधी आणि अन्य वंचित समूहातील मुलांच्या पुनर्वसनासाठी अमरावती जिल्ह्यात कार्य करणारे मतीन भोसले आणि जळगाव जिल्ह्यात एचआयव्ही बाधित बालकांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाऱ्या डॉक्टर भारती पाटील यांना यंदा सन्मानित केलं जाणार आहे. 50,000 रुपये, सन्मानपत्र, पुस्तकांचा संच असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. संस्थेच्या पूजा दहातोंडे यांनी आदर्श कर्मचारी पुरस्कार दिला जाईल. नाशिकच्या नीलवसंत फाउंडेशनच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्कार मोखाड्यासारख्या अतिदुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी कार्यरत असलेल्या श्रद्धा श्रंगारपुरे यांना जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 7 ऑक्टोबर रोजी हे सर्व पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. हिंगोली, परभणी तसंच नांदेड जिल्ह्यात काल भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात सकाळी 7:45 सुमारास 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा तर त्यापाठोपाठ 4.5 रिक्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. भूकंपाचे धक्के जाणवल्यास नागरिकांनी तात्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेत थांबावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. चंदीगड इथं काल झालेल्या पुरुषांच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 5 गडी राखून पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 352 धावांचं लक्ष पाहुण्या संघासमोर ठेवलं होतं. हे लक्ष वेस्ट इंडिज संघानं 48 षटकं आणि 2 चेंडूत पूर्ण केलं. वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप याला सामनावीर घोषित करण्यात आलं. त्यानं 162 धावा केल्या. 3 सामन्यांची ही मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेची आज सांगता होत आहे. भारतीय खेळाडूंनी काल 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 85 पदकांची कमाई केली. यामध्ये 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्यपदकांचा समावेश असून भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर आहे. दरम्यान अमरावतीची तिरंदाज कुमकुम मोहोड हिनं काल महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावलं. यामुळे ती आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक रिकर्व प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी पहिली महिला तिरंदाज ठरली आहे. हॉकीमध्ये भारतानं पुरुष गटात मलेशियाचा 5-1 असा धुव्वा उडवत सुवर्णपदक पटकावलं. या विजयामुळे संघानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रता देखील मिळवली आहे. तर पुरुषांच्या क्रिकेटमध्ये T20 अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करून भारतानं सुवर्णपदक जिंकलं. दरम्यान समारोप सोहळा जपानमधील नागोया सिटी मिझुको पार्क एथलेटिक स्टेडियम इथं आज होणार आहे. या समारोप सोहळ्यासाठी भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज निरुधांडा हिची निवड करण्यात आली आहे. हवामान. राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून नैऋत्य मोसमी पावसानं माघार घेतल्याचं हवामान विभागानं काल जाहीर केलं. चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मोसमी पावसानं माघार घेतली आहे. सर्वसाधारणपणे 10 ऑक्टोबरपर्यंत या भागातून मोसमी पाऊस माघार घेतो, पण यंदा आठवडाभर आधीच या पावसानं राज्यातून माघार घेतली आहे. उर्वरित महाराष्ट्रातून येत्या 2 ते 3 दिवसात मोसमी पाऊस माघारी जाऊ शकतो अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आतापर्यंत देशाच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूननं माघार घेतली आहे. दरम्यान आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मराठी भाषा ही आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. देशाला आघाडीची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास हा महत्वाचा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदक तालिकेत 4थ्या स्थानावर. अमरावतीच्या कुमकुम मोहोडला तिरंदाजीत सुवर्णपदक आणि राज्याच्या अर्ध्याहून अधिक भागातून मान्सूनची माघार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: WhatsApp in life, man more calm. Itano aram, so start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Musical saath, real life baat, cinema natak, bhatkar dikhas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
2: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
3: Suprabhat. Rasiko Suprabhat. आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरती पुन्हा एकदा स्वागत. रेनबो फंडेच्या उत्तरार्धात आज तुमच्या सोबतीला आहे प्रसाद ठोसर.

आपण उत्तरार्धाची सुरुवात म्हणजे संकेत म्हणून गाई पाण्यावर काय म्हणून आल्या हे घेतलंच होतं गीत. आता ससा तो ससा म्हणजे नेमकं काय आहे? आज जागतिक प्राणीदिन साजरा केला जातो, 4 ऑक्टोबर आहे, आणि त्यानिमित्ताने आपण उत्तरार्धातला हा जो टप्पा आपल्याला मिळालेला आहे त्यामध्ये या दिनविशेषासंदर्भात बोलणार आहोत आणि त्या संदर्भातले गीत आपण निवडलेले आहेत. खरं तर बघायला गेलं तर प्रत्येक माणसाचा संबंध येतो का, मग आपल्या व्हॉट्सॲपला स्टेटस ठेवायचं, शुभेच्छा पाठवायच्या एवढ्यासाठीच हा दिवस आहे का? तर नाही नाही, एवढ्यापुरतं हे मर्यादित नाही, अगदी हे आवर्जून सांगायला हवं.

0: भारतापुरतं म्हणा किंवा महाराष्ट्रापुरतं म्हणूया, आपल्या इथे 2 ते 8 ऑक्टोबर राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो। त्यामुळे जंगलातील वाघापासून ते आपल्या गल्लीतल्या भटक्या कुत्र्यापर्यंत सगळ्यांच्याच कल्याणासाठी या काळात आपल्या मातीत सरकारी यंत्रणा राबतच असते आणि त्याला नागरिक म्हणून आपण सहकार्य करणं अपेक्षित असतं। वेगवेगळी पावलं इथे उचलली जातात, अगदी भटक्या प्राण्यांची घेतली जाणारी काळजी, अनेक स्वयंसेवी संस्था त्यासाठी शहरात सक्रिय होतात, मग विशेष वैद्यकीय शिबिरं ही त्यांच्यासाठी प्राण्यांसाठी ती आयोजित केली जातात, रेबीजसारख्या आजारांपासून वाचण्यासाठी मोफत लसीकरण, तसंच त्यांची संख्या नियंत्रणात राहण्यासाठीच्या मोहिमा यासुद्धा राबवल्या जातात। आजारी किंवा अपघातात जखमी झालेल्या प्राण्यांवर या काळात मोफत शस्त्रक्रिया उपचार केले जातात। आणखीन एक महत्त्वाचा विशेष आहे आणि तो केवळ या दिवसापुरता मर्यादित नाही आहे, तो आता बदललेल्या समाज परिस्थितीनुसार गरजेचा होत चालला आहे। तो नेमका काय आहे ह्याच्याकडे आपण वळूया। शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा या गीतानंतर।
1: शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा, पोपट होता सभापती।

0: त्याचा माणसागत आपले शेपूट फळून जाईल.
1: आपण एक विषय म्हटलेला की आपण त्या संदर्भात बोलणार आहोत, बदललेल्या समाज परिस्थितीनुसार वगैरे वगैरे वगैरे.

0: खूप अवघड नाही, पण अनेकदा आता नवीन पिढीकडे विवाह आणि त्या संदर्भातली मतंही खूप वेगळीच होत चालली आहेत. एकटं राहण्याकडेचा कल वाढत चालला आहे असं एक साधारणतः सर्वेक्षण सांगतं. आणि त्यावेळेला एकटं राहण्याबरोबर अनकंडिशनल लव आणि शेअरिंग आणि केअरिंग या दृष्टिकोनातून आता फॅशन म्हणून कोणी पाळत नाही, तर आपला सोबती म्हणून अनेक प्राण्यांचा विचार केला जातो. कुत्रा मांजर यांचा प्रामुख्याने मानसिक आधार म्हणून विचार केला जातो. एकटेपणावरती ती फुंकर आहे, भावनांचं शेअरिंग आहे, आणि पुन्हा सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यात नेमकं काय असेल, आपले अनेकांचे डोळे उघडणारं निरीक्षण त्याच्यामध्ये नोंदवलेलं आहे, की या सगळ्यामध्ये होतं काय की ती मंडळी, मांजर कुत्रा वगैरे जी मंडळी, ती शांतपणे ऐकून घेतात, ते कुठलेही जज करत नाहीत, त्याच्यावरनं अनुमान मांडत नाहीत, त्याच्यावरनं शिकवत नाहीत, त्यांना फक्त त्यांच्याशी बोललं जाणं हे जाणवतं, आणि त्याच्यामुळे एकत्र राहणं किंवा ते शेअरिंग ते केअरिंग आजकाल अधिक वाढत चाललं आहे. आता हा एकच दिवस नाही, एकच दिवसापुरता हा विषय मर्यादित राहत नाही, तर त्याची व्याप्ती आता वाढत चालली. पूर्वी कामाच्या निमित्ताने बैल किंवा बाकीच्या गोष्टी पाळल्या जायच्या, त्यांच्यावर तेवढंच घरातल्या कुटुंबाप्रमाणेच प्रेम केलं जायचं. गाय म्हैस गोठा असं ज्यांच्याकडे स्वरूप होतं तिथेही तेच होतं, परंतु आता त्याची व्याप्ती घरात माझघरात आलेली आहे असं म्हणायला हरकत नाही.
1: बोला ना अर्श कोण सांग, अरे कोण पैसा देईल का बो, अरे पाऊस पडेल का.

0: खऱ्या अर्थानं लहान मुलांच्यापासून ही आवड किंवा बदल किंवा दृष्टिकोन हे सगळं सुरू होतं. 4 ऑक्टोबरच्या निमित्ताने शाळा महाविद्यालयांमध्ये उत्साहाचं वातावरण असतं आणि प्राण्यांबद्दल मुलांच्या मनात सहानुभूती प्रेम निर्माण व्हावं याच्यासाठी चित्रकला निबंध वक्तृत्व स्पर्धा यासुद्धा घेतल्या जातात. अनेक शाळा आपल्या विद्यार्थ्यांना थेट ॲनिमल शेल्टर्स प्राणी अनाथालय किंवा प्राणी संग्रहालयात घेऊन जातात. तिथे मुलांना प्राण्यांची काळजी कशी घ्यावी, त्यांना त्रास का देऊ नये याचे थेट धडे दिले जातात. 7:36 झालेत. पुढचं गीत निवडलं जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील लबाड लांडगे ढोंग करते. अनेक श्रोत्यांनी याची पसंती कळवलेली होती आणि रवींद्र कुडाळकर यांनी विशेष सांगितलेलं होतं की लबाड लांडगे ढोंग करतोय या गीताचे गायक जयवंत कुलकर्णी साई भक्त शिर्डीला गेलेले होते. बसस्थानकाच्या कॅन्टीनमध्ये पाण्याची बाटली विकत घेताना पाणी बाटली विक्रेत्या व्यक्तीने कॅन्टीन मालकाला विचारलं की हे कोण आहेत आणि कॅन्टीन मालक म्हणाला अरे हे तर लबाड लांडगे ढोंग करतोय.
1: स्वत एक जंगल जंगल त्या जनात झालं मंगल मंगल वाघाल शिव आल हत्ती आल घोड आल वाघ आल शिव आल हत्ती आल घोड आल ऊंट आल माकड आल कड आल

0: काय माणूस काय अंगाडाव काय जाईल तकडो बॉम्ब करते कसं स्वांग करते।
1: तुमच्या पसंतीच्या गीतांच्या सोबत आणखीन काही गीतांची पसंती मग बघूया आपण किती समाविष्ट आपल्याला करता येतात। जागतिक प्राणी दिनानिमित्ताने आपण बोलतोय, ते बोलू शकत नाहीत म्हणून काय झालं, आपण त्यांचा आवाज होऊ शकतो। एक महत्त्वाचा विषय म्हणजे त्यांना विकत घेण्यापेक्षा त्यांचा हक्क घेणं किंवा त्यांना दत्तक घेणं

आहेत तिथेच राहतात, परंतु त्यांची देखभाल, त्यांची काळजी, त्यासाठीचा खर्च उचलणं, त्याची जबाबदारी घेणं अशी सुद्धा अनेक मंडळी घेतात. त्यांना घरात घेऊन येत नाहीत. मग वाघ, हत्ती किंवा वेगळे कुठलेही प्राणी, त्यांची जबाबदारी दत्तक म्हणून स्वीकारणं, ती जबाबदारी घेणं आणि ती पाळणं, हा सुद्धा एक नवीन प्रकार सुरू झाला आहे. हा गेल्या दशकांमध्ये खऱ्या अर्थानं जास्त प्रमाणात रुजला म्हणूया किंवा वाढला म्हणूया. आपल्याला हे सांगण्याचा उद्देश की वेगवेगळ्या पदर असतात एकेका गोष्टीला, कदाचित आपल्याला माहिती नसतील, कदाचित माहिती असले तर आपण विसरलेलो असू, आणि त्यानिमित्ताने एकदा त्याची उजळणी होऊन जाते.

0: नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर। आज ऐकूया राणीच्या बागेच्या गोष्टीचा दुसरा भाग।
1: व्हिक्टोरिया गार्डनची निर्मिती करायचं ठरलं। या कामाची जबाबदारी ऍग्री हॉर्टिकल्चरल संस्थेवर सोपवण्यात आली होती। यासाठी सरकारनं 33 एकर जमीन उपलब्ध करून दिली, पण ती होती पाणथळ, दलदलीनं भरलेली। बागेचं काम सुरू झालं। जागेवर भरणी, जागेचं सपाटीकरण करून त्यावर बागेची आखणी करण्यात आली। अंतर्गत रस्ते, झाडांचे वाफे, बागेभोवती कुंपण वगैरे तयार करायला सुरुवात केली। कुंपणाच्या कडेने शोभेची झाडं लावण्यात आली। रस्ते तयार करण्यासाठी खास माहीमच्या किनाऱ्यावरून वाळू आणली होती। उद्घाटनाच्या दिवसापर्यंत जवळपास 2.5 मैल लांबी भरेल एवढे रस्ते तयार केले गेले। शिवडीहून काही झाडंही या ठिकाणी हलवली होती। यातच संस्थेकडे जमा असलेली शिल्लक खर्ची पडली। पैसे उभे करण्यासाठी संस्थेनं शिवडीतली जागा विकली। बोमनजी फ्रामजी कामा यांनी ती 10,000 रुपयात खरेदी केली, पण तेही पैसे पुरले नाहीत। सरकारकडे मदत मागितली, पण त्यांनी हात वर केले। शेवटी 16,000 रुपयांचं कर्ज घ्यावं लागलं। उद्घाटनापूर्वीच ऍग्री हॉर्टिकल्चरल संस्था कर्ज बाजारी झाली।
2: ठरल्याप्रमाणे 19 नोव्हेंबर 1862 ला लेडी कॅथरीन फ्रियर यांनी बागेचं उद्घाटन केलं। या प्रसंगी मुंबईच्या नागरिकांना बागेसाठी देणग्या देण्याचं आवाहन केलं होतं। आवाहनाला प्रतिसाद म्हणून 15,000 रुपयांच्या देणग्या जाहीर झाल्या। त्यातले 11,000 रुपये रोख हातात आले। उरलेले पैसे नंतर येणार होते। त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने बागेसाठी विहार तलावाचा पाणी पुरवठा मोफत उपलब्ध करून देणार असल्याचं जाहीर करून आश्चर्याचा धक्काच दिला। यामुळे बागेला भेडसावणारी पाण्याच्या उपलब्धतेची चिंता दूर होणार होती आणि पाण्यावर होणारा खर्चही कमी होणार होता।
1: रोख रकमेच्या देणग्या, पाणी पुरवठा या व्यतिरिक्त बागेच्या सुशोभीकरणासाठी वस्तुरूपानेही काही देणग्या जाहीर झाल्या। काही लोकांनी बागेसाठी बाकं दिली, काहींनी बागेत पिण्याच्या पाण्याची कारंजी म्हणजेच ड्रिंकिंग फाउंटन्स उभारून देण्याचं जाहीर केलं, तर काही लोकांनी बागेत लावण्यासाठी आरसे म्हणजेच ग्लोब मिरर्स दिले। देशी विदेशी झाडांची बी बियाणं तर अनेकांनी दिली। बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांनी राणीच्या बागेसाठी राणीचा संगमरवरी पुतळा देण्याचं जाहीर केलं, तर सर डेव्हिड ससून यांनी राणी व्हिक्टोरियाचे यजमान प्रिन्स आल्बर्ट यांचा संगमरवरी पूर्णाकृती पुतळा भेट देण्याचं मान्य केलं। यातली राणीच्या पुतळ्याची सविस्तर कथा आपण मालिकेत ऐकली आहेच। प्रिन्स आल्बर्ट यांचा पूर्णाकृती पुतळा डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालयात आजही पाहता येतो। उद्घाटनाच्या दिवसापर्यंत जेमतेम 20% जमिनीवर बाग तयार झाली होती। पैसा आणि वेळ असा दोन्हीचा अभाव होता। आलेल्या देणग्यातून कर्जाची काही रक्कम फेडणं शक्य झालं, तर काही फेडायची बाकी होती।
2: उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्यामुळे उर्वरित बाग तयार करणं आणि तिची निगा राखणं आव्हानात्मकच होतं। एवढ्या मोठ्या बागेची देखभाल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आयुध, विविध प्रकारची उपकरणं, खत, पाणी, कीटकनाशकं लागत असत। त्यांचा खर्च मोठा असे। त्याशिवाय अधिकारी कर्मचारी यांचा पगार, तात्पुरत्या काळासाठी घेतलेल्या मजुरांचे रोजगार, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी दिली जाणारी प्रोत्साहनपर बक्षिसं, स्टेशनरी इत्यादी खर्चही असे। बागेच्या उत्पन्नाच्या तुलनेत खर्चाचा मेळ बसत नव्हता। बागेसाठी सगळे मिळून वार्षिक 12,000 रुपये खर्च होत असत। हे ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीच्या आर्थिक क्षमतेबाहेरचं होतं। 20% बाग तयार होताना झालेलं कर्ज अद्याप फेडायचं बाकी होतं। त्यात हा देखभाल आणि पगाराचा खर्च सुरू होणार होता। बाग जशी तयार होत जाईल तसा तो वाढतच जाणार होता।
1: सभासदांकडून मिळणारी वर्गणी, सरकारकडून मिळणारं तुटपुंज अनुदान, बागेतली फळफळावळ आणि फुलांच्या विक्रीतून येणारी रक्कम, असं सगळं मिळून होणारं उत्पन्न खर्च भागवायला पुरेसं नव्हतं। त्यातून सभासदांची वार्षिक वर्गणी अवघी 15 रुपये होती, पण तीही द्यायला काही सभासद

0: चालढकल करत. अनेक लोक बागेसाठी देणग्या जाहीर करत पण देत नसत. एकूणात काय, सरकारकडून नियमित मिळणारं 250 रुपयांचं अनुदान सोडलं तर इतर उत्पन्न बेभरवशाचंच होतं, पण पुढे चालत राहणं भाग होतं.
1: बागेची देखभाल करण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. 33 एकराच्या बागेसाठी ते आवश्यकही होते. या व्यतिरिक्त कार्यालयीन कारकून आणि जॉर्ज बर्डवूड यांचे प्रमुख सहाय्यक म्हणून यशवंत रामचंद्र पालेकर यांची नेमणूक करण्यात आली होती. पालेकरांच्या हाताखाली गार्डन सुपरिंटेंडेंट म्हणून भास्कर रामचंद्र यांची नियुक्ती केली होती. यांच्यावर बागेच्या देखभालीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवलेली होती.
0: प्रत्यक्ष बागेत काम करण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रमुख म्हणून बागकामाची संपूर्ण माहिती असलेला कारभारी म्हणजेच नेटिव्ह मॅनेजर नेमलेला होता. त्याच्या हाताखाली मुकादम होता. मुकादम शक्यतो पोलीस खात्यातल्या नाईक पदावरचा कर्मचारी असणं अपेक्षित होतं. मुकादमाच्या हाताखाली 6 प्रमुख माळी आणि त्या प्रत्येकाच्या हाताखाली सहाय्यक होते. प्रमुख माळ्यावर सहाय्यकांच्या मदतीने बागेतले सगळे रस्ते आणि रस्त्या शेजारी लावलेल्या झाडांची निगा राखायची होती. बागेत निर्माण केलेल्या नर्सरीची म्हणजेच रोपवाटिकेची जबाबदारीही त्याच्यावरच होती.
1: प्रमुख माळ्याच्या हाताखालच्या माळ्यांना विविध जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या. एकाने विदेशी वाणाच्या झाडांची निगा राखायची होती, तर दुसऱ्या एकानं आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, गुलाब, जस्मिन अशा नगदी उत्पन्न देणाऱ्या देशी झाडांची काळजी घ्यायची होती. प्रत्येक झाडाचं खत पाणी, खुरपणी, किड्या मुंग्यांचा नाश करण्यासाठी वेळोवेळी कीटकनाशकाची फवारणी करणे ही कामंही माळ्यांमध्ये वाटून दिलेली होती. त्यासाठी लिखित नियमही तयार करण्यात आले होते. आता वाचताना गमतीशीर वाटतील असे ते नियम होते. उदाहरणार्थ, पक्ष्यांना, विशेषतः टोकदार चोच असलेल्या पक्ष्यांना हाकलू नये. पतंग आणि टोळांसारखे उडणारे कीटक वगळता इतर कोणताही उडणारा सजीव मारू नये. सुरवंट, उंदीर आणि साप दिसता क्षणीच नष्ट करावेत इत्यादी. साप मारायला तर विशेष प्रोत्साहन दिलेलं होतं. मारलेल्या प्रत्येक सापामागे रोख 8 आणे बक्षीस ठेवलेलं होतं आणि ते मारणाऱ्याला त्वरित दिलं जाणार होतं.
2: आज आपण ऐकला राणीच्या बागेच्या गोष्टीचा दुसरा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादर करत्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

आपण पोज देऊया. प्रशांत दामले, निशिकांत जोशी, कविता जोशी, मीना वैद्य, सुहास पांडे यांचा फोनद्वारे संपर्क झाला. निरुपमा, डॉक्टर जनार्दन भूमे, सीमा पटवर्धन, गोपाळ मेडेकर, श्यामराव श्रोत्री, दीपा पालकर, सद्गुरुवाडी, माधव वाघ, संजय कुलकर्णी, सुनंदा लखपती, कल्पना ओवी ओजस, प्रमोद देशमुख, सुरेश पुट्टजवार, शर्मिला कोवारकर, संजय पाटील, नरेंद्र सामंत, चैतन्य अत्रे, मोहन दळवी, सुजाता जोशी, चंद्रशेखर भाटोडेकर, देवराम म्हात्रे, रवींद्र कुडाळकर, तृप्ती भावे, संजय कोळी, यशवंत अडमुठे, राजेंद्र येखे, के जे कामतसर, श्रीपाद जोशी, अनंत देशपांडे, सरोज उदय कुर्डूकर, केतकी आणि विनायक अंबिके, लतिका मालपेकर, मालिनी बागवे, सुरेश भावकर, श्रीकृष्ण भोगले, मेघना आणि मधुसूदन आठवले, सुयोग महाजन,

जयश्री गोखले, नंदकुमार पाटील, अनिल गावडे, सुहास कुलकर्णी, श्याम पुंडे, संदेश नाईक आणि कल्पना राजवारे यांचे सुद्धा मेसेजेस आलेले आहेत आत्ता. मनापासून धन्यवाद. आज सकाळी 10 वाजता FM गोल्डवरती मराठी गीतांच्या साथीनं आपल्या सोबतीला असेल RJ गोपी, आणि दुपारी 2 वाजता FM रेनबोवरती मराठी गीतांच्या कार्यक्रमात आपल्या सोबतीला असेल RJ चैताली. अवश्य ऐका, इथेच रजा घेतो आहे. आणखीन ईश्वरदास शेट्टी, मंगेश घरत, सुवर्णा चौगुले यांच्या प्रतिक्रिया आल्या. शिरोळहून हरिचंद्र माचेरकर यांनी प्रतिक्रिया कळवली. अज्ञात मुंबई या मालिकेत मुंबईचा जन्म आहे ते फार आवडतं ऐकायला. मनापासून धन्यवाद. सांगता सचिन पिळगावकर यांच्या स्वरातील गीताने.

0: 8 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी सुहास देशपांडे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्षांकडून विविध मंत्रालयांशी संबंधित समित्यांची पुनर्रचना. मराठीसह 5 अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेला शिक्षण मंत्रालयाची मंजुरी. आगामी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोलकाता इथं येत्या 7 जानेवारीपासून होणार. पाकिस्तानातून होणाऱ्या अवैध घुसखोरीचा भारताकडून तीव्र निषेध. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 85 पदकांची कमाई करत भारत पदतालिकेत 4थ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना केली आहे. भाजपाचे खासदार भर्तृहरी महताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थिरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांची रेल्वे समितीच्या तर डॉ काकोली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायन आणि खत समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भारतीय जनता पक्षाचे राधामोहन सिंह संरक्षण तर राजीव प्रताप रूडी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील.

भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ग्रामीण विकास आणि पंचायतीराज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उल्का करतील. या समित्यांचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्याच्या 26 तारखेपासून लागू होईल. गेल्या दशकात आर्थिक शिस्त, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा यांच्या एकत्रित प्रयत्नातून भारताची आर्थिक ताकद निर्माण झाली असल्याचं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित 5व्या कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. सरकारनं जीएसटी, दिवाळखोरी, नादारी संहिता तसंच 4 कामगार संहितांच्या माध्यमातून राष्ट्रीय कार्यप्रणाली अधिक सक्षम केली आहे. भारतानं गेल्या 4 वर्षातील विविध आव्हानांचा यशस्वीपणे सामना केला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांना मंजुरी दिली आहे. मराठीसह आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यासासाठी ही 5 उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक संशोधन, भाषिक आणि साहित्यिक वारशाचं जतन तसंच डिजिटलायझेशन आणि या भाषांशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी विशेष संस्थात्मक आधार मिळेल. ही उत्कृष्टता केंद्र आसाममधील तेजपूर विद्यापीठ, पश्चिम बंगालमधील विश्वभारती विद्यापीठ, पुण्यातील डेक्कन कॉलेज, ओडिशाचं आणि गुजरातचं केंद्रीय विद्यापीठ इथं स्थापन केली जातील. या केंद्रीय विद्यापीठांच्या मध्ये भारतातील अभिजात भाषांचा अभ्यास, संशोधन आणि जतन यांच्यासाठी संस्थात्मक परिसंस्था बळकट करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे. 19वी प्रवासी भारतीय दिवस परिषद पुढील वर्षी 7 ते 9 जानेवारी दरम्यान पश्चिम बंगालमधील कोलकाता इथं होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्या संयुक्त विद्यमानं ही परिषद आयोजित केली जाणार आहे. महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून 9 जानेवारी 1915 रोजी भारतात परतले होते. या घटनेच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. या अधिवेशनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान केले जाणार असून त्या समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. या कार्यक्रमात जगभरातील भारतीय वंशाचे नागरिक, युवा नेते, उद्योजक, व्यावसायिक, शिक्षणतज्ञ, नवोन्मेषक आणि इतर संबंधित घटक एकत्र येतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. वेगानं बदलत जाणाऱ्या भूराजकीय, तांत्रिक आणि आर्थिक परिस्थितीनुसार नियामक चौकटीमध्येही आवश्यक ते बदल करण्याची गरज नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी व्यक्त केली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या आर्थिक परिषदेला संबोधित करताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. जोखीम नियंत्रित करताना नवोन्मेषक स्पर्धा आणि गुंतवणुकीला चालना देणारी प्रभावी नियामक व्यवस्था विकसित करणं हे धोरणकर्त्यांसमोरचं आव्हान आहे असं गौबा यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पाकिस्तानमधून बेकायदेशीर सीमापार घुसखोरीला सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल भारतानं तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयानं पाकिस्तान उच्चायुक्ताच्या कार्यवाहांना प्रमुखांना बोलवून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानातून 3 व्यक्तींनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानंतर भारतीय सीमा सुरक्षा दलानं त्यांना परत जाण्याबाबत सूचना देऊनही त्यांनी त्याचं पालन केलं नाही. त्यामुळे सीमा सुरक्षा दलानं त्यांच्यावर कारवाई केली. या सीमापार घुसखोरीची, अंमली पदार्थांच्या तस्करीची आणि यात पाकिस्तानी सीमा सुरक्षा दलाच्या सहभागाची चौकशी करून योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात असं या पाकिस्तानी अधिकाऱ्याला सांगण्यात आलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांना इस्रायलच्या आगामी स्वातंत्र्यदिन सोहळ्यात औपचारिक ज्योत प्रज्वलित करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. नेतान्याहू यांनी मच्छार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मच्छार यांनी हवाई हल्ला हाणून पाडल्याबद्दल त्यांच्या शौर्याचं कौतुक केलं. भारत, इस्रायल आणि संपूर्ण जगासाठी मच्छार हे नायक असल्याचे गौरवोद्गार नेतान्याहू यांनी काढले. कॅप्टन मच्छार यांची तब्येती लवकर सुधारणा व्हावी अशी कामना त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री क्रिस्टोफर लँडाऊ यांनीही भारतीय वैमानिक स्मिथ मच्छार आणि इतरांच्या शौर्याची प्रशंसा केली आहे. फ्लाय दुबईच्या विमानासह वैमानिकात दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचं युएईच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर अमेरिकेनं ही प्रतिक्रिया नोंदवली आहा.

केंद्रीय अन्वेषण विभागानं रिलायन्स कम्युनिकेशनच्या दोन माजी अधिकाऱ्यांविरुद्ध आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एका माजी अधिकाऱ्याविरुद्ध 3,750 कोटी रुपयांच्या कथित आर्थिक फसवणुकी प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे. हे प्रकरण या तीन माजी अधिकाऱ्यांशी संबंधित कथित आर्थिक अनियमिततेशी निगडीत आहे. दरम्यान पंजाब नॅशनल बँकेची 94 कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतल्या हंजर बायोटेक एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि हमीदार यांच्याविरुद्धही केंद्रीय अन्वेषण विभागानं गुन्हा दाखल केला असून तपास यंत्रणेनं गुरुवारी मुंबईत कंपनीच्या संचालकांशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं काल 5 सुवर्ण 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं जिंकली. या दमदार कामगिरीमुळे एकूण पदतालिकेत भारत चौथ्या स्थानावर पोहोचला असून देशाची एकूण पदकांची संख्या 85 पोहोचली आहे. त्यात 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांचा समावेश आहे. काल हॉकीमध्येही भारतानं मलेशियाचा 5-1 असा पराभव करत पुरुषांच्या गटातील सुवर्णपदकासह 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी थेट पात्रताही निश्चित केली. निशिन इथं झालेल्या पुरुषांच्या मर्यादित 20 षटकांच्या क्रिकेटमध्ये अंतिम सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करून सुवर्णपदक जिंकलं. भारतीय संघानं 6 गड्यांच्या बदल्यात 211 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 28 चेंडूत 61 धावा केल्या. भारतानं सलग दुसऱ्यांदा हे सुवर्णपदक पटकावलं आहे. कुस्तीपटू अमन सेहरावतनं पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकवलं. त्यानं अटीतटीच्या अंतिम सामन्यात उत्तर कोरियाचा जागतिक विजेता चोंग सोंग हान याचा 11-7 असा पराभव केला. महिलांच्या रिकव्हर तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहाडनं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलं. गोल्फमध्ये प्रणवी उर्स महिलांच्या वैयक्तिक गटात आशियाई क्रीडा स्पर्धेचं सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. कुस्तीपटू अंतिम पंघालनं महिलांच्या 53 किलो वजनी गटात रौप्यपदक निश्चित केलं. दीपक पुनियानं पुरुषांच्या 97 किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात मंगोलियाच्या गंगखुयानचा पराभव करून कांस्यपदक जिंकलं. तिरंदाज नीरज चौहानला पुरुषांच्या वैयक्तिक रिकॉर्ड स्पर्धेत कांस्यपदक मिळालं. दरम्यान 2 आठवड्याहून अधिक काळ चाललेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा यांची आज संगता होत असून स्पर्धेचा समारोप सोहळा जपानमधील नागोया शहरात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 6 हा कार्यक्रम आहे. चंदीगड इथं काल झालेल्या पुरुषांच्या 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा 5 गडी राखून पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत 352 धावांचं लक्ष पाहुण्या संघासमोर ठेवलं. हे लक्ष वेस्ट इंडिज संघानं 48 षटकं आणि 2 चेंडूत पूर्ण केलं. पुढील 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भातील उर्वरित भाग तसंच छत्तीसगड तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागातून नैऋत्य मान्सून माघारी फिरण्याची परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. आज केरळ तामिळनाडू आणि पुद्देचेरीमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज विभागानं वर्तवला आहे. कोकण आणि गोव्यामध्ये उद्यापर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा अध्यक्षांकडून विविध मंत्रालयांशी संबंधित समित्यांची पुनर्रचना. मराठीसह 5 अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी उत्कृष्टता केंद्राच्या स्थापनेला शिक्षण मंत्रालयाची मंजुरी. आगामी प्रवासी भारतीय दिवस परिषद कोलकाता इथं 7 जानेवारीपासून होणार. पाकिस्तानातून होणाऱ्या अवैध घुसखोरीचा भारताकडून तीव्र निषेध. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेची आज सांगता 85 पदकांची कमाई करत भारत पदतालिकेत 4 स्थानावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

बुजुर्गों ने फरमाया कि पैरों पे अपने खड़े हो के दिखलाओ।

ओम मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुध्वजा

हर भंग का रंग जमा हो चकाचक, फिर लो पान चबाए। आहा।

सावन बारवालनं रौप्य पदक पटकावत नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. त्यानं 2 तास 11 मिनिटं 37 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत हा विक्रम नोंदवला. तब्बल 44 वर्षानंतर हा विक्रम झाला आहे. राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीतील 3 जागांसाठी भारतीय जनता पक्षातर्फे नावं आज थोड्या वेळापूर्वीच जाहीर झाली. यानुसार पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ स्मिता जाधव, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांच्या नावांचा यात समावेश असल्याचं पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं जाहीर केलं. तुळजापूर इथं श्री तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेला कालपासून प्रारंभ झाला. पुढच्या रविवारी अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवी सिंहासनारूढ होऊन शारदीय नवरात्रोत्सवाचा शुभारंभ होईल. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सन्मान होणार आहे. 100 जिल्ह्यातून असं प्रभावी काम करणाऱ्या सर्वोत्कृष्ट अशा 10 जिल्ह्यात संभाजीनगरचा

तसंच केंद्र शासनाच्या 11 विभागांच्या 36 योजनांचं अभिसरण, राज्य शासनाच्या विविध योजना आणि खासगी क्षेत्राचा सहभाग यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे। कामगिरीच्या आधारावर महाराष्ट्रातून छत्रपती संभाजीनगर सोबतच गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना उत्कृष्ट

रायगड, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि बीड या धनधान्य कृषी योजनेतील जिल्ह्यांमधून प्रत्येकी 4 प्रतिनिधीही या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित 2 दिवसीय दान उत्सव कार्यक्रमाचा समारोप आज होणार आहे. शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत

वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एन्व्हायरमेंटल रिसर्च अँड एज्युकेशनल फाउंडेशन या संस्थेतर्फे सरस्वती भुवनचा विज्ञान महाविद्यालयाचा बॉटनी आणि पर्यावरण विभाग, शारदा मंदिर प्रशाला, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, गणोरीची जिल्हा परिषद शाळा या शैक्षणिक संस्थांमध्ये आठवडाभर पर्यावरण विषयक कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर दिलीप यार्दी यांनी दिली. वन्यजीव पर्यावरण रक्षण या संदर्भात देशभरात होत असलेल्या उपक्रमांची माहिती पर्यावरण अभ्यासक कुणाल विभांडिक यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 3 दिवसीय केंद्रीय युवक महोत्सवाचं उद्घाटन उद्या विद्यापीठ नाट्यगृहात सिनेदिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त उद्या सकाळी 8 वाजता विद्यापीठ परिसरात शोभायात्राही काढण्यात येणार आहे. भारतीय वैमानिक कॅप्टन स्मिथ माछर

यांनी फ्लाय दुबई विमान दुर्घटना रोखून दाखवलेल्या शौर्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी थेट फोनवरून संवाद साधत त्यांच्या शौर्याचं आणि प्रसंगावधानाचं भरभरून कौतुक केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र

राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या महत्त्वाच्या संस्था सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल।

0: असं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता. 21 सुवर्णपदकांसह पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर. देशातल्या महत्वाच्या संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलंय. ते आज नवी दिल्लीत भारतीय कंपनी सेक्रेटरीज संस्थेच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही. जग वेगवान तांत्रिक विकासाच्या युगात प्रवेश करत असताना भारत आज सर्वात वेगवान वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे असं राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितलं. भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्थेच्या सामायिक प्रयत्नातून विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यात हातभार लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना सभापती ओम बिर्ला यांनी केली आहे. भाजप खासदार भर्तृहरी मेहताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपचे खासदार सुधीर गुप्ता यांची रेल्वे समितीच्या तर डॉ काकुली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायने आणि खतं समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली. काँग्रेसचे खासदार चरणजित सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील. भाजपचे खासदार राधामोहन सिंग संरक्षण तर राजीव प्रताप रूढी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण विकास आणि पंचायत राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उलाका करतील. या समित्यांचा कार्यकाळ 26 सप्टेंबरपासून पूर्वलक्ष्यी प्रभावानं लागू होईल. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली. मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक संशोधन, भाषिक आणि साहित्यिक वारशाचं जतन तसंच डिजिटलायझेशन आणि या भाषांशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी विशेष संस्थात्मक आधार मिळेल. ही उत्कृष्टता केंद्र आसाममध्ये तेजपूर विद्यापीठ, पश्चिम बंगालमध्ये विश्वभारती विद्यापीठ, पुण्यातलं डेक्कन कॉलेज, ओदिशातलं केंद्रीय विद्यापीठ आणि गुजरातमधल्या केंद्रीय विद्यापीठात स्थापन केली जातील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पणाभावाचा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेबद्दल.
1: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या लोकांना कोविड महामारीचा मोठा फटका बसला होता. त्यातून त्यांना सावरण्यासाठी त्यांना पतपुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हातगाडी किंवा फिरत्या ठेल्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं सुरू केली. 1 जून 2020 रोजी योजनेचं उद्घाटन झालं. या योजनेत 15,000 रुपयांपर्यंतचं कर्ज 1 वर्षाच्या मुदतीसाठी दिलं जातं. कर्जदाराने वेळेत परतफेड केली तर पुढच्या टप्प्यात त्याला 1.5 वर्षाकरता 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं. तिसऱ्या टप्प्यात ही रक्कम 50,000 रुपयांपर्यंत आणि मुदत 3 वर्षांपर्यंत वाढते. नियमितपणे परतफेड करणाऱ्यांना व्याजात 7% अनुदान मिळतं. तारण ठेवण्यासाठी ऐपत किंवा गाठीशी मालमत्ता नसलेल्या फेरीवाले दुकानदारांना या योजनेमुळे प्रगतीसाठी मदतीचा हात मिळाला. मार्च अखेरीपर्यंत देशभरात 17,115 कोटी रुपयांची कर्ज या योजनेमार्फत वितरित झाल्याची माहिती नगरविकास मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तरात दिली.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आज मुंबईत मोर्चा काढला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं आंदोलक तिरंगा ध्वज हातात घेऊन

सहभागी झाले होते। भारतीय जनता पार्टीनं केंद्रीय निवडणूक आयोग आणि इतर यंत्रणांवर कब्जा मिळवला असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांनी यावेळी केला। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 3 जागांसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची घोषणा केली। पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली। दिल्लीच्या करोल बाग इथं भूमिगत मेट्रोच्या कामादरम्यान तिथल्या झाडांचं नुकसान होत असून ते थांबवण्यासाठीच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं दिल्ली विकास प्राधिकरण आणि दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाकडून उत्तर मागवलंय। या भागात मोठं बांधकाम सुरू असून पूर्ण वाढ झालेल्या झाडांना याचा फटका बसत असल्याचं याचिकेत म्हटलंय। या प्रकरणाची पुढची सुनावणी 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे। रशियाबरोबरच्या संभाव्य युद्धविरामाबाबत भारतानं मांडलेला प्रस्ताव हा आपल्याला मिळालेल्या 4 प्रस्तावांमधला सर्वात व्यापक प्रस्ताव असल्याचं युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी म्हटलंय। रशिया युक्रेन संघर्षावर परस्पर सहमतीनं तोडगा काढण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेला विचार सकारात्मक असल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल म्हटलं होतं। या पार्श्वभूमीवर युक्रेननं आपली भूमिका स्पष्ट केली। आपल्याला भारत, तुर्की, इजिप्त आणि अमेरिका यांच्याकडून युद्धविरामाचे प्रस्ताव मिळाले असून यावर विचार करण्याची आपली तयारी आहे, मात्र कोणताही करार हा केवळ लष्करी हालचालींपुरता मर्यादित न राहता यामध्ये ऊर्जा आणि बंदरांच्या पायाभूत सुविधांची सुरक्षा तसंच काळ्या समुद्रातल्या हालचालींचाही समावेश असायला हवा असं सीबीआय यांनी म्हटलंय। परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक कमांडचे कमांडर ऍडमिरल सॅम्युअल जे पापारो यांची भेट घेतली। हिंद प्रशांत क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांच्यातली सुरक्षा भागीदारी आणि सागरी सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उपायांवर यावेळी चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय। अमेरिकेचा वाढता आर्थिक दबाव आणि निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी आपण एक नवीन व्यवस्था स्वीकारल्याचं इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी म्हटलंय। इराणी जनतेवर दबाव आणण्यासाठी अमेरिका आणि इतर विरोधक आपल्या अत्यंत महत्वाच्या आर्थिक जीवनवाहिन्या तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जनतेचा पाठिंबा आणि सरकारी उपाययोजनांमुळे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरत असल्याचं पेझेश्कियान यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय। इंडोनेशियाच्या सुम्बावा प्रांतात आज सकाळी 5.9 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला। भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होता अशी माहिती स्थानिक हवामान विभागानं दिली। यावेळी कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही। जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होतोय। 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकूण 85 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं। जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुहो स्टेडियमवर या क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2:30 हा कार्यक्रम सुरू होईल। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या खेळाडूंच्या संचलन फेरीत भारताच्या ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा यांची निवड निश्चित झाली। या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवली जाईल। येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भाचा उर्वरित भाग तसंच छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकच्या आणखी काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली। केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकलमध्ये काही ठिकाणी आज जोरदार पाऊस पडेल, तर कोकण आणि गोव्यात उद्यापर्यंत उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे। देशातल्या महत्वाच्या संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन। विविध मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना। महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची आज सांगता। 21 सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत भारत 4थ्या

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: हाय, हॅलो, नमस्कार आणि शुभ दुपार। आकाशवाणी मुंबई प्रसारित 107.1 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकता आहात FM रेनबो वाहिनी। आणि आज आपल्या बरोबर आहे मी RJ चैताली कानिटकर। खरं सांगू का, हा जो सप्ताह आहे ना, 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर, हा वन्यजीव सप्ताह म्हणून आपण साजरा करतो। आपण आपल्या परिसरात जगतो आहे, वाढतो आहे, इकडे तिकडे बघतो आहे, आणि हे सगळं करत असताना प्रत्येक घटक हा तितकाच महत्त्वाचा वाटतो। ह्या सगळ्या घटकांमध्ये

महाराष्ट्रातलं असं एक गाव आहे की जे गाव फुलपाखरांचं गाव म्हणून त्या गावाची निवड करण्यात आली. मंडळी, तुम्हाला या गावाविषयी आज नक्कीच सांगायला मला आवडणार आहे. महाराष्ट्रातलं पहिलं फुलपाखरांचं गाव म्हणून पारपोली या गावाची 2016 निवड करण्यात आली. या गावात 200 अधिक प्रकारच्या फुलपाखरांची नोंद झाली असून पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेलं हे गाव फुलपाखरांसाठी अनुकूल आहे. तेथील अनुकूल हवामान, मुबलक फुलझाडं आणि अळ्यांसाठी आवश्यक असलेल्या वनस्पती यामुळे हे महत्त्वाचं ठरतं. फुलपाखरांचं सौंदर्य केवळ त्यांच्या रंगांमध्ये नाही बरं का, तर त्यांच्या जीवनचक्रातसुद्धा आहे. अंडी, अळी, कोश आणि प्रौढ फुलपाखरू अशा या चार अवस्थांमधून त्याचा जीवनप्रवास पूर्ण होतो. या परिवर्तनाला कायापालट किंवा मेटामॉर्फॅसिस असं म्हणतात. पारपोलीसारख्या गावांमुळे आपल्या निसर्गातील जैवविविधतेचं महत्त्व आपल्याला कळतं. फुलपाखरांचं अस्तित्व टिकवण्यासाठी जंगल, फुलझाडं आणि नैसर्गिक अधिवास जपणं किती बरं गरजेचं आहे, नाही का? ह्याची जाणीवसुद्धा होते आणि म्हणूनच या महाराष्ट्रात असणाऱ्या, या गावाला असणाऱ्या अनेक फुलपाखरांपैकी काही फुलपाखरांची माहिती आज चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मी तुम्हाला सांगणार आहे. कार्यक्रमात तुम्हीसुद्धा नेहमीप्रमाणे सहभागी होऊ शकता. त्यासाठी आपले संपर्क क्रमांक आहेत 45 15 41 32, 45 15 41 33. आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657 6610 71. असंच आपण सहभागी व्हा आणि फुलपाखरांची माहितीसुद्धा ऐकत राहा. सोबत ऐकूया छानसं गीत.

खरंच नाही का, किती गोड दिसतं ना फुलपाखरू. प्रश्नच येत नाही, अनेक श्रोते कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आणि योगेश पाटील, सुरेश पाटील, श्रीपाद जोशी, विठ्ठल मसलेकर, सुरेश पुट्टजवार, सचिन अक्रे, दामले सर सुद्धा, सुमित दामले सर आपल्याला सहभागी झालेले आहेत. फुलपाखराबद्दल दीपा वालकर म्हणाल्या, नक्कीच त्यांनी एक विशेष माहिती दिली, ती पण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. किती छान वाटतं ना फुलपाखरू. आजचं सकाळचाच एक तुम्हाला किस्सा सांगावासा वाटतो या निमित्तानं. सकाळी मी लोकलने येत होते आज, आणि येत असताना आज रविवार असल्यामुळे ना खूप लवकर निघाल्या होत्या, सकाळी काम होतं म्हणून, त्यामुळे गाडीला अजिबातच गर्दी नव्हती. आणि गर्दी नसल्यामुळे सगळ्या सीट रिकाम्या होत्या चक्क. असा प्रवास करायला खरंच भाग्य लागतं असं म्हणायला लागेल. आणि माझ्यासमोरच्या सीटवर एक छानसं फुलपाखरू बसलं होतं, कदाचित ते थोडंसं जखमी अवस्थेत असावं. आणि छान मी अलगद त्याला उचलून घेतलं, ते जराही हललं नाही, आणि मग मी त्याला बाहेर सोडून दिलं. ही आजचीच अगदी आठवण आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटली आणि मी ती सांगितली. तर अशी ही छान छान दिसणारी फुलपाखरं. खरं तर मंडळी, महाराष्ट्राचे राज्यप्राणी, राज्यपक्षी आणि राज्यफूल यांच्याप्रमाणे आपले एक राज्य फुलपाखरूसुद्धा आहे, आणि त्याचं नाव आहे ब्ल्यू मॉर्मन. येस, मला वाटतं दीपाताईंनी आपल्याला फोन करून याबद्दल माहिती दिली आणि अर्थातच मी पहिलं हे नाव घेणार होते. काळ्या रंगाच्या पंखावर निळ्या रंगाचे आकर्षक नक्षी असलेलं हे सुंदर फुलपाखरू असतं. ब्ल्यू मॉर्मनचं शास्त्रीय नाव पॅपिलिओ पोलेमस्टर असं आहे. हे स्वेलोटेल म्हणजे पंखाच्या मागील बाजू शेपटीसारखा भाग असलेल्या फुलपाखरांच्या गटातलं फुलपाखरू आहे. त्याच्या मागील पंखांवर निळसर रंगाचे मोठे ठिपके आणि आकर्षक नक्षी असते. मादी आणि नर यांच्या पंखांमध्ये काही फरक दिसतात, अर्थात ते आपण बारकाईनं बघितले तरच. हे फुलपाखरू प्रामुख्याने पश्चिम आणि दक्षिण भारतात आढळतं. लिंबूवर्गीय ज्या काही वनस्पती आहेत या वनस्पतींवर अळ्या वाढतात, आणि त्यामुळे आपल्या बागेतील लिंबाचं झाड हे फुलपाखरांच्या जीवनचक्रासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. ब्ल्यू मॉर्मन हे महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे. पारपोलीसारख्या जैवविविधतेनं समृद्ध असलेल्या परिसरात याचं दर्शन घडणं म्हणजे निसर्गप्रेमींसाठी खरं तर आनंदाची पर्वणी. एखादं फुलपाखरू फुलावर बसलेलं पाहताना आपण त्याच्या सौंदर्याचा आनंद घेतो, पण त्याच्या अस्तित्वामागे असलेलं संपूर्ण निसर्गचक्रसुद्धा खरं तर यानिमित्तानं लक्षात घ्यायला हवं, नाही का? बघूया एक एक फुलपाखरांची माहिती. खरं तर वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं असे काही विषय आहेत आणि ते मला नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवायला आवडतील, आणि सोबत छान छान गाणीसुद्धा तुम्हाला ऐकवायला आवडतील. ऐकूया हे गीत.

अरे खरंच काल आणि आज दोन्ही दिवशी ड्युटी करताना मजा येते. आणि कालचे आणि आजचे दोन्ही विषय खरं सांगू का मंडळी, इतके मोठे आहेत की ते आपण पार्ट वन आत्ता केलं असं म्हणायला हरकत नाही. पार्ट टू घेऊन पुन्हा एकदा कधीतरी ते विषय मांडणार आहे. पण आत्ता मी आता पुढच्या फुलपाखराच्या प्रकाराकडे नक्कीच येणार आहे. तर मी तुम्हाला म्हणाले तसं ब्ल्यू मॉर्मनबद्दल आपण जाणून घेतलंच. आता मी पुढे जाते सदन बर्ड विंग नावाचं फुलपाखरू, जे भारतातलं सगळ्यात मोठं फुलपाखरू म्हणून ओळखलं जातं. आपल्याला कार्यक्रमामध्ये फुलपाखरू तज्ज्ञाचा सुद्धा नंबर देण्यात आला आहे एका प्रेक्षकांकडून, श्रोत्यांकडून धन्यवाद. आणि नक्कीच मला वाटतं खूप आपल्याकडे इतके हुशार आणि जबरदस्त माणसं आहेत ना, की त्यांच्याकडून नवनवीन माहिती मिळवायला नक्कीच आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. मी सुद्धा ही माहिती शोधून शोधून काढून तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे. मी त्यातली नक्कीच तज्ज्ञ नाही आहे, पण वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं ही माहिती गोळा करताना विशेष आनंद झाला हे मात्र नक्की. तर सदन बर्ड विंग भारतातल्या मोठ्या फुलपाखराबद्दल आता जाणून घेऊया. या फुलपाखराला सदन बर्ड विंग असं का म्हणतात, तर भारतातलं सगळ्यात मोठ्या फुलपाखरांपैकी हे एक असून त्याचं शास्त्रीय नाव आहे ट्रोडियस मायनोस. या फुलपाखराचे पंख प्रचंड मोठे आणि रुंद असतात. नराच्या पंखांवर काळ्या आणि पिवळ्या रंगाचे आकर्षक असं मिश्रण असतं. मादी आकारानं नरापेक्षा मोठी असू शकते आणि तिच्या पंखांवरील काळ्या खुणा या अधिक ठळक असतात. सदन बर्डविंग हे पश्चिम घाटातलं वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरू आहे. याच्या अळ्या काही विशिष्ट वनस्पतींवर वाढतात आणि विशेषतः ॲरिस्टॉचिया म्हणजे सर्पगंधासारख्या काही वनस्पती या अळ्यांसाठी खाद्य वनस्पती अशा ठरतात. या फुलपाखराचे मोठे पंख पाहताना एखाद्या पक्ष्याचीच आठवण होईल, म्हणूनच त्याच्या नावात बर्ड विंग असा मला वाटतं जो शब्द येतो. पारपोलीच्या निसर्ग संपन्न परिसरात, मगाशी एका श्रोत्यांनी फोन करून गावाचं नाव विचारलं, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी तालुक्यातलं पारपोली हे गाव हे निसर्ग संपन्न आहे.

आणि अशा मोठ्या फुलपाखराचं अस्तित्व या गावाच्या जैवविविधतेची साक्षी देतं. फुलपाखराच्या या सुंदर प्रजातींचं संरक्षण करायचं असेल तर त्याच्या अळ्यांना सुद्धा आपल्याला संवर्धित करायला हवं. तर अशा पद्धतीने ही वेगवेगळी फुलपाखरं आणि त्याचे प्रकार आपण जाणून घेतो आहे. आज आपण पहिलं फुलपाखरं जाणून घेतलं, ब्लू मॉर्मन, आणि आता दुसरं सदर्न बर्ड विंग. विविध प्रकार आहेत, एक एक प्रकार आपण पुढे बघणार आहोत.

मंडळी, एक गमत म्हणून विचारते, हा आवाज तुम्ही ओळखलात का? हे जे गाणं आहे हे कोणी म्हटलंय हे जर तुम्हाला कळलं असेल तर मला मेसेज करून नक्की कळवा. कदाचित तुम्ही हे गाणं कोणी गायलं हे ओळखलं असेल. मी आधी मुद्दामून सांगितलं नाही, नाहीतर कदाचित लगेच उत्तर मिळालं असतं. गाणं ऐकवल्यानंतर विचारते हा प्रश्न. तर आठवलं कोणाचा आवाज आहे तर आवाजाची परीक्षा बघूया, जमती आहे का तर नक्की सांगा. बरं, हा विषय आपला नाही आहे तर मी आता अर्थातच पुढे जाणार आहे. पण पुढे जाण्यापूर्वी मला छान वाटतं की अनेक जण कार्यक्रमात श्रोते म्हणून सहभागी झालेत आणि त्यांनी छान सांगितलं की विदर्भामध्ये खूप छान फुलपाखरं दिसतात किंवा आपल्याकडे अनेक ठिकाणी गावामध्ये सुद्धा आपल्याला फुलपाखरं बघायला मिळतात. पीटर डाबरे वसईहून आपल्याला कार्यक्रमात व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांनी सहभाग नोंदवला आहे, किंवा सुमित दामले, प्रकाश कुलकर्णी, पंकज मोहड, गौतम भिंगारडे, चंद्रशेखर मुळेकर, श्रीपाद जोशी, उदय कुलकर्णी सर, धन्यवाद. तुम्ही एक फुलपाखरू तज्ज्ञांचा नंबर दिलात. नक्कीच आपण पुढच्या वेळेला त्यांच्याशी संपर्क करू आणि अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. दत्तात्रय सरांचा सुद्धा आपल्या कार्यक्रमात सहभाग झालेला आहे. आणि आता अर्थात पुढच्या फुलपाखराकडे जायची वेळ जवळ आलेली आहे. तर आता मी अर्थात पुढच्या फुलपाखराकडे येणार आहे. मलबार बँडेड पिकॉक नावाचं पश्चिम घाटात प्रामुख्यानं आढळणारं हे फुलपाखरू. नावातच मोराचा उल्लेख असल्यामुळे त्याच्या रंगांची आणि नक्षीची आपल्याला कल्पना येते. या फुलपाखराचं शास्त्रीय नाव आहे पॅपिलिओ बुद्धा, म्हणजे याच्या काळसर पंखावर हिरवट किंवा निळसर पट्टे दिसतात. पंखांची रचना आणि रंगछटा यामुळे फुलपाखरू विशेष उठून दिसतं बरं का. मलबार बँडेड पिकॉक हे पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ फुलपाखरू आहे, म्हणजे जगातील सगळ्याच भागात ते आढळत नाही. पश्चिम घाटातील विशिष्ट अधिवास असणाऱ्या ठिकाणीच ते आढळतं. फुलपाखरांच्या पंखावरील रंग केवळ सौंदर्यासाठी नसतात तर त्याचा उपयोग जोडीदार आकर्षित करण्यासाठी सुद्धा, आणि खूप महत्त्वाचं, भक्षकांपासून बचाव करण्यासाठी किंवा परिसरात मिसळून जाण्यासाठी होऊ शकतो. प्रत्येक प्रजातीच्या रंगांची रचना निसर्गातील उत्क्रांतीचा एक सुंदर नमुना आहे. पारपोलीमध्ये अशा दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरांचं दर्शन होऊ शकतं आणि म्हणूनच फुलपाखरांचं निरीक्षण करताना त्यांना पकडण्याऐवजी त्यांच्या नैसर्गिक वर्तनाचा अभ्यास जर केला ना तर ते अधिक चांगलं ठरू शकतं. अशी ही खूप छान छान फुलपाखरं आहेत आणि त्यांच्या पण माहिती घेत असताना एकीकडे छान गाणीसुद्धा ऐकतोय, नाही का.

काय सुंदर गीत होतं. नाही, फुलपाखरावर एवढी गाणी असतील असं खरंच मलाही वाटलं नव्हतं, पण आज इथे आम्ही येऊन शोधलं तेव्हा समजलं की अरे वा, इतकी गाणी आपल्याकडे आहेत. आणि मगाच्या गाण्याबद्दलचा विचारलेला प्रश्न, काय श्रोते आपले आहेत एक्सपर्ट असं म्हणायला हरकत नाही. अविद्याजी, आत्मारामजी, तसंच आर्या, वसुमती ठोसर, उनेखा वैद्य, माधवी जोशी, सगळ्यांनी ओळखलं आहे मुग्धा वैशंबाईंचं मगाचं गीत होतं. ग्रेट, तिचा आवाज अप्रतिम आहेच आणि आजही आपल्या मनावरती तो भुरळ टाकणारा आहे. क्या बात आहे, सगळ्यांनी हा आवाज ओळखला, त्याबद्दल तुमचं खूप मनापासून अभिनंदन. आणि आज मी खरं सांगू का, मी फक्त 3 प्रकार गाण्याचे तुम्हाला सांगितलेत, सॉरी, फुलपाखराचे हे प्रकार तुम्हाला सांगितलेत, उरलेले 7 प्रकार मला वाटतं पार्ट 2 चला दोस्तोमध्ये आपण नक्की पूर्ण करू. आज वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं फुलपाखराचा एक सेगमेंट आपण केला. पुढे 3 आपण बातम्या ऐकणार आहोत आणि 3:10 पुढच्या आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात लगेचच आपण भेटणार आहोत. आणि तिथपर्यंत ऐकूया एक छोटंसं गीत.

0: आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर। मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करावी आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्या या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा। आशियाई क्रीडा स्पर्धांच्या सांगता सोहळ्यात भारताची ध्वजवाहक नीरू धांडा। आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पाण्याचं काटकसरीनं नियोजन। राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विविध केंद्रीय मंत्रालयांशी संबंधित अनेक संसदीय समित्यांची पुनर्रचना लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केली आहे। भाजप खासदार भर्तृहरी महताब यांची वित्त समितीच्या तर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची परराष्ट्र व्यवहार समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांची नियुक्ती रेल्वे समितीच्या तर डॉ काकोली घोष दस्तीदार यांची नियुक्ती रसायन आणि खत समितीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे। काँग्रेसचे खासदार चरणजीत सिंग चन्नी हे कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रिया समितीचे अध्यक्ष असतील। भाजपाचे खासदार राधामोहन सिंग संरक्षण विषयक समितीचे तर राजीव प्रताप रूडी जलसंपदा समितीचे अध्यक्ष असतील। भाजपाचे निशिकांत दुबे यांची दूरसंवाद आणि माहिती तंत्रज्ञान समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून ग्रामीण विकास आणि पंचायत राज समितीचं नेतृत्व काँग्रेसचे खासदार सप्तगिरी उलाका हे करतील। या समित्यांचा कार्यकाळ 26 सप्टेंबर पासून पूर्वलक्षी प्रभावानं लागू होईल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत प्रधानमंत्री स्वनिधी या योजनेबद्दल।
1: आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातल्या लोकांना कोविड महामारीचा मोठा फटका बसला होता। त्यातून त्यांना सावरण्यासाठी त्यांना पतपुरवठा करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला। हातगाडी किंवा फिरत्या ठेल्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं सुरू केली। 1 जून 2020 रोजी योजनेचं उद्घाटन झालं। या योजनेत 15,000 रुपयांपर्यंतचं कर्ज 1 वर्षाच्या मुदतीसाठी दिलं जातं। कर्जदाराने वेळेत परतफेड केली तर पुढच्या टप्प्यात त्याला 1.5 वर्षाकरता 25,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकतं। तिसऱ्या टप्प्यात ही रक्कम 50,000 रुपयांपर्यंत आणि मुदत 3 वर्षांपर्यंत वाढते। नियमितपणे परतफेड करणाऱ्यांना व्याजात 7% अनुदान मिळतं। तारण ठेवण्यासाठी ऐपत किंवा गाठीशी मालमत्ता नसलेल्या फेरीवाले दुकानदारांना या योजनेमुळे प्रगतीसाठी मदतीचा हात मिळाला। मार्च अखेरीपर्यंत देशभरात 17,115 कोटी रुपयांची कर्ज या योजनेमार्फत वितरित झाल्याची माहिती नगरविकास मंत्रालयाने राज्यसभेत लेखी उत्तरात दिली।
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पक्षाचे झेंडे न्यायला परवानगी नव्हती। सहभागी आणि समर्थकांना केवळ तिरंगा ध्वज सोबत ठेवायला सांगितलं होतं। हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यावर त्याचं सभेत रुपांतर झालं। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात सहभागी झाले होते। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी जर SIR प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवाल त्यांनी केला. राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका मतपत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलून निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं, तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारनं आंदोलन करणाऱ्या MPSC च्या विद्यार्थ्यांशी तात्काळ संवाद साधावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होत आहे. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक क्रीडा स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य अशी एकूण 85 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 4थं स्थान मिळवलं आहे. नागोया इथल्या पालोमा मिझुहा स्टेडियमवर या क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा होत आहे. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज नीरू धांडा भारताची ध्वजवाहक आहे. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवली जाईल. राज्यातल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर निर्णय घेऊन जास्तीत जास्त भरीव रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दुष्काळाविषयीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. शेगाव इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून दिवाळीच्या आत मदत देण्याच्या स्पष्ट सूचना संबंधितांना दिल्या आहेत. एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत पिण्याचं पाणी पोहोचवण्यासाठी आगाऊ नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. अकोला शहरात पाणी टंचाईचा फटका जाणवू लागलाय. आजपासून शहर 10 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता जलस्रोतांमधून अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. पालघर जिल्ह्यात मोखाडा तालुक्याच्या दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासाकरता केलेल्या कामाबद्दल श्रद्धा शृंगारपुरे यांना यंदाचा डॉ वसंतराव पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून येत्या गुरुवारी नाशिकमध्ये तो प्रदान केला जाईल. लातूरच्या बाबासाहेब परांजपे फाउंडेशनने यंदापासून सुरू केलेल्या सामाजिक पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई धनंजय पाटील यांना पुरस्कार जाहीर झाला असून काल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करावी आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्या या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या सांगता सोहळ्यात भारताची ध्वजवाहक नीतू धांडा आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी पाण्याचं काटकसरीनं नियोजन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युजिकली योर्स।
1: हाय, हॅलो, नमस्कार आणि शुभ दुपार। सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मी आरजे चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मना

0: पोराडे मॅडम, नमस्कार मॅडम.
1: नमस्कार ताई,
0: खूप खूप स्वागत करते तुमचं. आणि कार्यक्रमात आपल्याला दुसरे मान्यवर लाभलेले आहेत, त्यांचेच पती हरिभक्त परायण श्री डी भास्कर सर. नमस्कार सर, तुमचंही कार्यक्रमात स्वागत करते.
2: रामकृष्ण हरी, नमस्कार.
0: क्या बात आहे, मला वाटतं आता या दोन नावांवरून तुम्हाला कळलं असेल, पण यांचा अजून परिचय आहे बरं का. सोयरे वनचरे फाउंडेशन मेहकर बुलढाणा येथून ते खास आपल्या या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्तानं जनजागृतीसाठी इथपर्यंत पोहोचलेत. सर, इतक्या लांबून तुम्ही प्रवास केला आहे दोघांनी, खरंच मला आज आनंद होतो आहे. आणि सगळ्या श्रोत्यांपर्यंत मला आज तुम्हाला पोचवायचं आहे, कारण आपले श्रोतेसुद्धा तितकेच सजग आहेत, तितकेच हुशार आहेत, आणि त्यांनासुद्धा तुम्हाला ऐकायची इच्छा आहे. नारी शक्ती पुरस्कारानं सन्मानित झालेल्या वनिताताई, आणि मला खूप छान वाटतं आहे, विशेष गोष्ट त्यांच्याबद्दल सांगते. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांचं नामांकन झालं आहे, ही किती मोठी गोष्ट आहे. खूप खूप अभिनंदन वनिताजी. आणि आता तुमच्याचकडे येते, या वन्यजीव सप्ताहानिमित्त आपण थेट मुलाखतीला सुरुवात करूया. आणि पहिला प्रश्न तुम्हाला विचारते, सगळ्यात आधी तुम्ही सर्परक्षक आहात, वन्यजीव रक्षक आहात, तर पहिला साप कितव्या वर्षी पकडला आणि कसा अनुभव होता, काय सांगाल?
1: सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना वन्यजीव सप्ताहाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिला साप मी वयाच्या 10व्या वर्षी पकडला.
0: अरे बापरे, बर.
1: तेव्हा जो पहिला अनुभव होता, खूप भीतभीत आणि कौतुकही होतं अशा पद्धतीने जो पहिला साप पकडला. त्यानंतर मग माझा तो प्रवास सुरू झाला.
0: वा,
1: साप पकडणे सोडणे हे असं. आणि मी बघत होते की गावामध्ये कोणाला साप चावतात किंवा साप निघला की लोक साप चावून मरतात, सापांना पण मारतात.
0: बरोबर,
1: मला ती उत्सुकता असायची की पाण्यातले साप आम्ही सहज पकडतो आणि पाण्यामध्ये सोडतो.
0: बरोबर,
1: आणि गावामध्ये लोक साप मारतात आणि लोकही मरतात.
0: अरे बापरे.
1: यामुळं मग माझ्या मनावर तो परिणाम झाला आणि मला असं एक जाणीव झाली की या क्षेत्रामध्ये काम करणं खूप आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून माहिती
0: बरोबर
1: महत्वाचं आहे.
0: आणि मला वाटतं तुम्ही ज्या गावात वाढलात ते मुळात आधी आदिवासी क्षेत्रातलं गाव, आणि त्यामुळे 10व्या वर्षापासून मॅडम साप पकडत आहेत. आणि 35 वर्ष, आज असा एकही दिवस नाही ना की साप नाही पकडलाय. वा वा वा, क्या बात आहे. आता पुन्हा सरांकडे ते सर डी भास्कर हबप, तर हबप हरिभक्त परायण म्हणताना तुम्ही सर्प कीर्तनकारात ही तुमची स्पेशल ओळख आहे. तर मला वाटतं आपण ज्याला विषारी साप म्हणतो ते ओळखायचं कसं, एक छोटंसं गीत तुम्ही रचलंय तर आम्हाला ऐकायला आवडेल.
2: खरं आपण सगळे निसर्गपूजक आहोत. सर्वप्रथम आपल्या एफ एम रेनबोच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा वन्यजीव सप्ताहाच्या. आज आपल्या या सप्तरंगी दुपारमध्ये आपण निश्चितच या सप्तरंगाचे वाहक होणार आहोत, त्याचा आनंद लुटणार आहोत. खरं तर वने, वन्यजीव, निसर्ग आणि पर्यावरण हे आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे, अविभाज्य अंग आहे.
0: नक्कीच.
2: त्यामुळे काय आहे की शहरी भाग असो की ग्रामीण भाग असो, शहरी भागातील लोक सुद्धा शेवटी फिरायला कुठे येतात, जंगलामध्येच येतात ना.
0: अर्थात
2: आणि सर्वांना जंगल आवडतच.
0: खरं.
2: त्यामुळे ऊन, वारा, प्रकाश ही जी पंचमहाभूत आहेत, 7, 5, 3 दशकांचा मेळा, एकतत्वी कळा दावी हरी, असं हरिपाठामध्ये म्हटलेलं आहे.
0: क्या बात आहे.
2: खरं तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत, आकाश मंडप धरत्री आसन, रमे तेथे मन क्रीडा करी. तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपलाची वाद आपणाशी.
0: वा,
2: संत तुकारामांनी आपल्या समोर हे निसर्ग देवतेचं जिवंत चरित्र उभं केलेलं आहे, चित्र उभं केलेलं आहे. आणि याचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर नव्या युगाची एकच आस, मोकळी हवा, मोकळा श्वास.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. मला वाटतं कीर्तनकाराचं इतकं छान कौशल्य आहे. पण आता ते साप कसं ओळखायचं याच्या दोन
2: ते पण सांगतोय. आपल्या महाराष्ट्रामध्ये सापाच्या 52 जाती आहेत. रंगसंगती, आकारमान हे जवळजवळ सर्व सापांचं सारखं असतं. म्हणजे हिरवा साप जर म्हटला तर तो विषारीमध्ये आहे, निमविषारीमध्ये आहे आणि बिनविषारीमध्ये पण आहे. रंगावरनं किंवा त्यांच्या अंगकांतीवरनं तसं बाह्यरूप पाहून सापाला ओळखणं अवघड आहे.
0: बरोबर.
2: परंतु त्यांचं वर्गीकरण आपण असं केलेलं आहे की महाराष्ट्रात 52 जाती आहेत, 12 पूर्णपणे विषारी आहेत आणि त्यातल्या 40 जाती ह्या बिनविषारी आहेत.
0: अच्छा.
2: सगळेच्या सगळे साप हे जलचर आहेत, मुळात त्यांची निर्मिती समुद्रात झाली. सृष्टीचे आद्य जीव आहेत. भक्ष्याच्या शोधार्थ काही साप जमिनीवर आले, ते रेंगाळत गवतांमध्ये गेले,

0: काही वाळूंमध्ये गेले, काही झाडावर चढलेत, आणि काही साप हे आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये नदी नाले या सर्वांमध्ये आपल्या शेतामध्ये आले, घरामध्ये आले. वर्गीकरण जर करायचं ठरलं तर झाडावरील साप, जमिनीवरील साप, गोड्या पाण्यातील साप, खाऱ्या पाण्यातील साप, समुद्री साप, असं आपल्याला वर्गीकरण करते. मात्र यात नेमका कोणत्या वर्गामध्ये कोणता विषारी साप आहे हा अभ्यासाचा विषय.
1: बरोबर.
0: आणि त्यासाठी सरळ सरळ महाराष्ट्रातल्या 52 सापांपैकी जे 12 विषारी साप आहेत त्यावर आम्ही खूप अध्ययन केलं आणि असं ठरवलं किमान ह्या 12 जाती तरी लोकांना ओळखता आल्या पाहिजे.
1: बरोबर.
0: त्यातल्या 8 जाती ह्या जंगल परिसरामध्ये राहतात, ज्या मानवी संपर्कात येत नाहीत.
1: बरोबर.
0: घनघोर निबिड अरण्यामध्ये, समुद्राच्या तळाशी, हिमालयाच्या टोकाशी किंवा दरी डोंगरामध्ये राहतात. ते झाडांच्या ढोलीमध्ये राहतात, पक्षी खातात, सरडे खातात, मानवी संपर्कामध्ये येत नाहीत. फक्त 4 विषारी साप 12 सापांपैकी असे आहेत जे मानवी परिसराच्या आजूबाजूला आणि चक्क घरामध्ये येतात.
1: बर.
0: ते आपला बदला घ्यायला येत नाहीत, आपल्याशी वैरत्व करायला येत नाहीत, आपल्याला घाबरवायला किंवा चावायला येत नाहीत. ते सुद्धा या सृष्टीचे जीवन सहचर आहेत, वसुधैव कुटुंबकमचे एक महत्वपूर्ण घटक आहेत.
1: बरोबर.
0: ते जैवविविधता साखळीच्या, अन्न साखळीच्या या प्रक्रियेचा एक भाग आहेत. म्हणून आपल्या अन्नाच्या शोधार्थ ते आपल्या घराच्या आजूबाजूला येतात. त्यामध्ये विषारी सापांची नावे 4, घोणस, फुरसे, नाग, मन्यार.
1: बरं, पुन्हा एकदा सांगा.
0: विषारी सापांची नावे 4, घोणस, फुरसे, नाग, मन्यार.
1: बरं, मला वाटतं आता सरांनी आपल्याला इतकं छान वर्गीकरण करून सांगितलं आणि वनिता मॅडमनी तर आतापर्यंत सगळेच साप हाताळलेले आहेत. आणि मला वाटतं वनिताजी, साप हाताळताना तुम्ही सुद्धा काही काळजी घेत असाल. तर आता सरांनी सांगितलं तसं की वन्यजीवांकडे मी येणार आहे, पण तत्पूर्वी साप हाताळताना कशी काय काळजी तुम्ही घेता आणि समोरच्यानी काय काळजी घ्यायला हवी, काय सांगाल याविषयी?
2: विषारी साप असेल तर हातामध्ये स्टिक असणं खूप गरजेचं आहे. किंवा कुठलाही साप असला तर नवीन माणसासाठी तो विषारी म्हणूनच तो बघणार आहे.
1: बरोबर.
2: तर आपल्या हातामध्ये एक स्टिक, त्याला बंद करायला एक पिशवी किंवा मग प्लॅस्टिकची बरणी, त्यामध्ये माती वगैरे टाकून त्याला सुरक्षितपणे आपण पकडल्यानंतर बंद करू शकू अशा पद्धतीने. आणि पायामध्ये शूज असणं खूप गरजेचे आहे, कारण बऱ्याच वेळेला साप पकडताना ते आपल्या पायावर येऊ शकतात, चावण्यासाठी येऊ शकतात.
1: मंडळी, मला तुम्हाला सांगायला खूप छान वाटतंय की ह्या आपली जी सर्पमैत्रीण आहे ती अगदी रोजच्या रोज तिच्या मेहकर तालुक्यापासूनच्या 50 किलोमीटरच्या अंतरावरचे सगळे साप पकडायला जाते, तेही विनामूल्य. हे काम करत राहणं खरंच अवघड आहे. आणि मॅडम, खरं सांगू, हे फार मोठं काम आहे जे तुम्ही करताय. आज वन्यजीवांपैकी साप हा महत्त्वाचा भाग आहे आणि मंडळी, या दोघांकडून वन्यजीवाच्या संवर्धनाचे किस्सेसुद्धा आपल्याला ऐकायचे आहेत. पण तत्पूर्वी आपल्या हरिभक्त परायण सरांनी एका गाण्याचा उल्लेख केला, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, ऐकूया हे एक छानसं गीत.

0: मला वाटतं हे गाणं इतकं सुंदर आहे, हा अभंग इतका छान आहे की तो ऐकून खरंच प्रसन्न वाटतं. आत्ता अनेक श्रोते कार्यक्रमात सहभागी झाले, दीपा पालकर, विजेंद्र घाटोळ सर, श्रीपाद जोशी, धन्यवाद सर दोन्हीही, आपल्या पाहुण्यांचं त्यांनी स्वागत केलं आहे. आणि सुरेश सर सांगतायत खूप छान तुम्ही माहिती देता आहात. नक्कीच मला वाटतं हे असंच ऐकायचं आहे, कारण अतिशय आपल्याला माहीत नसलेली माहिती त्यांच्याकडून ऐकायला मिळणार याची मला खात्री आहे. बरं, आता मी पुन्हा एकदा सर आपल्याकडे येते. सर म्हणण्यापेक्षा मला आत्ता महाराज म्हणावं असं वाटतंय, कारण हबब आहात तुम्ही, त्यामुळे रामकृष्ण माऊली. आणि आता पुढचा प्रश्न, तुम्ही विषारी सापांबद्दलचं वर्णन आम्हाला सांगितलं, पण मग आता बिनविषारी सापांचं काय? कारण अगदी खरं सांगू का, आपल्याकडे ना बिनविषारी साप चावल्यानंतर सुद्धा इतकी भयंकर भीती वाटते की तो साप असतो बिनविषारी पण आपल्याला येतो हार्ट अटॅक आणि बऱ्याच जणांचे मृत्यू होतात असं सुद्धा झालेलं आहे. म्हणजे विषारी साप चावून तर सर्पदंशाने मृत्यू होतात, पण तो बिनविषारी साप असतो हेच माहिती नसतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याकडे अज्ञान आहे, भीतीमुळे. काय सांगाल बिनविषारी सापांना?
1: खरं म्हणजे साप या शब्दामध्येच लोकांनी भीती अंतर्भूत केली आहे. नुसतं आजूबाजूला कुठे साप हा शब्द ऐकला तरी अंगावर काटा उभा राहतो, पाचावर धारण बसते आणि मोठमोठ्या शक्तिशाली लोक सुद्धा गळीत गात्र होतात.
0: बरोबर,
1: कारण साप म्हटलं, त्याचा दंश म्हटलं की साक्षात मृत्यू असं लोकांनी एक चुकीचं समीकरण करून घेतलंय.
0: हो ना.
1: परंतु सापाचं विष हे आपण जे शेतीमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये जे विष फवारणीसाठी वापरतो तसं नसतं. सापाच्या विषावरून जर आपण जाती ठरवल्या किंवा वर्गीकरण ठरवलं तर न्यूरोटॉक्झिक, हिमोटॉक्झिक आणि मायोटॉक्झिक असं सापांचं वर्गीकरण करता येईल. आता आपण विषारी सापांबद्दल बोलत होतो, यामध्ये घोणस आणि आपला हा जो फुरसे आहे यांचं विष हे हिमोटॉक्झिक आहे, तर नाग आणि मण्यार यांचं विष हे न्यूरोटॉक्झिक आहे.
0: अच्छा.
1: आणि हे सापाचं विष फक्त आपल्या रक्तसंस्थेवर दुष्परिणाम करतं. सापाचं विष रक्तामध्ये गेलं तर एकतर रक्त पातळ होतं किंवा त्यांच्या गाठी होतात आणि आपल्या श्वसन क्रिया, आपली पचन संस्था, उत्सर्जन संस्था आणि मज्जा संस्था या अंतर्गत चार शारीरिक संस्थांमध्ये गुंतागुंत वाढते आणि त्यामुळे आपण जो पेशंट जो असतो तो अत्यवस्थ होतो आणि मृत्यूच्या खाईत लोटला जातो. खरं तर वेळेत उपचार जर केले, प्रथमोपचार जर आपण करून दवाखान्यामध्ये गेलो तर सरकारी दवाखान्यामध्ये सर्पदंशावर दिल्या जाणारी मोफत अँटी स्नेक वेनम सर्प प्रती लस हे औषध मोफत आहे. ही लस मोफत आहे, फक्त आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल. जर पायाला साप चावला तर मांडीला आवळपट्टी बांधा, हाताला साप चावला दंडाला आवळपट्टी बांधा, पाठीला पोटाला साप चावला तर मात्र

0: पट्टी बांधू ना
1: वनिताई कराय नाही
0: त्याला शांतपणे एका रिक्षा मध्ये बसवा आणि त्या व्यक्तीला हिम्मत द्या की काही होणार नाही. साप चावणे हा एक अपघात आहे. तुझा पाय पडला तो चावलाय, परंतु सर्पदंशाने उपचार केले असता रुग्ण हमखास वाचतात. त्यामुळे वेळ वाया न दवडता कुठल्याही प्रकारची विलंब न करता त्वरित त्याला जवळच्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेला असता आपण त्याचे प्राण वाचवू शकतो. म्हणून सापांचा जो अभ्यास आहे तो साप चावल्यानंतर जे लक्षण उमटतात, विषारी साप असेल तर सूज येते, आग होते, फोडं येतात आणि त्याचं अंग जे आहे ते अगदी एखादा विजेचा शॉक लागावा किंवा ज्याप्रमाणे आपल्याला चटका लागतो आगीचा त्याप्रमाणे त्याला वेदना होतात. परंतु बिनविषारी साप चावला तर सुजही येत नाही, वेदनाही होत नाहीत आणि तो एकदम शांत राहतो.
1: बरं, आता तुम्ही ही माहिती देताय पण मला आता वनिताताईंकडे पुन्हा एकदा यायचं आहे आणि मग आपण पुढे जाणार आहोत. वनिताताई, इतके वर्ष 35 वर्ष सलग आपण सर्प मैत्रिणीचं काम करताय असं म्हणेन मी, ह्या 35 वर्षात तुम्हाला विषारी साप चावला का? का तेव्हा म्हणजे भीती नाही वाटली? काय होईल, कसं होईल, आपण बऱ्या होऊ की नाही, पुढे साप पकडू की नाही, काय म्हणजे काय वाटलं?
2: काय आपण सर्पमित्र म्हणतो परंतु सापाला तेवढी बुद्धी नाहीये की तो आपल्याला मित्र समजू शकेल किंवा त्याला कळेल की हे आपल्याला वाचवतायत की मारतायत.
1: बरोबर.
2: त्यामुळं आपलं काम आहे त्याला वाचवणं. तो घाबरून आपल्यावर
1: अटॅक
2: घेऊ शकतो, करू शकतो आपल्यावर, आणि अशा वेळेस पूर्ण काळजी आपल्याला घ्यावी लागते.
1: मग तुम्हाला साप चावला,
2: आम्ही जर बिनविषारी साप असतील तर अगदी कुठली काळजी न घेता बिनधास्त पकडतो, कारण माहित असते हा बिनविषारी आहे, चावला तरी काही होणार नाही. परंतु विषारी साप हे आम्ही बरेच काळजी घेतो, तरी सुद्धा मला एक वेळ नागाचा चावा झाला होता.
1: अरे बापरे.
2: मी साप पकडायलाच गेले होते तेव्हा आणि खूप तिथं गर्दी झालेली असल्यामुळं, आणि छोटस घर होतं, मातीचं घर होतं आणि बिळामध्ये साप होता, तो काढताना मग
1: सर्पदंश झाला.
2: सर्पदंश झाला होता. मग मी सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन 5 दिवस उपचार घेतले आणि येतानाच मग परत डिस्चार्ज झाला दवाखान्यातून, येताना परत साप पकडत.
1: वनिताताई, तुमच्या बोलण्यातून श्रोते हो सगळ्यांनी तुम्ही ऐकलं असेल, मी सुद्धा ऐकतेय की त्यांनी 5 दिवस उपचार घेतले. याच्यावरून 2 गोष्टी स्पष्ट होतात की सरकारी दवाखान्यात आपल्याला ही लस मिळते आणि हे उपचार घेऊन आपण बरं होऊ शकतो, आणि त्यांच्याकडून दुसरा धडा घेण्यासारखा आहे की हे पॅशन आहे, ह्या पॅशनशिवाय हे काम होऊ शकत नाही. की सातत्यानं त्याच दिवशी 5 दिवसानंतर बरं झाल्यानंतर जी गोष्ट जीवावर बेतली होती त्याच गोष्टीचं धाडस करणं हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. म्हणजे एवढं काम सोपं नाही आहे, नक्कीच सोपं नाही आहे, आणि हे तुम्ही करताय सातत्याने. आता सर्पांच्या बाबतीतल्या या गोष्टी खरं तर आपल्याला तासभर वेळ पुरणार नाही इतकी त्यांच्याकडे माहिती आहे, आणि आता वन्यजीवांकडे मला वळायचं आहे, पण तत्पूर्वी आपल्याला एक छानसं गाणंही ऐकायचं आहे. तेव्हा आधी ऐकूया गाणं आणि मग मात्र आपण वळणार आहोत वन्यजीवांकडे.

0: आपण गाणी ऐकतोय आणि श्रोते बरेच कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. शिल्पा तोडणेकर, प्रमोद राऊत, गणेश पाटील, पंकज मोहड, यशवंत सर, चंद्रशेखर भाटवडेकर सर, प्रशांत सर, धन्यवाद. आणि सगळेजण सांगतायत कार्यक्रम मुलाखत उत्तम आहे. मला वाटतं या दोघांचे आभार आहेत की ते वेळात वेळ काढून इथपर्यंत पोचलेत आणि खरे सर्परक्षक सर्पमित्र आहे, त्यामुळे आपल्याला ही माहिती अतिशय उत्तम मिळते. मला खरं वन्यजीवांकडे यायचं होतं, पण आपल्याला गणपतजींनी एक प्रश्न विचारला, मानसी गोंधळेकर यांनी एक प्रश्न विचारला होता, महादेव सरांनी एक प्रश्न विचारला होता. तर त्यांच्या प्रश्नांमध्ये हरणटोळ आणि धामिण या किंवा धामण या दोन सापांचे उल्लेख आले होते. तर श्रोते हो ऐका, तुमचे प्रश्न विचारते आहे आणि आपल्याला दोघेही जण याचं उत्तर देतील. दोघही कोणीही उत्तर दिलं तरी आम्हाला चालणार आहे.
1: सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत.
0: नक्की.
1: FM रेनबो मध्ये खरं तर आपण सर्पदंश आणि उपचार याबद्दल बोलत होतो. आता त्या अनुषंगाने त्यांनी विचारलंय की त्वरित दवाखान्यात जायचं म्हणजे किती वेळात जायचं. जर सापाचा चावा मुख्य रक्तवाहिनीवर झाला, मुख्य धमनीवर झाला, तर मात्र ते विष काही सेकंदात आपल्या हृदयात जाईल आणि बाधा होईल, प्रथमोपचाराला सुद्धा संधी मिळणार नाही. परंतु सापाचा चावा जर आपल्या मांसल भागामध्ये झाला, मसल बाईट झाला, तर मात्र ते वेनम आपल्या शरीरामध्ये मिश्रित व्हायला बराच वेळ लागेल, डायरेक्ट व्हायला. त्यामुळे आपल्याला 5 ते 6 तासाचा अवधी कधी कधी मिळू शकतो. मात्र त्यासाठी आवळपट्टी बांधणारा व्यवस्थित असावा, मनोबल वाढवणारा चांगला असावा, त्यांनी त्वरित आपल्याला रक्ताभिसरणाचा वेग वाढू नये म्हणून एखाद्या वाहनात बसून दवाखान्यात नेलं पाहिजे आणि तिथली यंत्रणा सुद्धा सुसज्ज असली पाहिजे. बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये खूप धावपळ होते, अतिविलंब होतो आणि मग जे रुग्ण आहेत ते गतप्राण होतात. मात्र डॉक्टरांचे प्रयत्न हे शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चांगलेच असतात. आपण मंदिर देऊळ इकडं तिकडं जडीबुटी वेळ न घालवता अंधश्रद्धेमध्ये आणि गावठी उपचारांमध्ये विलंब न करता त्वरित सरकारी आणि वैद्यकीय दवाखान्यात जाऊन वैद्यकीय उपचारच केले पाहिजे. वैद्यकीय उपचाराने हमखास सर्पदंशाचा रुग्ण वाचविता येतो. आता आपण वळूयात बिनविषारी सापांवर.
0: अर्थात
1: काय आहे की हरणटोळ सापाची माहिती विचारली, जरा मॅडम पण बाजूला बसल्या आहेत. साप हा सर्वांगाणी सुंदर प्राणी आहे. जर साप सुंदर नसता, तुम्ही सांगा, आपण एखादी महिला जेव्हा एखादा आभूषण

0: निवडते तर ते सहज घेईल, आवडीने घेईल, मैत्रिणीच्या आवडीने घेईल. मात्र मंगळसूत्र जे आहे ना ती स्वतःच्या आवडीने घेते, कारण तो सगळ्यात प्रिय दागिना असतो.
1: अर्थात
0: आपली देवाच्या पायाजवळ बसायची योग्यता आहे की नाही हा प्रश्न आहे, परंतु शिवजींनी गळ्यामध्ये नागाला धारण केलंय.
1: हो,
0: त्याचं सौंदर्य, त्याचं गुणवैशिष्ट्य, त्याची अलौकिकता विलक्षण आहे. म्हणून एवढा विषारी साप असूनही त्या शिवजींनी त्याला गळ्यामध्ये धारण केलं. जिथे शिवजी तिथे नाग, जिथे नाग तिथे शिवजी, असं समीकरण आहे.
1: बरोबर.
0: तद्वतच आपण बघतो की प्रत्येक देवी देवतांसोबत एक एक प्राणी आहेत आणि साप सुद्धा अनेक देवतांच्या हातामध्ये आहेत. यामध्ये मला जो आता प्रश्न आलाय, खास करून मानसीताईंनी प्रश्न विचारलाय की हरणटोळ सापाची माहिती सांगा. हरणटोळा इंग्रजीमध्ये वाईन स्नेक असं म्हणतात आणि याला पाईप स्नेक असं सुद्धा नाव आहे.
1: हा
0: झाडी सर्प आहे. झाडावरील जेवढे साप आहेत, म्हणजे ग्रीन पीट वायपर, पीट वायपर, हम्पनोज वायपर, हे जे विषारी साप आहेत त्यामध्ये ग्रीन पीट वायपर सुद्धा हिरवा असतो. जमिनीवरील ग्रास स्नेक जो आहे तो बिनविषारी आहे, ज्याला ग्रीन ग्रास स्नेक म्हणतात, तो पण हिरवा असतो. पण या सर्व हिरव्या सापांच्या तुलनेमध्ये हिरव्या गार झाडींमध्ये विजेच्या गतीच्या चपळाईनं जो अंतर्धान पावतो या झाडावरून त्या झाडावर चपखल अशी झेप घेतो की असं वाटतं की हा हवेतनं उडतोय. फ्लाइंग स्नेक आहे, परंतु सापाला पंख नसतात, साप हवेत उडू शकत नाही. परंतु वरच्या फांदीवर खालच्या फांदीवर असा बेमालूमपणे तो उडी घेतो की बघताना असं वाटतं की या झाडून त्या झाडावर तो उडत गेलाय. इतका सुंदर साप आहे आणि कोकणामध्ये प्रचूर प्रमाणात आहे, नाशिकमध्ये प्रचूर प्रमाणात आहे. अगदी तुमच्या बगीच्यामध्ये सुद्धा हे साप कधी कधी तिकडे येतात,
1: कारण
0: या सापापासून तीळ मात्रही धोका नाही.
2: हिरव्या आणि करड्या रंग,
0: हा हिरव्या आणि करड्या रंगा
1: म्हणजे हिरवा. आणि मला वाटतं तो असा एकदम स्लिम असतो,
0: एकदम बारीक. या सापाला आम्ही गमतीने सापांची ऐश्वर्या राय म्हणतो. डोळे घारी आहेत आणि चपळाई गतिमान आहेत आणि त्याने काय एकदा स्वतःला उंच केलं तर जवळजवळ एक चतुर्थांश हा उभा राहतो, एक तृतीयांश पेक्षाही उभा राहतो आणि इतक्या वेगाने चपळगतीने मान हलवतो की असं वाटतं एखादं वाऱ्यावरती पान हलत आहे. आणि त्याची सबंध शारीरिक ठेवण जी आहे, हाताच्या अंगठ्यापेक्षा तो जाडा असू शकत नाही. अगदी शेपटीकडे जसजसं जाल तितका तो निमुळता. निसर्गाने या सापावर सौंदर्याचं भरभरून उधळण केलेली आहे. नितांत सुंदर साप आहे, पूर्णपणे निमविषारी आहे. याचं विष हे मायोटॉक्झिक आहे. हा चावला असता तुमच्या स्नायूंना त्रास होऊ शकतो आणि फक्त वृद्ध व्यक्ती आणि बालकांना त्याचा चावा त्रासप्रद होऊ शकतो. त्याचं तोंड इतकं नाजूक आहे, त्याचे चंचू, त्याचं टोक जे आहे ते इतकं नाजूक आहे की आपण टिचकी मारली तर ते फुटेल. आणि लोक म्हणतात की हा साप वर झाडावर लटकतो आणि टाळू फोडतो. एवढंच काय तर गाई म्हशीचे पाय बांधून दूध पितो. ह्या सगळ्या अंधश्रद्धा
1: मला वाटतं आज तुमच्याकडून या अंधश्रद्धांचंही निरसन होत आहे, हे खूप महत्वाचं आहे.
0: बरं वनिताजी,
1: वनिताजी मला एक प्रश्न विचारायचा, म्हणजे आता सापाचाच आपला विषय सुरू आहे म्हणून विचारते की विषारी सापावर तर आपल्याला कळलं सरकारी दवाखान्यामध्ये लस आहे आणि उपचार आहेत, पण बिनविषारी साप जर आपल्याला चावला आणि आपल्याला जर वेदना होत असतील तर त्याच्यावर काय औषध उपचार आपल्याला करता येतील आणि ते घरी करता येतील का, काय सांगाल?
2: बिनविषारी साप जर चावला तर खरं तर कुठल्याही उपचाराची गरज नाही.
1: अच्छा.
2: अगदी. म्हणजे आपल्याला धनुर्वात होऊ नये म्हणून एक टिटॅनस धनुर्वाताचं इंजेक्शन फक्त घ्यायचंय आणि जखम मोठी असेल तर मग डॉक्टरांकडे जाऊन ते जखमेला आपण ड्रेसिंग वगैरे हे करून
1: करायची गरज आहे.
2: बाकी त्या बिनविषारी सापापासून आपल्याला कुठलाही जीवाचा धोका होत नाही.
1: हा, आणि ते बरं लगेच, म्हणजे ती जखम होते. बरं, कारण मला हेही विचारायचं होतं.
2: घाबरायला नाही पाहिजे, कारण खूप लोक आता मग अशी यांनी विचारलं की धामण साप, तर धामण साप दिसायला खूप मोठा दिसतो. अजगराच्या खालोखाल दिसणारा जो साप आहे तो धामणच आहे, 10 ते 12 फुटापर्यंत लांब होतो आणि पूर्णपणे बिनविषारी आहे. परंतु दिसल्यानंतर नाक समजून लोक त्याला मारतात आणि घाबरतात. आणि चावल्यानंतर सुद्धा मला साप चावला, इतका मोठा साप चावला, आता मी तर काय चावणार, वाचणार आहे का असं लोकांना वाटतं. आणि बरेचसे लोक धामण सापाने सुद्धा दगावल्याचे उदाहरणं आहेत.
1: हा, मला वाटतं आता मानसीताईंनी तेच आपल्याला उदाहरण देऊन प्रश्न विचारला. आणि
2: याच धामण सापावर म्हण बनवलेली आहे, कारण धामण सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हटलेला आहे. धामण सापाचं मुख्य खाद्य आहे उंदीर, त्यामुळं धामण साप बिन विषारी उंदीर घुशींचा नाश करी
1: अशा
2: पद्धतीचं
1: आम्ही कालच मराठी भाषा गौरव दिन अभिजात भाषेचा गौरव करताना म्हणींचा उल्लेख केला आणि आज तुम्ही सुद्धा एक म्हण सांगितली.
0: आधुनिक युगामध्ये आधुनिक पद्धतीने ह्या म्हणी एवढ्यासाठी बनवल्या. तुम्हाला आम्हाला सर्वांना आणि श्रोत्यांना सुद्धा सापांची भीती का वाटते? कारण साप हा शालेय शिक्षणाचा कधी भाग झाला
1: नाही, झाला शाळेत.

0: वन्यजीवांची सुद्धा माहिती शाळेतनं येत नाही, त्यामुळे काय झालं आमच्या मनामध्ये सतत कथा कादंबऱ्या धर्मग्रंथ चित्रपट यांनी जेवढ्या चुकीच्या माहितीचा भडीमार करता येईल ना ते ठासून ठासून ती माहिती या सर्व माध्यमांवरनं आमच्यापर्यंत आली आहे आणि त्यामुळे आमच्या मनामध्ये ती भीती निर्माण झाली आहे.
1: पण आज या माध्यमातून आपण हे दूर करूया,
0: आपण ही भीती दूर करूयात, अंधश्रद्धा दूर करूयात. आणि असं म्हणतात की विषाला विष उतरवतं, अंधश्रद्धा जर या माध्यमातून आल्या असतील तर याच माध्यमातून आपण वैज्ञानिक श्रद्धा सुद्धा मजबूत करूयात, नवीन नवदृष्टिकोन देऊयात आणि संशोधनाचे नवीन नवीन विषय सुद्धा आपण आज आपण याचा उलगडा करूयात. त्या अनुषंगाने धामन साप बिन विषारी उंदीर गुशींचा नाश करी ही एक नवसंशोधनाची नवीन म्हण आता आपल्याला जगातील पहिल्या महिला सर्पमित्र वनिता बोराडे यांनी वृद्धित करून दाखवली.
1: बरं, मला वाटतं आपल्याला एका श्रोत्यांनी खूप छान तुमचं कौतुक केलंय, तेही वाचून दाखवावं असं वाटतंय. उदय कुलकर्णी सर म्हणतात, या दाम्पत्याच्या कार्याचा आवाका प्रचंड मोठा आहे, क्षितिजाची कल्पना करवत नाही, आपण सर्व समोर खुजेवत असं वाटतंय आणि त्यात साधा प्रवास खर्च तुम्ही कोणाकडून घेत नाही, तुम्ही जिथे हा साप पकडायला जाता खरंच. आणि फक्त साप नाही, या वन्यजीवांचं सुद्धा आता मला बोलायचं आहे बरं का मंडळी, पण त्याआधी आपल्याला एक गाणं सुद्धा ऐकायचं आहे, ऐकूया एक छानसं गीत.

0: तर मंडळी छान छान गाणी आपण ऐकतो आणि छान मुलाखत सुद्धा ऐकतोय. आत्ता आपल्या बरोबर आहेत सर्पमित्र वनिता बोराडे आणि ह भ फ श्री डी भास्कर. आणि आपण गाण्यापूर्वी खूप छान माहिती सापाबद्दल ऐकली. तुम्ही सगळेजण ऐकता आहात मला माहिती आहे, कारण तुमच्या सुंदर सुंदर प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. खूप खूप धन्यवाद सगळ्याच श्रोत्यांसाठी. चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर खरंच मनापासून क्षमा मागते, पण तुम्ही मात्र ऐकणं बंद करू नका, कारण आज अतिशय उत्तम माहिती आपल्याला मिळते आणि ते देतात सर्पमित्र वनिता बोराडे आणि डी भास्कर सर. आणि आता अर्थात मी वन्यजीवांकडे येणार आहे. मी मगाशीच तुम्हाला म्हणाले की वन्यजीव सप्ताह आपण म्हणतोय, साप हा निश्चित महत्वाचा घटक आहे यात तिळ मात्र शंका नाही, पण सापाबरोबर इतर जीव सुद्धा महत्वाचे आहेतच की. आणि या इतर जीवांना म्हणजे रानडुकर असतील, कोल्हे असतील, अगदी माकडाचं छोटंसं पिल्लू असेल, ससे असतील, बऱ्याचशा वन्यजीवांना वनिता मॅडमनी त्यांच्या त्यांच्या गावांमधून शिकार होण्यापासून अडवलेलं आहे. आणि हे खूप मोठं काम आहे. कसं होतं, जिथे समाजात अंधश्रद्धा असते, अशिक्षितता असते, समाज थोडासा मागात सुचलेला असतो किंवा पूर्णतः जंगलावरती अवलंबून असतो, तिथे कदाचित या घटना सर्रासपणे घडतात. पण त्यांच्यामध्ये जागृती करण्यासाठी काम करणं, व्याख्यानं देणं हे दोघंही करतायत आणि खरंच त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे. आणि आता सर येणार आहे वन्यजीवांकडे. आपली आधी ही बातचीत झाली तेव्हाही मी हा प्रसंग ऐकला, पण हा माझ्या श्रोत्यांपर्यंत मला पोहोचवायचा आहे की वाघाची सुटका करणं हे भयंकर मोठं धाडस तुम्ही दोघांनी दाम्पत्याने केलंय तुमच्या तालुक्यामध्ये. आणि वन्य विभागाला सुद्धा आपण मदत केलेली आहे, वन विभागाला. तर तो प्रसंग काय होता सांगा बरं.
1: नक्की सांगतोय. भारतीय संविधानाने सगळ्या वन्यजीवांना घटनेनुसार संरक्षण दिलेलं आहे. 1972 वन्यजीव संरक्षण अधिनियम आणि 2002 सुधारित वन्यजीव कायदा जो आहे, जो वन्य प्राणी छळ प्रतिबंधक कायदा आहे, या सर्व कायद्याअंतर्गत सापांची किंवा वन्यजीवांची शिकार करणे हे अतिशय अवैध कृत्य मानलं जातं. गंभीर अपराध किंवा गुन्हा म्हणून त्याची नोंद होते. आणि जर शेड्यूल 1 ॲनिमल आपण कुठल्याही कारणास्तव वेठीस धरला, त्याचा छळ केला किंवा त्याची हत्या केली तर मात्र कलम 302 सुद्धा आपल्यावर दाखल होऊ शकतो.
0: अच्छा.
1: आणि ह्या सगळ्या गोष्टींची लोकांमध्ये जनजागृती व्हावी, लोकांना वन्यजीव कायद्यांचं ज्ञान व्हावं आणि वन्यजीव आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत. वने, वन्यजीव, निसर्ग आणि पर्यावरण हे जैवविविधतेचं जे एक फार मोठं वलय आहे आपल्या आजूबाजूला, ते आपल्यासाठी किती जीवनावश्यक आहे हे सगळं समजावं, कळावं, त्याचं महत्व पटावं यासाठीच 2 ते 8 ऑक्टोबर हा गांधी जयंतीपासून वन्यजीव सप्ताह संबंध भारतभर साजरा होतो. जीवदया, शांती, करुणा या सर्व मानवीय आणि नैतिक मूल्यांची जोपासना करण्याचा सप्ताह म्हणजे वन्यजीव सप्ताह.
0: क्या बात आहे. मला सर, मला मुळात वन्यजीव म्हणजे काय इथपासून
1: सांगतोय. जीवांमध्ये आपण बघितलं, पाळीव प्राणी सोडून जे जे जंगलामध्ये राहतात,
0: बरोबर,
1: जे अजिबात माणसाच्या अखत्यारीत येत नाहीत किंवा पाळीव होत नाहीत, साप सुद्धा पाळीव होत नाही, त्याला अंतरकरण नाही, बहिरकरण नाही, तसे कोल्हा असेल, रानमांजर असेल किंवा एखाद्या रान डुक्कर असेल, काळवीट असेल, हरिण असेल, हे नुसतं माणसाला पाहिलं की घाबरून पळून जातात.
0: अर्थात
1: ते माणसांवर विश्वास ठेवत नाहीत. याचं कारण असं आहे की त्यांचा अधिवास जो आहे तो नैसर्गिक अधिवास असतो आणि तो त्यांच्या जीवित्वाचा एक महत्वपूर्ण भाग असल्यामुळे त्यांना जंगलामध्ये सुरक्षित वाटतं. तर जंगली प्राण्यांचं संरक्षण करणे आणि जंगलामधील प्राणी जे आहेत त्या प्राण्यांना अभय देणे हा या वन्यजीव सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून जे प्राणी पाळीव होत नाहीत त्यांना वन्यजीव असं आपण म्हणतो.
0: खरं तर आता त्या वाघाच्या प्रसंगाकडे आपण येऊया. काय सांगू,
1: फारच मोठा आणि गंभीर प्रसंग आहे. खरं तर काही शिकारी लोकांच्या शिकारी करण्याच्या ज्या जाळे असतात त्या विणलेल्या जाळ्यांमध्ये ते एका शेतामध्ये असं मोठे जाळे लावून ठेवलेलं असतं. त्याच्यामध्ये कधी हरिण येऊन पडतो, कधी ससा पडतो, पारधी रोग ज्याप्रमाणे फासे लावून काही पक्षी पकडतात, जसं की आपण बघतो की त्यामध्ये लावरी असेल, चितोर असेल, घोरपडी असतील, ह्या सगळ्या प्राण्यांना पकडण्याच्या ज्या काही त्यांच्या पारंपरिक पद्धती आहेत आणि तो त्यांच्या जीवनाचा पूर्वी एक भाग होता, तेव्हा एवढी अन्न तुटवडा असायचा की त्या पूर्ततेपायी लोक कधी कधी शिकारी करून सुद्धा आपली भूक भागवत होते. मुळातच जंगलावर निर्भर असणाऱ्या सुद्धा काही जमाती होत्या, गवळ, बंजारा, आदिवासी, पारधी, कोळी. जंगलामध्ये आदिवास असणारे जे लोक होते ते जंगलातील वन्यजीवांनाच मारून खात होते. मात्र आता त्याची आवश्यकता नाही आणि सध्या आपल्याला जंगल वाचवायचंय, प्राणी वाचवायचेत आणि शिकार प्रतिबंध कायद्याचं सुद्धा पालन करायचं आहे. तर त्या सर्व गोष्टींचा विचार करता जाळ्यामध्ये जर चुकून, शिकारीच्या जाळीमध्ये जर चुकून एखादा वन्य प्राणी अटकला, कोल्हा अटकला, तरस अटकला, तर तो वनविभागाच्या हाती लागू नये, आपण पकडला जाऊ नये, या भीतीपोटी ही सगळी शिकारी लोक त्याला त्या जाळ्यासहित त्याच्या अंगावर लाकडं टाकून त्याला जिवंत जाळून टाकतात पुरावा नष्ट करण्यासाठी. आणि हे घोर कृत्य एका ठिकाणी होणार आहे अशी कुणकुण आमच्या कानावर आली. पण त्यांनी सांगितलं की तुमची जी संस्था आहे सोयरे वनचरे, ती तुम्ही वनविभागाला संलग्न केली, तुम्ही गावामध्ये जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट जे असतं JFM ते सुद्धा राबवत आहेत, आणि त्यामुळे काय की सतत तुमच्याकडे वनविभागाचा तगादा असतो, लोक येत असतात, त्यांच्या शिपायांना आम्ही शिक्षण प्रशिक्षण देतो डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये, हाऊ टू रेस्क्यू द वाईल्ड लाईफ हे सुद्धा आम्ही शिकवतो. त्यामुळे काय झालं की आम्ही पोलीस, महसूल, वनविभाग, आरोग्य यंत्रणा या शासनाच्या सर्व यंत्रणांशी जुळलेले आहोत प्रबोधन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून. त्यामुळे लोक आम्हाला सुद्धा शासनाचं एक अंग समजून आमच्याशी दिलखुलास बोलत नाहीत, पुढे येत नाहीत, पण लोक सहभाग मिळाल्याशिवाय, त्यांनी कळवल्याशिवाय आपण प्रभावीपणे काम करू शकणार नाही. म्हणून आम्ही लोकांना विश्वासात घेतलेलं आहे, त्यांचं प्रबोधन केलेलं आहे, त्यासाठी सर्प कीर्तन घेऊन, सर्प कार्यशाळा घेऊन आम्ही लोकांना आपलंसं केलेलं आहे. त्यामुळे लोक आम्हाला जवळचं समजून एकच सांगतात, तुम्ही फक्त आम्हाला कायद्याच्या कचाट्यात अटकवू नका, आम्ही तुम्हाला एका घोर प्रसंगाची माहिती देणार आहे.
0: अच्छा,
1: तुम्ही आम्हाला गोपनीयता पाळणार का? आम्ही सांगलं हो, बिनधास्त बोला.
0: आणि हा प्रसंग कुठे घडला?
1: हा प्रसंग जो घडलाय तो आमचा जो बुलढाणा जिल्हा आहे तिकडे जे ज्ञानगंगा आणि काटेपूर्ण अभयारण्य आहे त्या दोघांच्या मध्यभागामध्ये काही गावं आहेत जी गावं अगदी डोंगरी डोंगराच्या कुशीत आहेत, की तिथे गावात गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला 50 ते 60 किलोमीटर पूर्णपणे खाली 2500 फूट खाली दरीमध्ये उतरावं लागेल.
0: बरं, आता हा प्रसंग सांगा.
1: हा तो प्रसंग असा आहे की एका शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यांमध्ये वाघ अटकला.
0: अच्छा.
1: आणि तो मोठमोठ्याने डरकाळा फोडायचा, न जाणो वनशिपायांनी जर त्या डरकाळा ऐकून पाळत ठेवली की हे जाळं कुणाचं आहे, कोणी या वाघाला अटकवलं आहे, तर आपल्याला त्रास होऊ शकतो आणि आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, या भीतीपोटी त्या लोकांनी त्या वाघाजवळ न जाण्याचं ठरवलं. मात्र त्यांची जाळी अटकलेली, वाघ अटकलेला, आणि हा वाघ जर असाच डरकाळ्या फोडत राहिला, मोठमोठ्याने गर्जना करीत राहिला, तर एक ना एक दिवस वनविभागाचं जे पथक आहे हे इथे पोहोचेल आणि सगळ्या गावकऱ्यांची किंवा आजूबाजूच्या लोकांची चौकशी होईल या भीतीपोटी त्या वाघाला आज रात्रीच कशा पद्धतीने संपवता येईल असं त्यांनी एक नियोजन केलं.
0: अच्छा.
1: आणि याची कल्पना एका गुप्त माहितीदाराने आम्हाला दिली की आज रात्री आपल्या गावाच्या भागाच्या शिवारामध्ये जंगलामध्ये अशा अशा ठिकाणी एका सापाला मारून जिवंत जाळून टाकणार आहेत, वाघाला मारून जिवंत जाळून टाकणार आहेत. जशी माहिती वनिता मॅमच्या कानावर आली, आमचं बाळ लहान होतं, 2.5-3 महिन्याचं फक्त, अक्षरशः मॅडम तेव्हा त्यांच्या प्रसूतीमुळे 2.5 वर्षाचा म्हणजे महिन्याचा मुलगा म्हटल्यावर तुम्ही समजू शकता की महिलांची परिस्थिती किती नाजूक असू शकेल.
0: खरं.
1: जंगलामध्ये रोडवर गाडी उभी करून मॅडम 5 किलोमीटर डीप फॉरेस्टमध्ये गेल्या, त्यानंतर ते सिव्हिल एरिया लागला जिथे शेती होत होती, दोन्ही बाजूला नदी होती आणि एका शेतीच्या मधोमध जी विहीर होती तिथे एक मोठा हौद बांधलेला होता, मुद्दामहून त्यात वन्य प्राण्यांसाठी पाणी सोडण्यात यायचं आणि त्या हौदावर पाणी पिण्याला आलेल्या वाघ हा वेगाने येत असताना त्या आजूबाजूच्या जाळ्यामध्ये वन्य प्राणी ट्रॅप न होता वाघच ट्रॅप झाला, सगळ्या जाळ्या त्याच्या अंगाला गुंडाळल्या त्या दोरीच्या आणि तो बिचारा त्याच्यामध्ये पडला. तो रोरिंग करीत होता, ओरडून ओरडून त्याचा घसा बसला आणि नसतं टुरूर आवाज सुरू झाला. मग या लोकांनी, चुकीच्या लोकांनी त्याला चुकीच्या पद्धतीने संपवण्याचं नियोजन केलं असता आमच्या कानावरती बातमी आली. आम्ही रात्री 12 ते 1 दरम्यान पूर्ण जंगल पालथं घालीत, तेव्हा हा प्रसंग 10 वर्षापूर्वीचा होता. सुविधा

0: आम्ही होत्या, बाळ आमचं लहान होतं. आज तो मुलगा आमचा 11 वर्षाचा झालाय, जो 2-2.5 महिन्याचा होता. त्या बाळाला अगदी सोबत घेऊन तो जंगलामध्ये रडत असताना सुद्धा आम्ही तिथे गेलो. गेल्यानंतर मॅडमनी पाठीमागचे त्याचे दोन्ही पाय मोकळे करण्यासाठी जे सोबत कटर नेलं होतं किंवा ज्या आमच्याजवळ साहित्य होतं चाकू सुरी, त्याने त्याचे पाठीमागचे दोन पाय मोकळे केले. आम्ही सांगलं अहो हा वाघ आहे, तुम्ही याला मोकळं करा, पण काही सुरक्षितता घ्या. आणि लगेचच दोरीने त्यांनी पाठीमागचे दोन पाय बांधून टाकले. त्यानंतर त्याच्या पाठीवरच्या आणि पोटाकडच्या दोऱ्या त्यांनी हळूहळू एक एक कापणे सुरू केल्या जाळ्या. आणि जसजशा दोऱ्या कापल्या जात होत्या, तो मोकळा होत होता, तसतसं यांच्या लक्षात आलं. यांनी त्याच्या अंगावरनं हात फिरवला, बघितलं तर सापाला प्रचंड ताप आलेला, तो फणफणत आहे, त्याच्या अंगातून उग्र वास येतोय सगळा, आणि तो प्रचंड भीतीने कावराबावरा झालाय. वाघाला सुद्धा भीती वाटते हे आम्ही तेव्हा अनुभवलं. आणि मग यांनी ठरवलं त्याला पाणी पाजायचं, म्हणजे तो थोडासा त्याचं टेम्परेचर कमी होईल, तो कूल होईल. आणि आम्ही त्याच हौदातील पाणी आणून, जो बाजूला हौद होता त्या हौदातील पाणी आणून त्याच्यावर ओतलं, पूर्ण चिखल चिखल झाला. आणि त्याच्या तोंडाला इतक्या जाळ्या गुंडाळलेल्या, तो सगळा वाघ जाळीमध्ये बंदिस्त असताना सुद्धा तो पाणी प्यायसाठी धडपड करत होता. मग अगदी आपण पाणी कुठं ओततो याचा विचार न करता त्याच्या टाळूवरनं आणि त्याच्या जबड्यामध्ये जाईल अशा पद्धतीने धार ओतून त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. पाणी तोंडात गेलं किंवा नाही माहीत नाही, पण वाघ मात्र टेम्परेचर कूल झालं, शांत झाला. आणि दुसरा आम्हाला त्रास झाला, तो चिखलाने पूर्ण भरला. आता त्या दोऱ्या कशा कापायच्या हा मोठा प्रश्न होता. पुन्हा पाणी टाकून तो चिखल बाजूला करून त्या दोऱ्या कापणं सुरू केल्या, आणि त्याचा पुढचे जे दोन पाय होते ते मॅडमनी मुक्त केले.
1: बरं, मला वाटतं हे सगळं तर आपण ऐकलं, पण पुढची सुद्धा गोष्ट महत्वाची आणि ती मी तुम्हाला विचारणार आहे. पण आत्ता इथे वेळ झाली आहे आपल्या ठळक बातम्यांची, तेव्हा आधी आपण ऐकूया बातमीपत्र, ऐकूया महत्वाच्या बातम्या. देशातल्या महत्वाच्या संस्था, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअपच्या बळावर विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपती C.P. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय कंपनी सेक्रेटरी संस्थेच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही असं ते त्यावेळेला म्हणाले. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आज मुंबईत मोर्चा काढला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येनं आंदोलक तिरंगा ध्वज हातात घेऊन सहभागी झाले. जपानमध्ये संपन्न झालेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने 21 सुवर्ण पदकांसह एकूण 85 पदकांची कमाई केली आणि पदक मालिकेत चौथं स्थान पटकावलं. आज या स्पर्धांचा समारोप झाला. समारोप सोहळ्यात नीरू धांडा भारताची ध्वजवाहक होती. या होत्या प्रमुख बातम्या. आत्ता वाजलेल्या आहेत ठीक 4 वाजलेले आहेत. आपण वनिता बोराडे आणि डी भास्कर यांची मुलाखत पुढे सुरू ठेवणार आहोत सांजेच्या पारी या आपल्या कार्यक्रमात. पण आत्ता आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूया.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: सांजेच्या पारी या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मी आरजे चैताली कानिटकर अतिशय मनापासून स्वागत करते आणि मला माहिती आहे की सगळे श्रोतेजण पुढे मुलाखत ऐकण्यासाठी उत्सुक आहेत। मध्ये आपण बातम्या ऐकल्या आणि बातम्यांपूर्वी एक वाघ ज्याचं सगळं जाळं कसं कापलं गेलं हे आपण ऐकलं आणि त्या जाळ्यातून तो वाघ कसा आता पुढे मुक्त कसा झाला हे आता ऐकूया। काय सांगाल पुढे?
2: खरं तर वन्य प्राणी जरी आहेत आणि त्या वन्य प्राण्यांबद्दल आपल्याला भीती वाटत असली, ते पाळीव होत नसले तरी त्यांना सुद्धा भावभावना असतात। ज्या ज्या प्राण्यांना कान आहेत, त्यांना ज्यांची डोळी तीक्ष्ण आहेत, जे आपल्याला बघू शकतात, समजू शकतात, मात्र त्यांना बोलता येत नाही, तो जो वाघ जाळीमध्ये अटकला होता तो सोडत असताना त्याच्या पाठीवरनं पोटावरनं हात फिरवताना मॅडमला काय अनुभव आला
1: आपण मॅडमकडूनच ऐकूया
2: आणि मग सुटकेचा प्रसंग आपण पुन्हा सांगूयात।

0: मॅडम काय काय अनुभव आला
1: जरा? जेव्हा मी त्याला पाय मोकळे केले आणि त्यानंतर असे पाठीवरून हात फिरत होते, असं वाटत होतं मी वाघाच्या नाही मांजरीच्या पाठीवरून हात फिरवते, आणि नंतर मग मी जसं पोटाकडनं हात फिरवला तर मला तिथं जाणवलं की या वाघ, ही वाघ नाहीये, वाघीण आहे.
2: अच्छा.
1: तिच्या पोटामध्ये अक्षरशः पिल्ल होती.
2: अरे बापरे.
1: आणि स्पष्ट मला ती जाणव हाताला जाणवत होती. त्यामुळं मला ती वाघीण वाचवल्याचा आनंद तर होताच, परंतु त्याच्यासोबत ती पिल्ल वाचवण्याचा सुद्धा खूप मोठा आनंद.
2: बापरे. मला वाटतं
0: एका मातेला समजू शकते,
2: समजू शकते. आणि तुम्ही हे काम जे केलंय ते फक्त एका वन्य जीवाला नाही वाचवलं, जर का
0: पिल्लांना सुद्धा
2: अर्थात अर्थात. आणि या वन्य जीवांचं सगळं वर्णन मला आत्ता भास्कर सर म्हणाले की एका गाण्यात खूप छान पद्धतीने केलंय, आणि आपले सगळे श्रोते गाणी सुद्धा ऐकतायत. आपण पुढे आपली मुलाखत सुरू ठेवणार आहोत, पण ऐकूया त्याआधी हे एक छानसं गीत.
3: असंच होत एक जंगल, जंगल त्या जंगलात झालं मंगल, मंगल वाघ आलं, सिंह आलं, हत्ती आलं, घोडं आलं. वाघ आलं, सिंह आलं, हत्ती आलं, घोडं आलं, ऊंट आलं, माकड आलं, खोकड आलं, बोकड आलं.

0: माणूस काय अन गाडाव काय जाईल तकडं बॉम्ब करते कसं स्वांग करते.
1: मला वाटतं हे गाणं का लावलं असेल हे आता तुम्हाला कळलं असेल, कारण या गाण्यात बऱ्याच सगळ्याच वन्यजीवांचा उल्लेख आहे. आणि खरं तर आज आपण असं म्हणतोय की वन्यजीव आणि माणूस यांच्यातना खूप मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. ह्या संघर्षाला कारणीभूत कोण आणि बाकी या सगळ्या प्रश्नात मला वाटतं आपण नको शिरूया, कारण मग तो विषय आणखीनच मोठा होऊ शकेल. पण तुमच्याकडून हे ऐकायला नक्की आवडेल की मान

0: मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करता आपल्याला येईल का आणि मग तो कसा येईल?
1: होय, निश्चितपणे हा कमी करता येऊ शकतो. मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी आपण स्वतःला काही बंधनं घातली पाहिजेत.
0: बरं,
1: आता आपण शहरं एवढी वाढवली आहेत की आपण जिकडे तिकडे सगळी सिमेंटची जंगलं उभी करतोय, मूळ जंगल नष्ट करतोय. आपल्या आजूबाजूला जे जलस्रोत आहेत, नदी आहेत, झाडी आहेत, या सर्वांवर आपण अतिक्रमण लावलंय झपाट्याने, त्यामुळे डोंगरच्या डोंगर नष्ट होत आहेत.
0: बरोबर,
1: आज आपण बघतोय की सबंध भारताची जी वनसंपदा आहे आणि त्या वनसंपदेच्या अनुषंगाने आश्रयाने असलेले जी वन्यजीव आहेत, या सर्वांची जीवनचक्राची जी गतिमानता आहे त्यात असंख्य वन्यजीव आता नष्ट होत आहेत आणि ते स्वैरभैर झाले, त्यांचे अधिवास नष्ट झाले, म्हणून ते माणसाकडे वळले आहेत. लोक म्हणतात की साप आमच्या घरामध्ये आला. अहो, आपण सापांच्या जंगलामध्ये गेलो, त्याच्या त्या जमिनीवर गेलो, आपण तिथे घर बांधले, तो हजार वर्षापासून तिथे राहतोय, तो कुठे जाईल? आपण त्याच्या अधिवासात गेलो आहोत, म्हणून त्यालाही सुखाने जगता आलं पाहिजे. आपणही त्याच्यापासून सुरक्षित अंतर घेऊन सुरक्षित राहिलो पाहिजेत. यासाठी आपले जे संत महात्मे होते, जसे की महावीरांनी सांगितलं जगा आणि जगू द्या, तथागतांनी सांगितलं की पाणाती पाणा वीरमणी सिक्खा पदम समाधानी, प्राणी मात्रांवर दया करा. जो शांतीचा संदेश, अहिंसेचा संदेश त्यांनी जगाला दिला, त्याच्या मुळातच दया आहे. आणि या दयेच्या भावनेपोटी मानवाने एक सुरक्षित अंतर आणि सुरक्षित जागा ही वन्यजीवांची सुद्धा आहे ही भावना समजून घेतली पाहिजे. साप घरात आला त्याला मारा, एखादा बिबट्या आला, एखादा वाघ आला, त्याच्या मागे सगळे धावा, एखादा अस्वल कोल्हा विहिरीमध्ये पडला तर त्याला वाचवण्याची मारण्याचेच जास्त प्रयत्न होतात,
0: त्या
1: सगळ्यात चुकीच्या गोष्टी आहेत. त्यांचा सुद्धा या भूतलावर माणसा इतकाच परिपूर्ण अधिकार आहे.
0: मग सर, तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही तर शाळांमधून वेगवेगळे व्याख्यानं देता आणि हे, तर मुलांमध्ये जनजागृती फक्त गावात नाही हा, म्हणजे सगळीच कडे शालेय स्तरावर वन्यजीवांबाबत थोडीशी जागृती करणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं?
2: बेसिक गोष्टी ह्या
0: कळायला हव्या
2: असणं खूप गरजेचं आहे.
0: बरोबर बरोबर,
2: तो सुद्धा एक आपल्याला महत्वाचा भाग आहे, वन्यजीव प्राणी आणि पर्यावरण.
0: त्यामध्ये
2: फक्त एक छोटस परिसर अभ्यास म्हणून एक छोटासा विषय अभ्यासक्रमामध्ये आहे.
1: परिपूर्ण अभ्यासक्रम हा वन्यजीवांवर आला पाहिजे, ज्यामध्ये आपल्याला उपयुक्त असणारे जे वन्यजीव आहेत, जे जैवविविधतेमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. खास करून तुम्हाला सांगतो की धामण साप बिनविषारी उंदीर गुशींचा नाश करी, पोटाकडनं पिवळा असतो, गालावर चार उभ्या रेषा असतात आणि शेपटीवर गुणाकाराच्या फुले असतात. हा जाड दूर लांबी रुंदी वजन जाडीला जवळजवळ अजगरानंतरचा प्रभावी साप आहे आणि नागासारखा दिसतो हुबेहूब, फक्त फणा काढत नाही. गैरसमजुतीपुढे लोक त्याला मारतात, पण एक धामण साप एका आठवड्याला चार उंदीर खातो, महिन्याला 16 उंदीर खातो, उंदराची एक जोडी 888 पिलांना जन्माला घालते. भागाकार गुणाकार जर केला आपण, यांचा गुणाकार केला, 16 × 12 × 888 100,000 उंदरांच्या पैदासीवर एका धामण सापामुळे आपण नियंत्रण आणतो.
0: म्हणून
1: आज मॅडमनी 51,000 जास्त साप वाचून 71,000 ते 75,000 साप वाचवण्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे. लाखो सापांना वाचवलं आणि त्या माध्यमातून या उंदरांवर नियंत्रण आणलं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अन्नधान्यांचं संरक्षण झालं, उंदरांचं नियंत्रण झालं आणि वन्यजीव साखळीमध्ये एक महत्वाची भर घालण्याचं काम या धामण सापामुळे झालं. आज धामण सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात. निरुपद्रवी, बिनविषारी, अतिशय सुंदर आणि उपयुक्त साप केवळ आणि निव्वळ भीतीमुळे, गैरसमजामुळे आपण मारतो. म्हणून साप वाचवा, पर्यावरण वाचवा. पर्यावरण हे प्राणसंजीवन, प्राणी हे आपल्या जीवनाचे एक महत्वपूर्ण अंग आहेत, घटक आहेत आणि त्यांना सुद्धा या भूतलावर मानवा इतका जगण्याचा अधिकार आहे. ही पृथ्वी फक्त मानवांसाठी बनवलेली नाही, सर्वांसाठी बनवलेली आहे. या पंचमहाभूतांवर सर्वांचा अधिकार आहे आणि म्हणून आपल्याला बुद्धी असल्यामुळे आपण दुसऱ्यांच्या अधिकारांचं हनन करतो, त्यांना मारतो. खाण्यासाठी एखादा जीव मारणे ही किती मोठी गोष्ट आहे.
0: खरं आहे, मला वाटतं आता सर तुम्ही बोलताय, आपल्याला वंदना दामले यांनी सांगितलंय की खूप छान मुलाखत आहे, माहितीपूर्ण आणि वाघाची सुटका कशी होते याची उत्सुकता आम्हाला शिगेला पोहोचली.
1: हा अतिशय गंभीर प्रसंग आहे की वाघाची सुटका
0: खरंच,
1: रात्रीचे 3:30 वाजले होते, टूर टूर करून घशातनं मोठा आवाज त्याचा येतो.
0: निशा लोहार यांनी सुद्धा आपल्याला याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली, दीपा पालकर, पंकज मोहड. मला वाटतं या सगळ्यांच्या प्रतिक्रिया ऐकताना कुठेतरी ही मुलाखत अशीच पुढे सुरू ठेवायची, पण या छानशा गीतानंतर.

0: नमस्कार मंडळी, आपण मुलाखत ऐकतो आणि मला खूप श्रोत्यांनी फोन केले आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवल्यात. खरंच अतिशय मनापासून मी आभारी आहे आणि माझे मान्यवर सुद्धा त्यांनी सुद्धा तुम्हाला खूप खूप धन्यवाद दिलेले आहेत, कारण तुमच्या इतक्या छान उत्स्फूर्त प्रतिसादामुळेच आम्ही हा कार्यक्रम करू शकलो यात तिळमात्र शंका नाही. त्यांच्याकडे माहिती खूप आहे, आपण त्यांना नक्कीच पुन्हा सुद्धा इथे बोलवणार आहोत आणि ते सुद्धा येणार आहेत. आता असं गाणं चालू असताना आमचं डिस्कशन झालं हो की नाही सर? बरं, आता सर आपल्याला एक फोन आला होता, अश्विनी करंदीकर मॅडमनी ग्रँट रोडहून एक प्रश्न विचारला होता की त्यांच्याकडे एक वाघ गोठ्याच्या दिशेनं आला पण तो काही न करता निघून गेला. बरेच वेळेला वन्य प्राणी आपल्याला मुद्दामून काही करत नाहीत, आपल्याला ती भीती असते पण त्यांच्याकडे सुद्धा सहानुभूती आहे. तर तो अनुभव तुम्हालाही असेल तर वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने संदेश देताना तुम्ही काय सांगाल, कारण आपल्याला बालाजी सरांनी पण नांदेडहून फोन केला होता, शुभेच्छा दिल्या होत्या या वन्यजीव सप्ताहाच्या. तर हे प्राणी काय सांगू पाहतात, काय वाटतं?
1: सगळे प्राणी मानवाकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आम्ही एकच संदेश देऊ इच्छितो. आमची सोयरे वनचरे जी फाउंडेशन ही संस्था आहे, तिचं ब्रीद वाक्य आहे पर्यावरण हे प्राणसंजीवन, आणि ते पर्यावरण अबाधित राहिलं

0: तरच आपले प्राणी अबाधित राहतील. म्हणून पर्यावरण वाचवा, वन्यजीव वाचवा आणि साप वाचवा, पर्यावरण वाचवा. वन्यजीव वाचतील तरच आपण वाचू. ते आपल्या सह अस्तित्वाचे एक महत्वपूर्ण जीवन सहचर आहेत आणि आपल्या जीवनाचे साथीदार आहेत. वसुधैव कुटुंबकमचे ते सुद्धा एक जबाबदार सदस्य आहेत. अमंत्रम अक्षरम नास्ती, नास्ती मूलम अणौषधी, अयोग्य
1: पुरुष नास्ती योजकस्तत्र दुर्लभ. क्या बात.
0: त्यामुळे आपण अशी योजना करूयात की आपण या सर्व वन्यजीवांना वाचवण्यासाठी हा वन्यजीव सप्ताह केवळ 7 दिवस साजरा न करता तो 12 महिने साजरा करू.
1: नक्की
0: आपल्याला खात्रीशीरपणे सांगतो, एखाद्या वेळेस आपला पाळीव कुत्रा हातून सुटला तो एखाद्याला चावेल, एखाद्याच्या मागून जाऊन पोटरी धरेल, हात धरेल, हल्ला चढवेल, परंतु वन्यजीव कुठलाही स्वतःहून मानवावर हल्ला करीतच नाही. त्याला जेव्हा आपण शेडतो, त्याच्या मागे धावतो, त्याला मारतो, त्याला हकलून लावतो किंवा त्याच्यावर आपण स्वतःहून हल्ला करून आक्रमण करतो, तेव्हा तो बचावात्मक पावित्रा घेऊन आपल्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. वन्यजीवांचा स्थायी भाव, मूळ स्वभाव हा भित्रेपणाचा आहे. ते आक्रमक नाहीत. ते आक्रमक केव्हा होतात? जेव्हा त्यांच्या अस्तित्वाला मानवामुळे धोका निर्माण होतो. म्हणून मानव आणि वन्यजीव यांचं सह अस्तित्व असावं, त्यांच्यामधला मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, त्यांचा आणि आपला प्रीतिभाव वाढावा. म्हणून वन्यजीवांबद्दलची भीती जाऊन प्रीती वाढवावी आणि सापाबद्दलची सुद्धा भीती नष्ट करून त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये प्रीतीचा झरा झुळझुळावा, यासाठी एक महिला असून वनिता बोराडे यांनी एवढा मोठा इतिहास उभा केलाय की आज सर्प संरक्षण करतायत, संवर्धन करतायत. एवढंच नव्हे तर सर्पदंशावरचं त्यांचं संशोधन हे आज जगप्रसिद्ध झालं असून त्यांनी संशोधक.
1: नाही, आता मी तुमच्याकडे येणार आहे, मला संशोधनाविषयी विचारायचं, कारण सर इतकी छान मुलाखत आहे संपूर्ण असं वाटतं, पण कुठेतरी वेळेची मर्यादा असते. पण तत्पूर्वी आपल्या सगळ्या श्रोत्यांनी तुम्हाला ज्या काही शुभेच्छा दिल्या आहेत त्यासुद्धा सांगाव्याशा वाटतायत. आपल्याला यशवंत आटमुळे सर म्हणतायत, खूप दाम्पत्य अतिशय सुंदर आहे आणि चांगल्या पद्धतीने माहिती दिली, त्यांनी मारून दिलं नाही, त्याबद्दल आभार आहेत. तसंच प्रिया फाटक बेळगावहून त्यांनी मुलाखत ऐकली आणि त्या तुम्हाला शुभेच्छा देत आहेत.
2: मनपूर्वक धन्यवाद.
1: नक्कीच. अनिल आणि रेखा काळे मुलाखत ऐकतायत गिरगावहून, आपल्याला धन्यवाद देतायत. तसंच ही वन्यजीवांची गोष्ट अतिशय सुंदर आहे असं आपल्याला सांगतायत के राघव कुमार मोरेश्वरजी, संध्या मोरेश्वर आपल्याला धायमोडकर, संध्या मोरेश्वर धायमोडकर आपल्याला सहभागी झालेत आणि त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. कितीतरी नाव आहे, खूप छान मुलाखत. सुरेश पुट्टजवार सर आपल्याला सांगतायत, वीरेंद्र घाटोळ सर, त्यांनी सोयाबीनच्या त्यांच्या शेतातले मगाशी फोटो आपल्याला पाठवले होते, मी त्यांना दाखवले. धन्यवाद सर, खूप छान. मला वाटतं इतके सगळे श्रोते ही मुलाखत ऐकतायत आणि हे आम्हाला खूप छान वाटतंय, त्यांना प्रेरणा मिळते. आणि आता मी एका शेवटच्या प्रश्नाकडे या मुलाखतीत येणार आहे की वन्यजीवांचं रक्षण करणं, ते आपल्याला म्हणाले की हा वन्यजीव सप्ताह फक्त 7 दिवस साजरा करू नका. आपण जेव्हा केव्हा जंगलात जातो किंवा जंगल सफारी करतो किंवा या सगळ्या पक्षी प्राण्यांशी आपला संबंध येतो, तेव्हा आपला दृष्टिकोन योग्य ठेवून वागणं हे खूप आवश्यक आहे असं आपल्याला सरांनी सांगितलं आणि खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना त्यांनी या सप्ताहानिमित्त दिलेल्या आहेत. सुंदर माहिती सांगितली आपल्याला सुधाकर सर पण म्हणतायत, सुधाकर ढेकणे सिंधुदुर्गातून त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. क्या बात आहे, मला वाटतं खूप ठिकाणहून श्रोते ऐकतायत आणि या सगळ्या प्रतिक्रिया पोहोचवतायत. तुमची अतिशय मनापासून मी आभारी आहे की तुम्ही इतकं छान आम्हाला या शुभेच्छा देतायत, त्यामुळे कार्यक्रम करायला सुद्धा आम्हाला प्रोत्साहन मिळतं आहे. आणि आता आपण एका संशोधनाकडे येणार आहोत. वनिता बोराडे या नारीशक्ती सन्मानित जगातील पहिल्या सर्परक्षक आहेत, सर्पमित्र आहेत, पण इथवर त्यांचा प्रवास थांबला नाही. कसं असतं, शिक्षण हे फक्त पदवी मिळवण्यासाठी असं मला वाटतं की त्यांचं शिक्षण एवढं झालं नाही, पण आज त्या इतक्या शिक्षित आहेत की काय सांगावं, आणि याच हिमतीवर त्या एक संशोधन करतात. सर काय सांगाल त्यांच्या संशोधनाविषयी?
0: विषय असा आहे की खेड्यापाड्यामध्ये सर्पदंश उपचार पद्धती ही विलंबाने होत असल्याने बरेच लोक गतप्राण होतात. मग सर्पदंश झाल्यापासून दवाखान्यापर्यंत जाण्याचं अंतर कमी कसं करता येईल, आणि एक तर वेळेत तो रुग्ण दाखल व्हावा किंवा मग त्याला वेळ मिळावा उपचारासाठी,
1: बरोबर,
0: असं हे सगळं मनात सुरू असताना आमच्या समोर असंच अतिविलंबामुळे एक रुग्ण दगावला आणि त्याचा आमच्या मनावर खोलवर परिणाम झाला. आम्ही विचार केला की या संशोधन झालं पाहिजे आणि आमचं शिक्षण कमी होतं, तरी पण आम्ही त्या संशोधनामध्ये जाण्याचं ठरवलं आणि आपल्या ऋग्वेदावर जेव्हा अभ्यास सुरू केला, आपले आघात तंत्र आहेत, रासायनिक प्रक्रिया असणारे जे वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत वैद्यकीय, या सगळ्या गोष्टींचा एक अनुभव घेतल्यानंतर असं ठरवलं, वाचन केल्यानंतर असं ठरवलं की यात संशोधन व्हायला पाहिजे. मग आम्ही काही शास्त्रज्ञांची मदत घेतली आणि संशोधनाला सुरुवात केली.

0: सुरुवात केल्यानंतर असं आढळलं की आपण हे करू शकतो आणि मग त्यामुळे आज अँटी स्नेक व्हेनमला जे आहे ते प्रभावी आहे, परंतु त्याला सहाय्यक असणारं आणि त्यासाठीचा अवधी वाढवून देणारं असं एक सपोर्टिव्ह मेडिसिन आपण शोधलं पाहिजे, अशा लसीची निर्मिती झाली पाहिजे आणि त्यातूनच आज अँटी स्नेक व्हेनमची प्रो व्हॅक्सिन रिसर्च करण्याची प्रेरणा घेऊन मॅडमनी त्या दिशेने अधिकृत संशोधन सुरू केलं.
1: अच्छा.
0: त्याला चांगली त्याची पहिली ट्रायल आम्ही जवळजवळ 47 शास्त्रज्ञांना सोबत घेऊन यशस्वी केली आणि त्याचं पेटंटसुद्धा प्रोसिड केलं. त्याच्या प्रक्रियेबद्दल जरी आपल्याला सखोल सध्या बोलता येत नसलं तरी या लसीमुळे हे पेटंट आपण भारत सरकारला निःशुल्क देऊन महिला आणि बाल लसीकरण प्रक्रियेमध्ये आपण ही लस गर्भार मातेला देणार आहोत 7 महिन्याच्या आणि नंतर शिशूला सुद्धा ती लावण्यात येणार आहे, ज्यामुळे कुणालाही कुठल्याही प्रकारचा सर्पदंश झाला तर त्याला तडकाफडकी मृत्यू येणार नाही, तर त्याला 96 तासाचा उपचारासाठी अवधी मिळेल.
1: अच्छा, गोल्डन पीरियड मिळेल. क्या बात आहे.
0: तालुका प्लेसला किंवा डिस्ट्रिक्ट प्लेसला तो जाईल आणि आता तर आपण 108 जी अँब्युलन्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा अँटी स्नेक व्हेनम उपलब्ध करण्यासाठी सरकारशी पत्रव्यवहार केला आणि ती मंजूर करून घेतली.
1: वा, 108 नंबर लक्षात ठेवा अँब्युलन्सचा.
0: त्यामध्ये तुम्ही केव्हाही कॉल केला तुम्हाला जी तातडीने वैद्यकीय मदत होते त्यामध्ये सर्पदंशासाठी सुद्धा अँटी स्नेक व्हेनम ही लस ठेवण्याची सक्ती आता करण्यात आली आहे आणि त्यानंतर प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये सुद्धा ही सक्तीने लस ठेवण्यात येत आहे. यासोबतच ती प्रो व्हॅक्सिन सुद्धा या बाल आणि माता लसीकरण मोहिमेमध्ये आता समाविष्ट होणार आहे, त्यामुळे हळूहळू जगातून सर्पदंशाचा धोका पूर्णपणे नाहीसा होण्याच्या वाटेवर हे संशोधन आता वनिता बोराडे यांनी केलं आहे आणि त्यामुळे पुढच्या पिढ्यांना एक संरक्षक भिंत आपण उभी करतोय ज्यामुळे सर्पदंशाचा धोका लोकांना राहणार नाही आणि संपूर्ण जग या भीतीतून बाहेर येईल. ज्या 4 विषारी सापांनी अख्ख्या मानवजातीमध्ये दहशत निर्माण केली ती दहशत कमी होईल. सापांबद्दलची लोकांची भीती नष्ट झाली की लोक सापांवर प्रेम करतील. आपली संस्कृती ही प्रीती करणारी आहे, निसर्गपूजक आहे, वन संस्कृतीचे आपण वाहक आहोत, त्यामुळे आपणच मुळी सगळेच्या सगळे निसर्गाचे एक महत्त्वपूर्ण घटक आहोत. आपण एक कुटुंब म्हणूनच या पृथ्वीकडे पाहतोय. आमच्या हिवरा आश्रमचे विवेकानंद आश्रमाचे संस्थापक श्री संत शुकदास महाराज म्हणतात, निसर्गाशी माझे जवळचे नाते यामुळे मिळते समाधान, आवती भोवती माझ्या हिरवळ मनाशी भुरळ पाडीत असे, झाडा झुडपात देव मी शोधतो तेथेच रमतो सर्व काळ, शुकदास म्हणे आल्हाददायक किती हे मोहक दृश्य असे. आपल्या आजूबाजूचा हा सगळं निसर्ग हेच आपलं जीवन आहे, त्याला वजा करा आपला दुष्काळ आहे, आपलं जीवन हे नष्टप्राय आहे. म्हणून निसर्ग जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण आहोत.
1: बरोबर.
0: आपलं जे अस्तित्व आहे ते या भूतलावर अवलंबून आहे, या निसर्गावर अवलंबून आहे आणि ह्याची प्रचिती साधू संतांनी प्रत्येक बाबतीत आपल्याला प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक प्रसंगातून दिलेली आहे. अगदी उदाहरणं तुसा सुद्धा तशी दिली की ओले मुळे भेदी खडकाचे अंग प्रयत्नाशी सांग कार्यसिद्धी. संतांनी मुळे आपल्यामध्ये नैसर्गिक उपमा देऊनच हे सगळं अध्यात्म आपल्यामध्ये रुजवलंय. म्हणून आपण जमिनीमध्ये एक दाना पेरतो आणि त्याचे लाखो दाने तयार होतात. हे सगळं कोण देत आहे आपल्याला? म्हणून गोमाता भूमाता आपली जन्मभूमी जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपी गरीयसी हा जो आपला भारतीय संस्कृतीचा जो भाव आहे तो या वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने आपण आपल्या मनामध्ये जागृत ठेवूयात, सर्व वन्यजीवांवर प्रेम करूयात आणि मॅडमचं जे संशोधन आज जगप्रसिद्ध संशोधन लोकाभिमुख होत आहे आणि त्या संशोधनाचा फायदा अखिल जगातील मानवजातीला होत आहे, म्हणूनच शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी त्यांचं सलग 3rd नामांकन झालं आहे. हा, भारतीय डाक विभागाने त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ टपाल तिकीट त्यांच्या छायाचित्र आणि नावानिशी जारी केलं आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्र राज्य शासनाने वनविभागातर्फे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरवान्वित केलं आहे. म्हणूनच चांगल्या कामाची चांगली पावती मिळते. निस्वार्थपणे वन्यजीवांची सेवा करूयात, निसर्गाशी आपण आपलं नातं अधिक घट्ट करूयात, मानव आणि वन्यजीव संघर्ष कायमचा संपुष्टात आणूयात. म्हणून प्राण्यांनी प्राण्यांवर प्रेम करावं, वन्यजीवावर प्रेम करावं हा सुंदर संदेश, जसं की आमच्या मॅडम म्हणतात पर्यावरण हेच प्राण संजीवन, चला करूया संरक्षण संवर्धन.
2: पर्यावरण
1: क्या बात आहे. मला वाटतं हा संदेश दिला आहे आपण आणि खूप छान मुलाखत दिली आहेत त्याबद्दल आकाशवाणी FM रेनबोच्या वतीने मी अतिशय मनापासून तुम्हा दोघांचेही आभार मानते. खूप छान माहिती या निमित्तानं आम्हाला दिली, अनेक श्रोते कार्यक्रमात सहभागी झाले, काही गाणीही वन्यजीवांचं वर्णन असलेली आपल्याला तुम्ही लावायला सांगितलं म्हणून लावलं, एका श्रोत्यांना कदाचित ते आवडलं नाही. तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्यासाठी क्षमस्व त्याच्यासाठी माफी मागते, पण अनेक छान छान गाणी या निमित्ताने ऐकली आणि तुमची मुलाखत अतिशय सुंदर झाली.

तर नक्कीच मला वाटतं तुमच्या दोघांचे मनापासून आभार मानते आणि आत्ता तुम्हा दोघांचाही मी या ठिकाणी निरोप घेणार आहे. पण श्रोते हो, तुम्ही मात्र कुठेही जायचं नाही आहे, तुम्ही ऐकत राहायचं आहे सांजेच्या पारी 107.1 MHz वर आणि सोबत गाण्यांचा आस्वादसुद्धा घ्यायचा आहे. ऐकूया आता छान दोन गाणी.

तर मंडळी, आपण सगळेजण मागच्या वेळेला म्हणजेच आत्ता चला दोस्त हो बोलू काहीमध्ये फुलपाखरू या विषयावर बोलत होतो आणि तोच विषय बरं आता मी पुढे नेणार आहे. फुलपाखरांबद्दल जाणून घेत असताना कुठेतरी आपल्याला एक गोष्ट मनात येते आणि ती गोष्ट ही आहे की फुलपाखरू दिसतं तर भन्नाटच, सुंदरच, पण त्याचबरोबरीने आणखीन एक गोष्ट फुलपाखराच्या बाबतीत महत्त्वाची होती आणि ती म्हणजे आपल्याकडे जवळजवळ 10 प्रकारची फुलपाखरं आहेत. त्यातले आपण 3 ते 4 प्रकार बघितले होते. मलबार बँडेड पिकॉकपर्यंत आपण आलो होतो आणि त्यानंतर मी तुम्हाला म्हणाले होते की याचा पार्ट 2 सुद्धा करायला लागेल, पण आज वेळ आहे तर आपण नक्कीच त्याही विषयी पुन्हा एकदा जाणून घेऊया. आता मी अतिशय एका सुंदर फुलपाखराबद्दल बोलणार आहे ज्याला मलबार ट्री निम्फ असं म्हणतात, ज्याचं शास्त्रीय नाव आयडिया मलबारिका असं आहे. या फुलपाखराचे पंख मोठे, पांढुरके आणि काहीसे पारदर्शक असतात. वन्यजीव सप्ताहातलं अजून एक फार महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे फुलपाखराची गोष्ट, ती सुद्धा वन्यजीवांमध्ये महत्त्वाची आहेत आणि त्यामुळे हे जे मलबार ट्री निम्फ आपण ज्याला म्हणतो आहे ते दिसायला काळसर दिसतं, त्याच्यावर काळसर ठिपके असतात, रेषा असतात आणि त्याचे पंख अतिशय संथपणे हलतात, त्यामुळे हवेत तरंगतात की काय असा एक भास होतो. मलबार ट्री निम्फ हे पश्चिम घाटातलं खूप वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरू आहे. त्याच्या अळ्या विशिष्ट वनस्पतींवर असतात. प्रौढ फुलपाखरू असं त्याला म्हटलं जातं आणि ते मधुरस सुखत असतं. फुलपाखरांच्या अनेक प्रजातींचं आयुष्य काही आठवड्यांचं असतं, मात्र काही प्रजातींचं आयुष्य तुलनेनं अधिक असूच शकतं. मलबार ट्री निम्फचं संथ उड्डाण आणि मोठे पंख यामुळे इतर अनेक फुलपाखरांपेक्षा ते वेगळं दिसतं. आपण निसर्गात फिरताना एखादं फुलपाखरू बघितलं तर त्याच्या मागे धावण्याऐवजी शांतपणे निरीक्षण करायला हवं. त्याच्या पंखांना स्पर्श केल्यास त्यांना इजा होऊ शकते, त्यामुळे कुठल्याही फुलपाखराबद्दल किंवा फुलपाखराशी छेडछाड करणं योग्य नाही. आपल्याकडे विविध प्रकारचे फुलपाखरं आहेत, त्यातले ते 3 ते 4 प्रकार आपण समजून घेतले. सांजेच्या पारी या कार्यक्रमात पुढेही आपण हे प्रकार समजून घेणार आहोत, पण ऐकूया एक सुंदरसं गीत.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका. सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: दायित्व समाजाचे हा कार्यक्रम नक्की ऐका आणि स्वाती मोहिते यांची मुलाखतही जरूर ऐका. सखी सह्याद्री कार्यक्रमामध्ये मी त्यांची मुलाखत घेतली होती आणि अतिशय सुंदर त्यांचं काम आहे यात तिळमात्र शंका नाही. आपल्याकडे असे असंख्य लोक आहेत, आत्ताच आपण मुलाखत ऐकली, ते दाम्पत्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. वन्यजीव सप्ताहानिमित्त आपण वनिता बोराडे आणि डी भास्कर यांची मुलाखत ऐकली, अनेक श्रोत्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या, अनेकांनी फोन करून सांगितलं की कार्यक्रम खूप चांगला झाला, त्याबद्दल अतिशय मनापासून आभार मानते. आणि सांजेच्या पारी या कार्यक्रमात आता पुढे जाताना आपण फुलपाखराचे राहिलेले प्रकार जाणून घेतोय. आता मी येणार आहे मलबार बेंडेड स्वेल्टोल या फुलपाखरावर. हा एक वैशिष्ट्यपूर्ण पश्चिम घाटात आढळणारा फुलपाखराचा एक प्रकार आहे. याला पश्चिम घाटातला पाहुणा म्हणतात असं का बरं? तर हा एक सुंदर प्रकार आहे ज्याचं शास्त्रीय नाव पॅपिलो न्यूरस असं आहे. पश्चिम घाटातलं फुलपाखरू पंखावर काळ्या रंगाच्या पार्श्वभूमीवर हिरवट आणि पिवळसर पट्टे दिसतात. स्वॅलटोल गटातील अनेक फुलपाखरांच्या मागील पंखांवर शेपटीसारखी वाढ असते. या आकारामुळे त्यांना स्वॅलटोल हे नाव मिळालं. मलबार बँडेड स्वॅलटोलच्या पंखावर आकर्षक पट्टे असल्यामुळे ते त्याला सहज ओळखण्यास मदत करतात. पश्चिम घाटातील जंगलांमध्ये अशा फुलपाखरांसाठी आवश्यक असलेल्या वनस्पती आणि अनुकूल अतिशय हवामान उपलब्ध आहे. फुलपाखरांच्या अळ्या या विशिष्ट खाद्य वनस्पतींवर अवलंबून असतात, त्यामुळे जंगलातील प्रत्येक वनस्पतीला पर्यावरणीय महत्त्वही तितकंच आहे. पारपोलीसारख्या गावात विविध प्रकारची फुलपाखरं दिसण्यामागे या परिसरातील वनस्पतींचं वैविध्य आणि नैसर्गिक अधिवास महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला सुरुवात करून दिली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीमधल्या पारपोली या गावाची, ज्या गावाला 2016 खरं तर फुलपाखरांचं गाव याचा दर्जा मिळाला. आणि या गावात हे सगळ्या फुलपाखरांचे प्रकार, म्हणजे जवळजवळ 100 जास्त फुलपाखरांचे प्रकार तिथे वेगवेगळे छोटे मोठे बघायला मिळतात. तुम्हाला हेही माहिती असेल की काही फुलपाखरं ही आकारानं अतिशय लहान असतात, असेही प्रकार तिथे तुम्हाला बघता येतील. असेच वेगवेगळे प्रकार आपण जाणून घेतोय, पण तत्पूर्वी ऐकूया हे एक छानसं गीत.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात. आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.
2: तर मंडळी, सांजेच्या पारी आपला कार्यक्रम सुरू आहे आणि ठीक 4:47 झाले. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो आणि आपण जाणून घेतोय फुलपाखरांविषयी अधिक. आणि आता मी पुढच्या फुलपाखराच्या प्रकाराकडे येणार आहे आणि तो प्रकार आहे कॉमन रोज असं या फुलपाखराला म्हणतात. पंखांवर लालसर पक्षी हा म्हणजे त्याच्या लालसर अशी छटा असते आणि अतिशय सुंदर असं फुलपाखरू हे दिसतं. कॉमन रोज हे स्वॉलेटेल, मगाशी जे मी गटाचा उल्लेख केला त्याच गटातलं फुलपाखरू. त्याच्या मागील पंखांना शेपटीसारखा आकार असतो आणि उडताना त्याचे रंग आणि नक्षी ही आपलं लक्ष अतिशय सहज वेधून घेते. या फुलपाखराच्या ज्या अळ्या आहेत त्या एका विशिष्ट वनस्पतीवरच वाढतात आणि या वनस्पतीतील काही रासायनिक घटक अळ्यांच्या शरीरात साठतात. त्यामुळे प्रौढ फुलपाखराला काही भक्षकां

पासून संरक्षण मिळू शकतं. निसर्गातील ही संरक्षण व्यवस्था खरंच आश्चर्यकारक आहे आणि सगळ्याच या निसर्गाला माझा मनापासून सलाम आहे. कॉमन रोजचा आकर्षक रंग केवळ सौंदर्यापुरते नाही था. मी मगाशीही उल्लेख केला होता की भक्षकांना संभाव्य धोक्याचे संकेतसुद्धा या रंगांमधून येत असतात. पारपोलीच्या फुलपाखरांच्या वैविध्यात अशा रंगीबेरंगी प्रजातींचा समावेशसुद्धा होतो आणि या फुलपाखरांचे जीवनचक्र समजून घेताना वनस्पती आणि कीटक यांच्यातलं नातं अधिकाधिक दृढ होत जातं यात अजिबातच शंका नाही. इतकी सुंदर फुलपाखरं आहेत आणि निसर्ग इतका छान आहे की काय म्हणावं याला हे मला समजत नाही. पण ऐकूया हे एक छानसं गीत.

नमस्कार, मी प्रियांका बर्वे। अशा सुंदर सुंदर जुन्या नवीन मराठी गाण्यांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा 107.1 MHz वर FM रेनबो। तर मंडळी, आता 4:54 झालेली आहेत आणि आज कार्यक्रमामध्ये आपण चला दोस्त हो बोलू काहीमध्ये फुलपाखरांविषयी माहिती घेतली, त्यानंतर अतिशय सुंदर मुलाखत आपण वनिता बोराडे आणि ह. भ. प. डी. भास्कर यांची सुद्धा ऐकली आणि आत्ता उरलेल्या भागात आपण फुलपाखरांविषयी जाणून घेत होतो। मी तुम्हाला मगाशीच म्हणाले होते की फुलपाखरांचे सगळे प्रकार मला काही कव्हर करता येतील आज असं मला वाटत नाही आहे आणि अगदी तसंच झालं। हेच खरी गोष्ट आहे। उरलेल्या प्रकारांविषयी मी पुढच्या भागात नक्कीच जेव्हा भेटू तेव्हा बोलणार आहे, पण तत्पूर्वी आज बोलताना असं सांगावंसं वाटतं की या फुलपाखरांच्या दुनियेची सफर आपण केली, ब्लू मॉर्मनपासून वेगवेगळे प्रकार आज आपण जाणून घेतले आणि निसर्ग आणि जैवविविधता यांचं जे नातं आहे ना ते इतकं अतूट आहे की जाताना फक्त एवढाच आपल्याला सरांनीसुद्धा संदेश दिला की प्रत्येक दिवस हा वन्यजीवन सप्ताह आहे या जागृतीनं आपण साजरा करायला हवा। प्रत्येक फूल, प्रत्येक फान, प्रत्येक जीव हा अतिशय महत्त्वाचा आहे। जैवविविधता आपण टिकवून ठेवू शकलो तरच कुठेतरी माणसाचं अस्तित्व आपल्याला टिकवता येणार आहे। अगदी सोपी गोष्ट सांगायची तर मागे एका निसर्ग भ्रमंती शिबिराला गेलेला असताना आपल्या घराच्या परिसरात फुलपाखरांना आकर्षित करणारी स्थानिक फुलझाडंसुद्धा आपल्याला लावता येतील असं मी ऐकलं होतं आणि तसा प्रयोग मी गावच्या घरात करून बघितला होता आणि खरंच सांगते तुम्हाला इतकी छान फुलपाखरं यायला लागली होती। तर असे काही छोटे छोटे प्रयोग करून आपण वन्यजीव, आपले सगळे जीव वाचवू शकतो, संवर्धित करू शकतो, त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही। थोडीशी माहिती घेणं, जागरूकता ठेवणं हेच खरं तर आवश्यक आहे। तेव्हा आज या निमित्तानं निसर्ग आपण वाचवूया आणि जतन संवर्धित करूया। कुठेतरी संत तुकारामांच्या अभंगाने आपण कार्यक्रमाची सुरुवात केली होती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, आणि तेच पुन्हा या नोटवर सांगावंसं वाटतं आणि माझ्यासकट आपण सगळेच जण ही प्रतिज्ञा घेऊया की वन्यजीवांचं आपण संरक्षण करायला हवं। हा सप्ताह खऱ्या अर्थानं तरच साजरा होऊ शकेल असं मला मनापासून वाटतं। आज सांजेच्या पारी या कार्यक्रमात आता मात्र तुम्हा सर्वांचा निरोप घ्यायची वेळ आली आहे, तेव्हा मला तुम्ही अनुमती द्यावी। मी आरजे चैताली कानिटकर या ठिकाणी आपला निरोप घेते आणि एक सुंदर गाण्यासह कार्यक्रमाची मी सांगता करणार आहे। पुन्हा कधी जेव्हा भेटू तेव्हा असेच वेगवेगळे विषय घेऊन तुमच्याबरोबर पुन्हा एकदा मी असणारच आहे। ऐकूया हे एक सुंदरसं गीत।

नमस्कार, मी राजश्री आगाशे। ऐकूया काही ठळक घडामोडी। देशातल्या महत्त्वाच्या संस्था, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि स्टार्टअप्सच्या बळावरच विकसित भारताचं उद्दिष्ट साकार होईल असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत भारतीय कंपनी सेक्रेटरीज संस्थेच्या 58व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केल्याशिवाय देश पुढे जाऊ शकत नाही असं ते यावेळी म्हणाले। राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आज मुंबईत मोर्चा काढला। ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला। तर राज्यातली एसआयआर प्रक्रिया रद्द करावी आणि आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली। जपानमध्ये नागोया इथल्या मिझुहो पार्क अॅथलेटिक स्टेडियममध्ये आज आशियाई क्रीडा स्पर्धा 2026ची अधिकृत सांगता झाली। या कार्यक्रमात दोहा इथं 2030मध्ये होणाऱ्या पुढल्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे स्पर्धेची अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली। यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकणाऱ्या भारतीय नेमबाज निरू धांडा यांनी समारोप समारंभात भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावली। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर समृद्ध शनमारे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर. नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना उमेदवारी. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. अकोला शहरात पाणीटंचाईचं संकट. आजपासून 10 दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची सांगता. 21 सुवर्ण पदकांसह पदक तालिका भारत चौथ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र विधान परिषदेच्या जागांसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची घोषणा केली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठीही SIR प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवालही त्यांनी केला. तर राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. निवडणुकीत विजय मिळाला तर EVM आणि निवडणूक आयोग योग्य, मात्र पराभव झाला की त्याच निवडणूक आयोगावर आणि EVMवर आरोप करायचे ही विरोधकांची दुटप्पी भूमिका आहे. आजचा मोर्चा हा गर्जना मोर्चा नसून कोल्ह्याला द्राक्षे आंबट या म्हणीला साजेसा मोर्चा होता अशा शब्दांत सांस्कृतिक मंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. निवडणुकीत स्वतःला यश मिळालं तर सर्व काही योग्य आणि दुसऱ्यांना विजय मिळाला तर निवडणूक प्रक्रिया चुकीची अशी विरोधकांची भूमिका असल्याचं ते पत्रकार परिषदेत म्हणाले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं अभिजात भाषांच्या अभ्यासासाठी 5 उत्कृष्टता केंद्रांच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. मराठी, आसामी, बंगाली, पाली आणि प्राकृत या भाषांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी ही केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे प्रगत शैक्षणिक संशोधन, भाषिक आणि साहित्यिक वारशाचं जतन तसंच डिजिटलायझेशन आणि या भाषांशी संबंधित ज्ञानाचा व्यापक प्रसार करण्यासाठी विशेष संस्थात्मक आधार मिळेल. ही उत्कृष्टता केंद्रे आसाममधील तेजपूर विद्यापीठ, पश्चिम बंगालमधलं विश्वभारती विद्यापीठ, पुण्यातलं डेक्कन कॉलेज, ओडिशातलं केंद्रीय विद्यापीठ आणि गुजरातमधल्या केंद्रीय विद्यापीठात स्थापना केली जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा हा मंत्र

0: सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्याने काम करत आहे। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत ईशान्य भारताच्या प्रगतीविषयी।
1: ईशान्य भारत हे कधीच भूभागाचं आव्हान नव्हतं, अंतर हे केवळ एक निमित्त होतं। स्वातंत्र्यानंतर 6 दशके उलटूनही ईशान्येकडील अनेक राज्यांच्या राजधानीपर्यंत रेल्वे पोहोचली नव्हती आणि काश्मीर खोरंही राष्ट्रीय रेल्वे जाळ्याशी जोडलं गेलं नव्हतं। मात्र आता ब्रॉडगेज रेल्वे आगरतळा आणि नाहरलागुन पर्यंत पोहोचली। त्यानंतर सप्टेंबर 2025 मध्ये बैरागी सैरांग रेल्वे मार्गामुळे ऐझॉल राष्ट्रीय रेल्वे जाळ्याशी जोडलं गेलं आणि मिझोराम मध्ये प्रथमच रेल्वे पोहोचली। ईशान्येकडील राज्ये आता भारतातील सर्वाधिक वेगानं विकसित होणाऱ्या प्रदेशांमध्ये गणले जातात। काश्मीरला मात्र यासाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागली। उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्गाच्या उभारणीला 28 वर्षे लागली। या मार्गावर जगातील सर्वाधिक उंचीच्या रेल्वे पुलावरून रेल्वे धावते। जून 2025 मध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आणि हिवाळ्यातही त्यावर रेल्वे सेवा सुरू राहते। एकेकाळी ज्या ठिकाणी पोहोचणे कठीण होते ती ठिकाणे आता सहज पोहोचता येणारी ठिकाणं झाली आहेत।
0: बुलढाणा जिल्ह्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरा इथं नागरिकांची आरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं। शिबिरादरम्यान गावातील सुमारे 75 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, आवश्यक मार्गदर्शन आणि उपचार करण्यात आले। ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। गांधी जयंतीनिमित्त विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित विशेष ग्रामसभांच्या माध्यमातून 1,850 हून अधिक ग्रामपंचायतींनी जल अर्पण उपक्रम राबवला। जलजीवन मिशन 2.0 अंतर्गतचा हा एक महत्वपूर्ण सुधारणात्मक उपक्रम असून याद्वारे ग्रामीण पेयजल व्यवस्थांचं नियंत्रण स्थानिक समुदायांच्या हाती सोपवलं जातं। पूर्ण झालेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचं ग्रामपंचायती आणि ग्राम पाणी आणि स्वच्छता समित्या यांच्याकडे अधिकृतपणे हस्तांतरण करणं हे या उपक्रमाचं वैशिष्ट्य ठरलं आहे।
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। अकोला शहरात तीव्र पाणी टंचाईचं संकट निर्माण झालं आहे। अकोला महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेचा मुख्य जलस्रोत असलेल्या काटेपूर्णा प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा झपाट्यानं कमी होत असल्यानं शहरातील पाणी पुरवठ्याचं अंतर आणखी वाढविण्याचा निर्णय मनपा प्रशासनानं घेतला आहे। त्यानुसार आज दिनांक 4 ऑक्टोबर पासून शहरात 10 दिवसांआड म्हणजेच 11व्या दिवशी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। काटेपूर्णा प्रकल्पात 1 ऑक्टोबर रोजी केवळ 16.29 दशलक्ष घनमीटर म्हणजे 18.87% उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता। अपुरा पाऊस, वाढती पाण्याची मागणी आणि धरणातील साठ्यात होत असलेली दिवसेंदिवस घट यामुळे पाणी पुरवठ्याचं नियोजन कठीण झालं आहे। शासनानं 25 सप्टेंबर रोजी राज्यातील 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर केल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास कृषी विभागानं सुरुवात केली आहे। जिल्ह्यातील वर्ध्यासह हिंगणघाट, सेलू, देवळी, आर्वी, आष्टी आणि समुद्रपूर या 7ही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे। आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे 38,000 हेक्टर क्षेत्रावरील 19,000 शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित सर्वेक्षण येत्या आठवड्यात पूर्ण करण्याचं नियोजन आहे। येत्या 2 दिवसांत मराठवाडा आणि विदर्भातून तसंच छत्तीसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकच्या आणखी काही भागातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। दरम्यान राज्यातील 36 पैकी 20 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे। भारतीय हवामान विभागानं काल ही माहिती दिली। पावसातील मोठ्या तुटवड्यामुळे राज्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। यापूर्वीच राज्य सरकारनं 70% अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून कमी पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे। शाळांच्या संच मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देण्यात आलेली मुदत आता 10 ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे। संच मान्यतेच्या प्रक्रियेत राज्यातील 1,895 शाळांमध्ये विविध त्रुटी आढळून आल्यानं सुमारे 90,843 विद्यार्थ्यांवर परिणाम होण्याची शक्यता होती। शाळांची संच मान्यता ही विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे आवश्यक शिक्षक पदे निश्चित करण्यासाठी महत्वाची प्रक्रिया आहे। त्यानुसार शिक्षक संख्या, वेतन, पदांना मंजुरी तसंच शाळेचे प्रशासकीय नियोजन ठरते। 2026 आशियाई क्रीडा स्पर्धांची नागोया येथील नागोया सिटी मिझुहो पार्क एथलेटिक स्टेडियम मध्ये आज दुपारी दिमाखात सांगता झाली. 43 क्रीडा प्रकारांमध्ये 2 आठवड्यांहून अधिक काळ रंगलेल्या या स्पर्धेच्या समारोप समारंभ

भाजपचे उमेदवार जाहीर, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना उमेदवारी. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी विरोधी पक्षांचा मुंबईत मोर्चा. अकोला शहरात पाणी टंचाईचं संकट, आजपासून 10 दिवसांआड पाणी पुरवठा करण्यात येणार. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांची सांगता, 21 सुवर्ण पदकांसह पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं, तर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून आंदोलन स्थगित करावं असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात पक्षाचे झेंडे न्यायला परवानगी नव्हती. सहभागी आणि समर्थकांना केवळ तिरंगा ध्वज सोबत ठेवायला सांगितलं होतं. हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी ही एसआयआर प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवालही त्यांनी केला. तर राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका बॅलेट पेपर अर्थात मतदान पत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलत निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. आता आपल्याला ही परिस्थिती सुधारावी लागेल, लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आपणा सर्वांना काम करावं लागेल असं ते म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तर हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे. ते आज पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेत प्रमुख मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितलं. एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत घटनात्मक मर्यादा असून 3 महिन्यात न्यायालयीन चौकशीनंतर पुढची कारवाई करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मोहन म्हणाले. प्रत्येक समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावं यासाठी जातनिहाय जनगणनेचा आग्रह काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लावून धरला आणि शेवटी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना जातनिहाय जनगणनेचा निर्णय जाहीर करावा लागला असं प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद यांनी आज केलं. टिळक भवन इथं ओबीसी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आणि मंडल विरुद्ध मनुवाद या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपाच्या कार्यकाळात सहकार क्षेत्र संकटात असून ते वाचवण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केलं. टिळक भवन इथं आयोजित सहकार मेळाव्यात ते बोलत होते. देशाच्या आणि राज्याच्या विकासात सहकार क्षेत्राचं महत्वाचं योगदान आहे, पण आजचं युग हे कॉर्पोरेटचं आहे. छोटे मोठे उद्योग मोठ्या उद्योगपतींच्या हातात एकवटत आहेत, त्यामुळे सहकार क्षेत्र जपण्याची नितांत गरज आहे असं मत त्यांनी मांडलं. सहकार क्षेत्राच्या जडणघडण घडणीत काँग्रेस पक्षाचं योगदानही त्यांनी अधोरेखित केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.
प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप झाला. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह एकंदर 85 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुहो स्टेडियमवर क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा संपन्न झाला. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज नीरू धांडानं तिरंगा ध्वज फडकावत भारताची ध्वजवाहक म्हणून भूमिका बजावली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान भारताच्या गोल्फ युनियननं आज आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्स हिला 10 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला आहे. आज संपूर्ण जग संघर्ष, युद्ध, असहिष्णुता आणि सामाजिक विभाजनाला सामोरं जात असताना भगवान महावीरांचा क्षमापना आणि विश्वमैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक झाला आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज केलं. भारत जैन महामंडळातर्फे घाटकोपर पूर्व इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बीड तालुक्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज काकडहिरा, मुर्शदपूर, वंजारवाडी आणि पाटोदा तालुक्यातल्या काही गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या नुकसानीची माहिती घेतली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिला जाणारा मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार यंदा डॉ सौरभ पाटणकर यांना जाहीर झाला आहे. समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या अभियंत्यांना हा पुरस्कार दिला जातो. मुंबई महानगरपालिकेबरोबर घनकचरा व्यवस्थापनात मोलाचं योगदान देणारे सौरभ पाटणकर यांनी सफाई मित्र असा अभ्यासक्रम विकसित केला आहे. 10,000 रुपये रोख आणि सन्मानपत्र असा स्वरूपाचा हा पुरस्कार येत्या 19 ऑक्टोबरला मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात येईल. सेवा संकल्प अभियानानिमित्त मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयातून निघालेली रॅली गेटवे ऑफ इंडिया मार्गे NCPA मरीन ड्राईव्ह पर्यंत काढण्यात आली. पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्याच्या दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी केलेल्या कामाबद्दल श्रद्धा शृंगारपुरे यांना यंदाचा डॉ वसंतराव पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाल्याचं पुरस्कार समितीच्या अध्यक्ष नीलिमा पवार यांनी सांगितलं. 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या गुरुवारी नाशिकमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थेनं रन टू एंड एड्स या संकल्पनेअंतर्गत आज मुंबईतल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 4 किलोमीटर अंतराची रेड रन 2026 मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. महापौर रितू तावडे यांच्या हस्ते या मॅरेथॉनचा प्रारंभ झाला. या मोहिमेत 500 पेक्षा अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मॅरेथॉनमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. एव्हरेस्ट कंपनीची पाकिटबंद जिरेपूड सेवनासाठी अयोग्य असल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ती बाजारपेठेतून परत मागवायचे आदेश FSSAI दिले आहेत. या जिरेपुडीत 2 घटक मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली. भारतीय रिझर्व्ह बँकेचा पतधोरण निर्णय चालू आर्थिक वर्षाच्या 2ऱ्या तिमाहीतल्या कंपन्यांचे कमाईचे निकाल यासारख्या प्रमुख बाजार घटकांवर देशांतर्गत गुंतवणूकदार गुंतवणुकीचा ओघ ठरवतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात

येत्या आठवड्यातल्या भूराजकीय घडामोडी, परदेशी गुंतवणूकदार संस्थांचा ओघ आणि वस्तूंच्या किमती तसंच चलनातला चढ उतार यावरही गुंतवणूक अवलंबून असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याच्या आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याच्या विरोधी पक्षांच्या मुंबईतल्या मोर्चात मागणी. एमपीएससीच्या आंदोलक विद्यार्थ्यांची सरकारनं तत्काळ संवाद साधावा असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं, तर मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून आंदोलन स्थगित करावं असं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात ऐकूया शहरी मत्स्यपालन याविषयी डॉक्टर विवेक वर्तक यांची स्वप्निता शिंदे आणि प्रफुल्ल आचरेकर यांनी घेतलेली मुलाखत. प्रफुल्ल, आधुनिकीकरणाच्या या युगात अर्थार्जनाच्या अनेक संधी निर्माण होत आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे शहरी मत्स्यपालन. पारंपरिक मत्स्यपालन आणि यात काय फरक आहे, यामध्ये कोणकोणती आव्हानं आहेत, भविष्यात यातून कोणते फायदे होऊ शकतात, या आणि अशा सर्व मुद्द्यांवर आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे मत्स्य उपकेंद्र तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल येथील मत्स्यशास्त्रज्ञ तसंच प्राध्यापक डॉक्टर विवेक वर्तक यांना.
1: डॉक्टर सर, आपलं मनापासून स्वागत करतो आम्ही.
2: धन्यवाद.
1: डॉक्टर सर, पहिला आणि अगदीच मूलभूत प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला की शहरी मत्स्यपालन म्हणजे नेमकं काय?
2: शहरी मत्स्यपालन म्हणजे आपल्याला मर्यादित जागा, पाणी आणि इतर संसाधनं जी आहेत त्याचा कार्यक्षम वापर करायचा आहे आणि अगदी नियंत्रित पद्धतीने मत्स्य उत्पादन करायचं आहे. ह्याला आपण थोडक्यात शहरी मत्स्यपालन किंवा इंग्रजीत अर्बन ॲक्वाकल्चर असं म्हणतो.
0: पण याची गरज का निर्माण झाली असं वाटतं तुम्हाला?
2: गरज निर्माण व्हायला अनेक कारण आहे. त्याच्यापैकी महत्वाचं कारण मी आपल्याला सांगू शकतो की आपल्या शहराची वाढती लोकसंख्या जी आहे

0: आणि त्याला लागणारं हे प्रथिनांची गरज आहे ही आपण भागवण्यासाठी पारंपरिक मत्स्यपालनावर अवलंबून आहोत. परंतु मासे हे नाशवंत असल्यामुळे ते ग्रामीण भागातून शहरापर्यंत येईपर्यंत आपल्याला ते
1: पोटेशन
0: कॉस्ट दर्जा हा ढासळतो आणि त्यामुळे आपल्याला जर ते शहरामध्येच जिवंत प्रकारे उपलब्ध करून द्यायचे झाले, जसं व्हिएतनाम देशामध्ये आजकाल जिवंत मत्स्य उत्पादन हे सुरू झालेलं आहे आणि त्याला भावही चांगला मिळतो आणि मासा जिवंत दिसला की खाणाऱ्याचा पण कॉन्फिडन्स वाढतो की त्याच्यामध्ये कोणती प्रक्रिया जास्त झालेली नाहीये, काही वापरलेलं नाहीये. हा एक महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. दुसरं म्हणजे शहरी मत्स्यपालन करण्यामागचा उद्देश असा आहे की एकंदरीत मत्स्य उत्पादन आपल्याला वाढवायचं आहे.
1: अच्छा.
0: कारण की समुद्रातील माशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे. मग समुद्रातील माशांचा जो खाण्यासाठी लागणारा दबाव आहे त्यामुळे मग त्याच्यात मासेमारीचं प्रमाण वाढतं. बऱ्याचदा मग इलिगल मासेमारी होते, अनरिपोर्टेड मासेमारी होते. तर ह्या गोष्टी जर कमी झाल्या तर हे उत्पादन वाढू शकतं. परंतु त्याला दुसरा पर्याय म्हणजे आपण इनलँड अॅक्वाकल्चरच्या माध्यमातून, अर्बन अॅक्वाकल्चरच्या माध्यमातून मत्स्य उत्पादन वाढवलं तर तो दबाव समुद्रातील माशांवरचा कमी होईल.
1: बरोबर.
0: ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मागे आहेत.
2: बरं, पुढचा प्रश्न माझा असा आहे की शहरी भागात कोणत्या प्रकारचे मत्स्यपालन करता येते?
0: शहरी भागामध्ये आपण ज्यावेळी मत्स्यपालन करतो त्याच्यामध्ये आपण नवनवीन तंत्रज्ञान आलेलं आहे. बऱ्याचशा लोकांना हे तंत्रज्ञान माहितीच नाहीये.
2: बरं.
0: पण आमच्या मत्स्य उपकेंद्र पनवेल येथे आम्ही नुकतेच या सर्व तंत्रज्ञानाचे डेमॉन्स्ट्रेशन केलेले आहेत की शेतकरी तिथे येऊन किंवा अर्बन एरियामधले जे कोणी इच्छुक लोक आहेत, कारण की आमचं पनवेलचं केंद्र हे शहरी भागातच आहे आणि तिथेही आम्ही जर करू शकतो तर इतर ठिकाणी ते होऊ शकतं हे आम्हाला महत्वाचं दाखवायचं आहे. आणि हे सर्व डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत आहे. एक महाराष्ट्र शासनाची विद्यापीठ आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना किंवा शहरी भागातल्या लोकांना ज्यांना कोणाला हे पाहायचं आहे ते अगदी मोफत आहे. कार्यालयीन वेळेत ते आले आणि त्यांनी जर हे बघितलंय तर त्यांना बघायला मिळेल. हे तंत्रज्ञान कुठले आहेत तर त्याच्यामध्ये साध्या टाकीमधलं मत्स्यपालन आहे. त्याच्यामध्ये आपण एरेशन देतो, खाद्य देतो, माशांची बोटुकली सोडतो आणि त्यांची वाढ करतो. हे शक्य आहे. पूर्वी लोकांना असं वाटायचं की तलाव पाहिजे, जागा पाहिजे, तर तसं नाहीये. तर आपण आपल्याकडे जी जागा उपलब्ध आहे अगदी छोटीशी खोली असेल तरी त्याच्यामध्ये टाके ठेवून त्याच्यामध्ये मत्स्यपालन करू शकतो. ते एक पद्धत झाली. बायोफ्लॉक सारखी पद्धत आहे, रिसर्क्युलेटरी अॅक्वाकल्चर सिस्टीम सारखी पद्धत आहे, पिंजरा संवर्धन सारखी पद्धत आहेत. ह्या गोष्टी छोट्या जागेमध्ये आजकाल होणं शक्य झालेलं आहे. छोट्या छोट्या तलावांमध्येही आपण पिंजरे टाकून मत्स्य उत्पादन घेऊ शकतो. तर हे सर्व आपण शहरी मत्स्यपालनामध्ये करू शकतो.
1: घरातल्या गच्चीवर हे करता येणं शक्य आहे का? आणि जसं टेरेस गार्डन आहे तर तसं हे टेरेस मध्ये करता येऊ शकतं का?
0: नक्कीच करता येईल. परंतु त्याच्या आधी दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की ज्यावेळी आपल्याकडे आपण टाक्यांमध्ये पाणी ठेवतो त्यावेळी साधारणतः 1 लिटर पाण्याचं 1 किलो एवढं अंदाजे वजन असतं आणि तेवढं वजन आपण आपल्या टेरेसवर ठेवणार आहोत. तर ते करण्यापूर्वी आपण स्ट्रक्चरल इंजिनियर जे आहेत त्यांच्याकडनं किती क्षमता आहे त्या टेरेसची, किती कपॅसिटीचा लोड तो टेरेस बेअर करू शकतो हे पहिल्यांदा जाणून घ्यायचं आणि मग त्या टेरेसवर आपण टाक्या ठेवून आपण अशा प्रकारचं टेरेसवरही मत्स्यपालन करू शकतो.
1: अच्छा. आणि मग यात कोणते मासे पाळू शकतो आपण?
0: ह्याच्यामध्ये मत्स्यपालन करण्यासाठी महत्वाचं आम्ही नेहमी सांगत असतो मत्स्य संवर्धकांना की ज्याचं बीज उपलब्ध आहे, ज्या माशांना मागणी आहे, ज्याला बाजारपेठ उपलब्ध आहे आणि जे शासनाने मान्यता प्राप्त दिलेले मासे आहेत अशा प्रकारचेच मासे आपण मत्स्यपालनासाठी वापरा.
2: उदाहरणार्थ
0: ह्याच्यामध्ये आपण नर तिलापिया आहे की ज्याचं आपण संवर्धन करू शकतो आणि मत्स्य व्यवसाय विभाग जो आहे तो याच्यासाठी लायसन्सही देतो.
2: बरं.
0: दुसरा रोहू मासा आहे, तो आपण पालन करू शकतो. त्याच्यानंतर सायप्रिनस मासा आहे, गवत्या मासा आहे. त्याचप्रमाणे नवीन एक मासा जो आहे ज्याला पंगेशियस असं म्हणतात, बासा असं म्हणतात, जो खूप चांगला मासा आहे अशा प्रकारच्या अर्बन अॅक्वाकल्चरसाठी. आणि किंबहुना याचे फिलेट्स आपण दरवर्षाला व्हिएतनाम वरून आपल्या देशात इम्पोर्ट करतो. म्हणजे असा मासा जर आपण आपल्या अर्बन अॅक्वाकल्चरच्या माध्यमातून संवर्धन केला तर भविष्यात महाराष्ट्र हे फिलेट तयार करेल आणि ते एक्सपोर्ट करेल. अशा संधी आहेत त्याच्यामध्ये.
1: बरं, आता तुम्ही बोलताना रास असं म्हटलं तर हे काय?
0: रास म्हणजे ते शॉर्ट फॉर्म आहे RAS, रिसर्क्युलेटरी अॅक्वाकल्चर सिस्टीम. त्याच्या नावातच त्याचं उत्तर दडलेलं आहे.
1: बरं.
0: बाकी सगळ्या मत्स्य संवर्धन पद्धतीमध्ये पाण्याचा पुनर्वापर होत नाही. पाणी एकतर जागेवर तसंच असतं, ते फिल्टर केलं जातं आणि ते पाणी एक्सचेंज केलं जातं किंवा मत्स्य तलावामध्ये पाणी असतं ते तसंच असतं. इथे ते पाणी मेकॅनिकल फिल्टरने फिल्टर केलं जातं, नंतर त्याच्यामध्ये जैविक काही प्रोबायोटिक सारखे जे घटक आहेत त्या माध्यमातून त्या पाण्यातला अमोनिया काढला जातो.
1: अच्छा.
0: अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनने त्याच्यातले बॅक्टेरिया किल केले जातात आणि असं फिल्टर केलेलं, बायोलॉजिकली पण फिल्टर केलेलं आणि स्वच्छ केलेलं पाणी पुन्हा त्याच सिस्टीममध्ये जातं, म्हणजे त्याच पाण्याचा पुनर्वापर होतो. त्याचा फायदा असा होतो की अर्बन ॲक्वाकल्चरमध्ये पाण्याची खूप समस्या आहे की आपल्याला माहितीच आहे सोसायट्यांमध्ये पाणी बऱ्याचदा कधी कधी टँकरनेही मागवायला लागतं. मग अशा वेळी आपण जर म्हणायला लागलं की आपण मत्स्यपालन करा तर पहिले काही सोबत हेच म्हणतील सोसायटीतले की आपल्याकडे पाण्याची समस्या आणि आपण कुठे अर्बन ॲक्वाकल्चर करायचं. तर त्याच्यासाठी हे सोल्युशन आहे की तुम्ही त्याच पाण्याचा पुनर्वापर करू शकता, एकदाच पाणी घ्या ते रिसर्क्युलेट करा आणि त्यात मत्स्यपालन करा.
2: पुढचा प्रश्न माझा असा आहे की बायोफ्लोक म्हणजे नेमकं काय डॉक्टर?
0: बायोफ्लॉक पण एक अशीच पद्धत आहे ज्याच्यामध्ये टाकीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजे त्यांचं नैसर्गिक खाद्य हे तयार केलं जातं.
2: बरं.
0: म्हणजे माशाला लागणारं फ्लॉक, बायोलॉजिकल फ्लॉक हा त्या पाण्यातच तयार केला जातो. म्हणजे त्या माशांची जी विष्ठ असते ते खत म्हणून ऍक्ट होतात, त्याला कार्बन सोर्स दिला तर त्याच्यापासून नॅचरल फ्लॉक तयार होतो आणि तो फ्लॉक खाऊन मासे जगतात अशी ती टेक्नॉलॉजी आहे. आणि ही टेक्नॉलॉजीमध्ये पाणी बदलायची पण गरज लागत नाही, म्हणजे ते जे आहे पाणी त्या पाण्यामध्येच ते मासे वाढवून आपण फ्लॉक तयार करून त्याच्यावर मत्स्य उत्पादन घेऊ शकतो. त्याला एरेशन अतिशय गरजेचं आहे, म्हणजे त्याला ऑक्सिजनचा म्हणता येणार नाही, ऑक्सिजन क्रिएट करणारे एरेटर्स असं आपल्याला पुरवठा द्यावा लागतो.
2: सुंदर.
1: शहरी मत्स्यपालनातून रोजगार मिळू शकतो का?
0: नक्कीच मिळू शकतो. बघा, आपण फक्त आता आपण ही जी चर्चा करतोय ती मत्स्य उत्पादन, मासे खाणं वगैरे ह्या संबंधात करतोय, पण केवळ हाच व्यवसाय नाहीये. म्हणजे माशांचं उत्पादन करा, ते विका आणि त्यातनं नफा मिळवा, हीच एक बाजू आपल्याला दिसते, पण तसं नाहीये. ह्याच्यामागे अनेक बाजू आहेत. त्या माशांना लागणारं खाद्य, त्या माशांना लागणारं बीज, त्यासाठी लागणारी प्रजैविके, त्यासाठी लागणारे फिल्टर्स, त्यासाठी लागणाऱ्या टाक्या, ही सगळी यंत्रणा आहे. किंवा त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन म्हटलं तर काही सोसायटी असं म्हणू शकतात की बाबा तुमच्याकडे ज्ञान आहे तर तुम्ही आम्हाला कन्सल्टन्सी द्या आणि तुम्ही आम्हाला हे उत्पादन काढून द्या. तर तसे आमच्या मत्स्य महाविद्यालय रत्नागिरीला आहेत, तसंच नागपूर उदगीर या ठिकाणी मत्स्य महाविद्यालय आहे. तिथून बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स करून ग्रॅज्युएट्स बाहेर पडत असतात, ते ह्याच्यातलं शिक्षण घेत असतात. मग असे लोक कन्सल्टंट म्हणून तिथे राहू शकतात, तिथे रोजगार निर्मिती होऊ शकते. आणि ह्या सगळ्या ज्या निविष्टा आहेत त्या पुरवठा करण्यासाठी मत्स्य सेवा केंद्र पण शहरांमध्ये निर्माण करता येऊ शकतात. आणि अशा प्रकारच्या मत्स्य सेवा केंद्राला महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना ह्याच्या अंतर्गत अनुदानही दिलं जातं.
2: बरं.
0: आणि विन विन सिच्युएशन होते आणि ह्याच्यामध्ये महिलांनाही चांगली संधी आहे, कारण की त्याही अशा प्रकारचा व्यवसाय करू शकतात आणि याच्यातून रोजगार निर्मिती केवळ एक कल्ली न होता त्याला अनेक वाटा आहेत आणि अशा प्रकारे त्यातनं रोजगार निर्मिती किंवा व्यवसाय निर्माण होऊ शकतो.
2: आता तुम्ही महिलांच्या बद्दल उल्लेख केला तर महिलांना नेमक्या कोणत्या संधी इथे उपलब्ध होतात?
0: बघा, म्हणजे कसं आहे की बऱ्याचदा आपण एक ढोबळ मानाने विचार केला तर आता परिस्थिती बदलली, महिलाही आता व्यावसायिक व्हायला लागल्यात, महिलाही आता नोकऱ्यांमध्ये आहेत, त्याप्रमाणे ह्या अर्बन ॲक्वाकल्चरमध्येही महिला सहभाग घेऊ शकतात आणि त्याच्यातून अर्थार्जन करू शकतात, आपल्या घरच्या घरी राहून हे होऊ शकतं. त्यासाठी कुठे बाहेर जायची गरज नाही, आपल्या घरच्या घरी छोटी जी काही आम्ही स्टँडर्ड सांगू म्हणजे अगदी 5,000 ते 10,000 लिटरची टाकी जर त्यांनी ठेवली आणि त्याच्याप्रमाणे साठवणूक क्षमता ठेवली आणि मासे पालन केलं तर निदान त्या व्यावसायिक सोडा त्यांच्या घरात जे दर महिन्याला मासे लागतात त्याची निकटतेतना भागू शकते. कारण की आपल्या फूड अँड ॲग्रिकल्चर FAO यांचा जो अहवाल आलाय त्याच्यानुसार एका कुटुंबातील एक व्यक्ती वर्षभरात 20 किलो मासे तो खातो, म्हणजे पूर्ण वर्षभरामध्ये
2: सर्वे,
0: म्हणजे 5 जण राहत असेल तर 100 किलो मासे वर्षभरात त्या कुटुंबाला लागतात.
2: बरोबर.
0: ते 100 किलो मासे तो कुटुंब स्वतःचे स्वतः तयार करेल ना, त्याच्यामध्ये त्याला प्रोटीन मिळतील, गॅरंटेड गुड क्वालिटीचे मासे मिळतील. बाहेरचा मासा जो येतो तो आपल्याला माहित नसतो ना की कसा असेल काय असेल, इथे स्वतःचे मासे स्वतः तयार करून ते कुटुंब त्याची प्रोटीनची गरज
2: व्यवसाय करू शकतो.
0: ज्याप्रमाणे काही कुटुंब स्वतःचा भाजीपाला स्वतःच तयार करतात तसे मासेही तयार करून त्याच्यातून स्वतःची गरज भागू शकतो. एक्स्ट्रा झाले तर ते सोसायटी मधल्या मेंबरना विकू शकतो,
1: म्हणजे स्वतःची गरज भागवता भागवता त्यातून रोजगारही निर्माण करू शकतो. मत्स्यपालन करताना ऑक्सिजन आणि खाद्य किंवा पाण्याचं तापमान या गोष्टी विचारात घेतल्या जातात, तर या शहरी मत्स्यपालनात या सर्व गोष्टींचा कसा विचार करायला हवा?
0: अतिशय आवश्यक आहे, कारण की ज्यावेळी आपण अर्बन ॲक्वाकल्चर म्हणतो कमी जागेमध्ये उत्पादन घेण्याचे ज्यावेळी आपण विचार करत असतो ना त्यावेळी सर्वात महत्वाचा फॅक्टर पाण्याची गुणवत्ता आहे. पाणी चांगलं तर ते मासे चांगले, त्यांना तो वास येणार नाही आणि माशांना वास नाही आला तर मग सगळेजण आवडीने खातील.
2: बरोबर.
0: आणि ह्याकरिता आपल्याला त्यातला प्राणवायू हा व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. त्यातला अमोनिया नायट्राईट नायट्राईटच्या लेवल ह्या आपल्या वाळून जमणार नाहीत. आणि ह्याकरिता प्रजैविकेचा वापर त्याच्यामध्ये करायचा आहे. हे प्रजैविक म्हणजे पावडर फॉर्ममध्ये असतात. पूर्वी तर हे मिळत पण नव्हते, आजकाल ते इझिली अवेलेबल व्हायला लागलेत. आणि ते आपण लिक्विड फॉर्ममध्ये असतात, पावडर फॉर्ममध्ये असतात, आणि ते प्रजैविक आहेत. म्हणजे दे आर नॉट अँटीबायोटिक्स.
1: अच्छा.
0: म्हणजे प्रतिजैविक हे आपण कधीच वापरायची नाही आहेत. मग ते प्रोबायोटिक्स आहे ते आपण दह्यामधनं घेतच असतो. ते माशांना पण आवश्यक असतात. त्यांचं त्यातनं आरोग्य चांगलं राहतं, रोग प्रतिकार क्षमता वाढते. आणि सुरुवातीपासून आपण त्यांना खाद्यातून आणि पाण्यातून दिलं तर ते आजाराला बळीच पडत नाही असे आमचे ऑब्झर्वेशन आहेत. म्हणजे कवच कुंडल टाईप ते तयार होतं माशाभोवती आणि त्याच्यातनं मासे हेल्दी राहतात. आणि हेल्दी मासे हेल्दी पाणी जर असेल तर आपल्याला पण ते खायला हेल्दी असतात.
2: बरोबर. डॉक्टर, आपण काळजी कशी घ्यायची हे सांगितलात, परंतु काही अडचणी आहेत का या संपूर्ण प्रवासात?
0: हो हो, नक्कीच. म्हणजे जी गोष्ट फायद्याची आहे त्यात अडचणी यायलाच पाहिजेत. आणि त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याकडे सोल्युशन्सही असायला पाहिजेत. आता अडचणी काय तेवढ्या मोठ्या जास्त नाही, त्याच्यामध्ये वीज असणं गरजेचं. कारण की एरेशन जे आहे ते सतत विजेवर चालू असतात, त्याच्यामुळे विजेचं कनेक्शन. आणि समजा एखादा दिवस आपला वीज जाण्याचा असेल तर आपल्याकडे बॅकअप सिस्टीम म्हणजे बॅटरी असेल, तर बॅटरीवरही ते अशा प्रकारचे फिल्टर्स आणि एरेटर्स चालतात.
2: बरं.
0: कारण की आपलं छोटं युनिट असल्यामुळे त्याला छोटे एरेटर्स आणि ते बॅटरी ऑपरेटेड असतात, त्याच्यामुळे काही अडचण येत नाही. दुसरं आव्हान याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की बाजारपेठ बघणं गरजेचं आहे. बरेचसे जण आता आपण हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर खूप म्हणजे प्रोत्साहित होतील. त्यांना वाटेल की अरे आपणही करूया.
2: बरोबर.
0: माझं असं सगळ्यांना म्हणणं आहे की बाजारपेठ हा महत्त्वाचा विषय आहे. पण सोसायटीमध्ये जर सगळ्यांनी मिळून ठरवलं, एखादा एरिया त्यासाठी असाईन करायचा आणि जर त्यांनी ठरवलं तर बाजारपेठेची गरजच नाही, कारण की सोसायटीतले मेंबरच त्याचे गिराईक असतील. त्याच्यामुळे तो एक मुद्दा आहे. आणि तिसरं म्हणजे त्याच्यामध्ये जे काही पाणी आपण बाहेर जात आहे, कधी कधी आपण वॉटर एक्सचेंज थोडीशी करतो ना, ते पाणी ज्याप्रमाणे आपण इतर सांडपाण्याची व्यवस्था केली त्याप्रमाणे त्याची एक वेगळी लाईन करून ते आपण आपल्या ड्रेनेजमधनं पास आउट करणं गरजेचं आहे.
2: बरं.
0: म्हणजे असं नाही की बाबा इथेच सायफनिंग केलं आणि ती घाण टाकली, असं नाही. तर ह्या सगळ्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या नियोजनाच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करू शकतो.
1: बरं. आता आणखीन एक माझा असा प्रश्न आहे की आता छोट्या स्वरूपाचा आपण चर्चा केली, पण काही व्यक्ती अशाही असतील की त्यांना व्यावसायिक रूप द्यायचं यांना,
0: अगदी,
1: तर काय तयारी त्यांची असायला हवी?
0: पहिली म्हणजे तयारी, याचं प्रशिक्षण घ्या. या टेक्नॉलॉजीज आहेत त्या जरी रॉकेट सायन्स असल्या तरी त्याच्यामध्ये तंत्रज्ञान हे दडलेलं आहे. हे तंत्रज्ञान शिकणं गरजेचं आहे. आणि आमचं मत्स्य उपकेंद्र आहे पनवेलचं, हे अशा प्रकारचं प्रशिक्षण कार्यक्रम देत असतं. फक्त आम्हाला त्याच्यामध्ये कमीत कमी 20 जण जर असतील पार्टिसिपंट्स तर ते आम्हाला घेणंही सोयीस्कर राहतं. आणि विद्यापीठाच्या वेबसाईटवर आम्ही जाहिरात टाकत असतो, किंवा ज्यांना कोणाला हे घ्यायचं आहे ते आमच्याकडे येऊन तशा नोंदणी करू शकतात आमच्या मत्स्य उपकेंद्रावर. दुसरं बाजारपेठ आहे, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे की हे मासे जे आपण तयार करू, आता मी सांगतोय म्हणून नाही तर स्वतः त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे की बाजारपेठ कुठे होऊ शकते, यात काय काय संधी आहेत आणि कुठले मासे कोणते लोक खातात. एखादा एरिया असेल त्यात पर्टिक्युलर लोक कुठले मासे खातात त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. हे थोडं प्राथमिक अभ्यास करणं त्याच्यामध्ये अतिशय आवश्यक आहे. आणि थोडी सुरुवात करा. माझं असं म्हणणं आहे की नवशिक्याने अगदी 5000 लिटरच्या टाकीपासून सुरुवात करा. आणि त्या 5000 लिटरच्या टाकीमध्ये आपण 100 बोटुकली स्टॉक करू शकतो. म्हणजे ते मासे जर 1/2 किलोचे झाले तर आपल्याला 50 ते 100 किलोचं त्याच्यामधनं उत्पादन मिळेल. ते घ्या. त्या कॉन्फिडन्समधनं मग 5000 ची 10000 15000 अशा टाक्यांची संख्या आपण वाढवायला. आणि त्याच्यामध्ये पाण्याची तपासणी, त्याचे रेकॉर्ड्स, हे सगळं ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे सगळं करून आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो.
2: बरं. आताच तुम्ही म्हटलात की प्रशिक्षण फार गरजेचं आहे.
0: हो.
2: तर आताची जी तरुण पिढी आहे किंवा आताचे जे विद्यार्थी आहेत, तर या अनुषंगाने त्यांना काही संधी उपलब्ध होत आहेत का, किंवा त्या कशा प्रकारे आपल्याला सांगता येतील?
0: मी आपल्याला मगाशी म्हणालो त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये मत्स्य सेवा केंद्र, कारण की अर्बन अॅक्वाकल्चरचा सेटअप लावल्यानंतर त्यासाठी निविष्ठा लागणार. त्या निविष्ठा आज अर्बन एरियामध्ये अशी काही मत्स्य सेवा केंद्र नाही आहेत जिथनं हे मत्स्य खाद्य मिळू शकेल, या सगळ्या गोष्टी मिळू शकतील. मग त्यांना ही संधीच झाली ना. आज गावाच्या ठिकाणी ही सगळी मत्स्य सेवा केंद्र आहेत. मग शहरी भागात असं कुठे अपॉर्च्युनिटीज नाही, त्याच्यामुळे कोण दुकान टाकणार? मग ह्या संधी निर्माण होतील आणि त्यामार्फत आपल्या तरुणांना रोजगार मिळेल. किंवा ह्याच्यामध्ये जर कोणी महिलांनी असाही विचार केला की हे सर्व मासे घेऊन त्याचं मूल्यवर्धन केलं, माशांचं लोणचं बनवलं, माशांपासून मूल्यवर्धित पदार्थ बनवले, मत्स्य वडे बनवले, मत्स्य कटलेट बनवले, तर अशा प्रकारे व्हॅल्यू ऍडिशन करून पण त्याचा एक वेगळा व्यवसाय सुरू होऊ शकतो. म्हणजे अशा अनेक संधी त्याच्यामध्ये युवांसाठी दडलेल्या आहेत.
1: मत्स्यपालन

0: फूड किती महत्त्वाचं आहे?
1: शहरी मत्स्यपालन किंवा अर्बन ॲक्वाकल्चर म्हणतो ना, त्यावेळी खाद्य व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक आहे. कारण की मॅक्झिमम जी कॉस्ट असते ना मत्स्यपालनामध्ये, त्याचा खर्चा जो असतो तो खाद्यावरच असतो. आणि त्या नवीन प्रकारचं खाद्य निर्माण झालेलं आहे जे तरंगतं, त्याच्यामुळे पाणी खराब होत नाही. पूर्वी बुडणारं खाद्य असल्यामुळे पाणी खराब व्हायचं आणि आत्ता तसं होत नाही आहे. तरंगणारं असल्यामुळे खाद्य व्यवस्थापन करणं खूप सोपं झालं आहे. पण एक लक्षात घ्यायची गोष्ट हे करताना की नुसते मासे खातायत म्हणून खाद्य देणं हे चुकीचं आहे. त्याचं प्रमाण ठरलेलं आहे त्यांच्या शरीराच्या वजनाच्या सुरुवातीला लहान असताना 8%, नंतर 6%, 4%, 2%, आणि अंतिम 1%. असं खाद्याचं रेशो कमी आणायला पाहिजे. त्याच्यामध्ये प्रथिनही असतात. सुरुवातीला जास्त प्रथिनांचं खाद्य द्यायचं आहे. असं प्रथिनं कमी कमी करायचं, म्हणजे मासा जसा मोठा होतो तशी प्रथिनांची गरज कमी कमी होत जाते. तर हे खाद्य व्यवस्थापनातले महत्त्वाचे घटक आहेत, ते आपण करणं गरजेचं आहे. आणि हे खाद्य तरंगत असल्यामुळे पाणी खराब होत नाही. आणि जे काही खराब होतं पाणी ते ज्यावेळी आपण काढून टाकतो त्यावेळी त्याच पाण्यावर आपण भाजीपाला लावायचा, म्हणजे आपण एक ॲक्वापोनिक सारखं ते करू शकतो, दुहेरी उपयोग करू शकतो.
2: सुंदर. डॉक्टर, भविष्यातील अर्बन ॲक्वाकल्चर हे कसं असेल काय सांगाल?
1: भविष्यातलं अर्बन ॲक्वाकल्चर हे अतिशय प्रॉमिसिंग व्हेंचर आहे. आपल्या इथे त्याची सुरुवात होणं फार गरजेचं आहे. आणि हा नवीन कन्सेप्ट आहे आमच्या मत्स्य उपकेंद्रामार्फत. याची आता मुहूर्तमेढ रोवली गेलेली आहे, कारण की आम्ही त्या सर्व सिस्टीम्स आपल्या इथे महाराष्ट्र शासनाच्याच एका प्रकल्पाच्या माध्यमातून उभारलेल्या आहेत. आता त्या लवकरच कार्यान्वित होतील. त्या लोकांनी येऊन बघणं, त्याचं प्रशिक्षण घेणं हे गरजेचं आहे. कारण की हे जे आहे कॉम्पॅक्ट ॲक्वाकल्चर सिस्टीम आहे, म्हणजे अल्प जागा अधिक कार्यक्षम उत्पादन. दुसरं म्हणजे वॉटर इफिशियंट असणार आहे, म्हणजे पाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर आहे. तिसरं म्हणजे ऑटोमेशन. आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक फीडिंग, ऑटोमॅटिक ऑक्सिजन कंट्रोल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात येणार आहेत.
2: बरं.
1: चौथं म्हणजे डिजिटल असणार आहे, म्हणजे आजकाल आता आमच्याकडे अशी काही प्रणाली आहेत, असे फीडर्स आहेत की ते मोबाईलवरून ऑपरेट करता येतं. म्हणजे मी माझ्या केबिनमध्ये बसलो आहे, माझ्या केजवर माशांना खाद्य घालायचं आहे, तर मी माझ्या मोबाईलवरून कमांड देऊन ते खाद्य देऊ शकतो. हे गरजेचं आहे, कारण की आज मनुष्यबळाचा एवढा तुटवडा निर्माण झालाय की माणसं आपल्याला मिळत नाहीयेत कामासाठी. मग हे आपण नवीन नवीन पर्याय शोधणं आणि नवीन संकल्पना आणणं गरजेचं आहे. आणि त्याचं आम्ही डेमॉन्स्ट्रेशन करतोय, कारण की आम्हाला समस्या ते जाणवत आहेत, त्याच्यावर आम्ही सोल्युशन देतोय. त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन हा महत्वाचा आहे. याच्यामध्ये अर्बन ॲक्वाकल्चर, म्हणजे अर्बन ॲक्वाकल्चर आणि अर्बन फिश प्रोसेसिंग. फिश प्रोसेसिंग ही माध्यम कसं होतं आपल्याकडे की एखाद्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये मासे येतात, ते फ्रीज होतात आणि मग बाहेर एक्सपोर्ट केले जातात. आता अर्बन फिश प्रोसेसिंग काय आहे? तर हे जे मासे आपण अर्बन ॲक्वाकल्चरमधले ते घ्यायचे, त्यांना आपणच प्रोसेस करायचं, त्यांना आपणच फिलेट करायच्या आणि या फिलेट फ्रीज करून आपण रेस्टॉरंटना सप्लाय करायच्या. हा छोटा व्यवसाय आहे पण त्याच्यात मोठा प्रॉफिट आहे. तर हे आपण आपल्या इथे करू शकतो. त्याच्यातनं वेगवेगळे मत्स्यपदार्थ बनवू शकतो. कोळंबीचे लोणचं बनवू शकतो, माशांचं लोणचं बनवू शकतो, मत्स्यवडा बनवू शकतो, मत्स्य कटलेट बनवू शकतो आणि महिलांना याच्यापासून उद्योग निर्मिती होऊ शकते. आणि इंटिग्रेटेड सिस्टीम, जे मगाशी मी आपल्याला म्हणालो, नुसतं मासे नाही, त्या माशांच्या पाण्यावर भाजीपाला करा आणि त्याला पण खत नाही राहत, मग ते पण थोडक्यात ऑर्गॅनिक भाजीपालाच तयार होतो ना आपला. म्हणजे अशी कॉम्पॅक्ट सिस्टीम करून आपण हे अर्बन ॲक्वाकल्चरकडे बघायला पाहिजे.
2: डॉक्टर, हल्ली शहरामध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या माशांचे प्रकार बघायला मिळतात, पण ते शोभेसाठी वापरले जातात.
1: अगदी
2: काही मासे
1: ऑर्नामेंटल जातात.
2: येस. तर त्याबद्दल काही संधी उपलब्ध होऊ शकतात का?
1: अतिशय चांगला रोजगार आहे शोभिवंत मत्स्यपालनामधनं. आणि हे शोभिवंत मासेही आपण अशा प्रकारच्या अर्बन ॲक्वाकल्चरमध्ये त्यांचं पालन करू शकतो आणि त्यांची विक्री करू शकतो.
2: बरं.
1: मेथडॉलॉजीज आहे, फक्त मासे बदलत जातात.
2: बरोबर.
1: म्हणजे आत्तापर्यंत आपण जी चर्चा केली ती खाण्याचे मासे आहेत.
2: बरोबर.
1: पण हे शोभिवंत मासे आहेत, त्याचंही मत्स्यपालन असं अर्बन ॲक्वाकल्चरच्या माध्यमातून करू शकतात. किंबहुना लोक करतातही, पण आता आपल्याला फूड फिशवर पण तसंच कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आणि हे खाण्यायोग्य मासे पण लोकांपर्यंत अर्बन ॲक्वाकल्चरच्या माध्यमातून पोहोचवायचे.
0: सर, जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी काय संदेश द्याल?
1: आज आपल्या आकाशवाणीच्या ह्या फार्म टू सिटी त्या नावातच सगळं दडलेलं आहे आणि आपला जो विषय आहे तो पण त्याशी संबंधित आहे, अर्बन ॲक्वाकल्चर. मला एवढा संदेश आहे की मत्स्यपालन म्हणजे केवळ ग्रामीण भागातला आणि तलावाशी जोडलेला व्यवसाय नाही, हे श्रोत्यांनी आता लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की तो आपण शहरामध्येही विशिष्ट मर्यादित जागेत नियंत्रित वातावरणात पाण्याचा कार्यक्षम वापर करून करू शकतो. थोडक्यात, योग्य तंत्रज्ञान, योग्य प्रजाती, योग्य व्यवस्थापन, बाजारपेठेचे ज्ञान आणि सातत्यपूर्ण निरीक्षण याचं सगळ्यांचं जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळतं, ते आहे शहरी मत्स्यपालन. आणि याच्याकडे अतिशय उद्योगाची संधी म्हणून महिलांनी, युवांनी आणि सिनियर सिटिझननी, कारण की हा अतिशय सोपा करण्यासारखा व्यवसाय आहे. त्याच्यामुळे लहान सुरुवात करा, वैज्ञानिक पद्धतीने करा,

0: आणि अनुभवाच्या आधारावर मत्स्य संवर्धनाचा विस्तार करा हा संदेश मी श्रोत्यांना देऊ इच्छितो.
1: सर, आज तुम्ही आलात आणि एका वेगळ्या विषयावर आमच्या सर्व श्रोत्यांना खूप छान असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण शहरी मत्स्यपालन याविषयी डॉक्टर विवेक वर्तक यांची प्रफुल्ल आचरेकर आणि स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारे प्रायोजित कार्यक्रम फार्म टू सिटी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्त्वाचा

भाग असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. भारतीय गोल्फ युनियनकडून सुवर्णपदक विजेत्या प्रणवी उर्सला 10 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज केलं. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजच्या 58व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते नवी दिल्लीत बोलत होते. विकसित भारत साकारण्यासाठीच्या प्रत्यक्ष आणि डिजिटल पायाभूत सुविधा जितक्या महत्वाच्या आहेत तितकंच बळकट संस्था आणि उत्तम शासनाचंही योगदान गरजेचं आहे असंही ते म्हणाले. शाश्वत आर्थिक विकासासाठी गुंतवणूकदारांचा विश्वास महत्वपूर्ण असल्याचं मत त्यांनी मांडलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी आज मुंबईत विराट गर्जना मोर्चा काढण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा मेट्रो सिनेमापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयापर्यंत गेल्यानंतर त्याचं सभेत रुपांतर झालं. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड आणि अनिल देशमुखही त्यात सहभागी झाले होते. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी या नेत्यांनी केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे सत्ताधारी भाजपाचं हत्यार असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. जर मतदार यादीतून बांगलादेशी नागरिकांना वगळण्यासाठी ही एसआयआर प्रक्रिया राबवली गेली असेल तर देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या किती बांगलादेशी नागरिकांना सरकारनं शोधून काढलं असा सवालही त्यांनी केला. तर राज्यातल्या एसआयआर अर्थात मतदार यात्यांच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. देशातल्या आगामी निवडणुका बॅलेट पेपर अर्थात मतदान पत्रिकांवर घेतल्या जाव्यात अशी मागणीही त्यांनी केली. निवडणूक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलत निवड समितीमधून सरन्यायाधीशांना वगळलं तिथूनच मतचोरीला सुरुवात झाली असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. आता आपल्याला ही परिस्थिती सुधारावी लागेल. लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांना काम करावं लागेल असं ते म्हणाले. कोट्यवधी नागरिकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेणं हे मनमानीचं आणि घटनात्मक प्रक्रियेचं घोर उल्लंघन करणारं आहे असं परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांनी मांडलं आहे. ते आज हैदराबाद इथं नालसार विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलत होते. मृत्यू झालेले मतदार वगळता एकदा मतदार यादी समाविष्ट झालेल्यांचं नाव नोटीस न देता आणि सुनावणी न घेता काढून टाकता येत नाही असं करणं म्हणजे शरीरातून आत्मा काढून घेण्यासारखं आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना, नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे यांना तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. उत्तराखंडातल्या राज्यसभेच्या आगामी द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने दिनेश आर्य यांना उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी रुक्मिणी मलिक यांच्या नावाची घोषणाही आज भाजपने केली. या नावांना भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं मंजुरी दिली आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया या महिन्याच्या 29 तारखेला सुरू होईल आणि 16 ऑक्टोबर रोजी मतदान होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. परदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबर महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. त्याआधीचे 2 महिने परदेशी संस्थांनी मोठी गुंतवणूक भारतीय बाजारात केली होती. जागतिक स्तरावर भूराजकीय संघर्षाची स्थिती, अमेरिकेत व्याजदरात वाढ आणि क्रूड तेलाच्या किमतीतली वाढ यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केली. कर्जरोखे स्वरूपातली गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात घटली. मात्र सुरुवातीच्या इशूंमध्ये 9,676 कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशातून आली आहे.
जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप झाला. 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेल्या या रोमांचक स्पर्धांमध्ये भारतानं दमदार कामगिरी केली असून 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्य पदकांसह 89 पदकांची कमाई केली आणि पदक तालिकेत 4थं स्थान पटकावलं. जपानमध्ये नागोया इथल्या पालोमा मिझुओ स्टेडियमवर

क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा संपन्न झाला. खेळाडूंच्या संचलन फेरीत नेमबाज निरू धांडानं तिरंगा ध्वज फडकावत भारताची ध्वजवाहक म्हणून भूमिका बजावली. या कार्यक्रमात दोहा 2030 क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीकडे अधिकृतपणे जबाबदारी सोपवण्यात आली. दरम्यान भारतीय गोल्फ युनियननं आज आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या देशाची पहिली महिला वैयक्तिक सुवर्णपदक विजेती प्रणवी उर्स हिला 10 लाख रुपयांचा रोख पुरस्कार जाहीर केला. स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पारमेलिन भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यासाठी उद्या नवी दिल्लीत दाखल होत आहेत. त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांचा समावेश असलेलं उच्चस्तरीय शिष्टमंडळ असेल. उद्या संध्याकाळी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील. त्यानंतर विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पारमेलिन यांच्या द्विपक्षीय चर्चा होईल. यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, गतिशीलता, संस्कृती यासारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांचीही पारमेलिन यांच्याशी भेट होईल. पारमेलिन यांचा हा भारताचा पहिलाच दौरा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांशी सरकारनं तत्काळ संवाद साधावा अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. पुण्यात ते वार्ताहरांशी बोलत होते. सरकार आणि विद्यार्थी संघटनांमध्ये अर्थपूर्ण संवाद झाला तरच हा प्रश्न मार्गी लागेल असं मत त्यांनी मांडलं. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असून विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पुण्यात वार्ताहर परिषदेत केलं. यंदाच्या सप्टेंबर महिन्यातलं तेल उत्पादनाचं प्रमाण नोव्हेंबर महिन्यात कायम राखण्याचा निर्णय सात ओपेक प्लस देशांनी घेतला आहे. आज दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या देशांच्या बैठकीत जागतिक तेल बाजारपेठेतल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, पुरवठा साखळीची लवचिकता आणि कनेक्टिव्हिटी ही उदयोन्मुख शक्तींसाठी महत्वाची उद्दिष्ट असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत 62व्या म्युनिक सुरक्षा परिषदेला संबोधित करत होते. ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ मधल्या उदयोन्मुख आणि मध्यम शक्ती अधिक महत्वाच्या भूमिका बजावण्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी एकत्र आल्याचं ते यावेळी म्हणाले. अमेरिकेचं बदलतं जागतिक स्थान, चीनचा उदय आणि वाढतं परस्पर अवलंबित्व यामुळे उदयोन्मुख शक्ती एकत्र येत असून जोखीम कमी करणं आणि उद्दिष्ट आधारित सहकार्य साधणं हा त्यांचा दृष्टिकोन असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठी मुत्सद्देगिरी हाच एकमेव उपाय असल्याचं इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास राघजी यांनी म्हटलं आहे. ते आज तेहरानमध्ये विविध देशांचे राजदूत आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. मात्र अमेरिकेनं लष्करी मार्गाचा अवलंब केला तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इराण पूर्वीपेक्षा जास्त सज्ज असेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. दरम्यान इराणबरोबरचा आपला संघर्ष लवकरच संपेल आणि त्यानंतर तेलाच्या दरात मोठी घसरण होईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरचे हल्ले वाढवू अशी भूमिका युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी घेतल्यानंतर युक्रेनची राजधानी कीव आणि इतर भागांवरचे हल्ले आणखी तीव्र करायचा इशारा रशियानं दिला आहे. युक्रेनच्या विविध भागात लष्करी आस्थापना, संरक्षण उद्योग आणि इतर पायाभूत सुविधांवर हल्ले करू असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं आज सांगितलं. आज संपूर्ण जग संघर्ष, युद्ध, असहिष्णुता आणि सामाजिक विभाजनाला सामोरं जात असताना भगवान महावीरांचा क्षमापना आणि विश्वमैत्रीचा संदेश अधिक प्रासंगिक झाला आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी आज केलं. भारत जैन महामंडळातर्फे घाटकोपर पूर्व इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. एव्हरेस्ट कंपनीची पाकिटबंद जिरेपूड सेवनासाठी अयोग्य असल्याचं तपासणीत आढळून आल्यानं ती बाजारपेठेतून परत मागवायचे निर्देश FSSAI दिले आहेत. या जिरेपुडीत एझोक्ट्रीबोसिन आणि थायमेथो स्कॅम हे दोन घटक मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा आधुनिक अर्थव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमधला अदृश्य पण महत्वाचा भाग असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुख्य निवडणूक आयुक्तांची हकालपट्टी करण्याची आणि आगामी निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची विरोधी पक्षांची मुंबईतल्या मोर्चात मागणी. परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या महिन्यात भारतीय भांडवल बाजारातून सुमारे 35,861 कोटी रुपये काढून घेतले. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप. भारतीय गोल्फ युनियनकडून सुवर्णपदक विजेत्या प्रणवी उर्सला 10 लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: नमस्कार श्रोतेओ, सुप्रभात। 107.1 मेगाहर्ट्जवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे FM रेनबो वाहिनी आणि मी आहे तुमची रेडिओ सखी RJ मानसी सावंत। आपण ऐकणार आहात आपली सकाळ स्वरमय करणारा संगीतमय सुरेल आविष्कार, अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन।

वा मंडळी, दिवसाची सुरुवात तर आता बाप्पाच्या स्मरणाने झालेली आहे. आता सांगा बरं, माझ्यासोबत आता कोण कोण उठलंय, कोणाच्या हातात चहाचा कप आहे, कोणी घरातली कामं सुरू केली आहेत आणि कोणी अजूनही अंतुरणातच रेडिओ ऐकत असेल. पण हरकत नाही, तुम्ही कुठेही असाल पण आजची ही सकाळ आपण सोबत असणार आहोत. आकाशवाणीवरची ही भूपाळीची वेळ आहे. चला तर मग आणखी एक भूपाळी ऐकूया.

श्रोते हो, सकाळची सुरुवातच जर अशा प्रसन्न वातावरणाने प्रसन्न स्वरांनी झाली तर दिवस अर्थातच छान जाणार असं वाटतं ना. आणि आपल्या आकाशवाणीची हीच तर खासियत आहे, रोज सकाळी वेगवेगळ्या भूपाळी अभंग भक्तिगीतांमधून आपल्यालाही सुरांची भेट मिळत असते. आता ऐकूयात एक प्रसिद्ध मराठी भक्तिगीत जे दिग्गज पार्श्वगायक मोहम्मद रफी यांनी गायलं आहे.

नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांना आजच्या दिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि या नवीन आठवड्याच्या देखील खूप खूप शुभेच्छा. आज सोमवार आहे. आता सोमवार म्हणजे आठवड्याचीच पहिली पायरी. ही पायरी जर सकारात्मक विचारांनी, चांगल्या भावनेने आणि मनातल्या समाधानाने टाकली तर पुढचा प्रवास नक्कीच अधिक सुंदर होऊ शकतो. म्हणून आज जे मिळालं आहे त्यासाठी मनापासून कृतज्ञ होऊया आणि पुढच्या 7 दिवसांकडे एका सुंदर अपेक्षेने पाहूया.

श्रोते हो, पहाटेची वेळ आहे आणि दिवस आत्ता पूर्णपणे उजाडलेलाही नाही आहे. बाहेरची धावपळ सुरू व्हायची आहे, कामांची यादी समोर यायची आहे आणि अशा वेळी देवाचं स्मरण करताना आपण त्याच्याशी काय बरं बोलतो? बहुतेक वेळा आपली पहिली वाक्य असतात, देवा हे काम होऊ दे, देवा तब्येत चांगली ठेव, देवा मुलांचं सगळं चांगलं होऊ दे, देवा देवा देवा देवा आजचा दिवस नीट जाऊ दे. पण काय वाटतं श्रोते हो, आज आपण काहीच मागव्या नको देवाकडे, फक्त त्याला धन्यवाद देऊयात. देवा, कालचा दिवस दिलास, काल जे काही चांगलं घडलं त्यासाठी धन्यवाद. आज पुन्हा डोळे उघडण्याची संधी दिलीस त्यासाठी धन्यवाद. आपली माणसं आपल्या आसपास आहेत त्यासाठी धन्यवाद. आणि अजून एक दिवस माझ्या हातात दिलास त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. कधी कधी काय होतं ना मंडळी, आपल्याकडे जे आहे त्याची यादी आपण करतच नाही आणि जे नाही त्याची यादी मात्र खूप भली मोठी असते. चला तर मग याच कृतज्ञ भावनेसोबत आता ऐकूयात एक सुंदर भक्तिगीत, जे आपल्यालाही भगवंतासोबत एकरूप करायला मदत करेल.

मंडळी, आपल्या प्रार्थनेत, मंत्रांमध्ये, स्तोत्रांमध्ये एक स्वर वारंवार ऐकू येत असतो, तो म्हणजे ओम. फक्त दोन अक्षरांसारखा दिसणारा पण भारतीय आध्यात्मिक परंपरेत अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला हा स्वर. ओम उच्चाराचा आपण अनेकदा वापर करतो, अनेकदा ऐकतो योगाभ्यासात, ध्यानात, मंदिरात, मंत्रोच्चारात. पण कधी विचार केलाय का इतक्या सगळ्या ठिकाणी याच एका स्वराला एवढं महत्त्व का? भारतीय परंपरेत ओम या स्वराला प्रणव किंवा ओंकार असंही म्हटलं जातं. अनेक आध्यात्मिक साधनांमध्ये त्याचा उच्चार मन एकाग्र करण्यासाठी केला जातो. आपण ओम उच्चारतानाच आधी एक दीर्घ स्वर घेतो, दीर्घ श्वास घेतो आणि मग तो हळूहळू शांत होत जातो. कदाचित म्हणूनच पहाटेच्या या शांत वातावरणात त्याचा उच्चार विशेष प्रसन्न वाटतो. याचे तसे अनेक आध्यात्मिक अर्थ आणि परंपरागत व्याख्या आहेतच. काही साधकांसाठी तो ध्यानाचा आधार आहे, तर काहींसाठी ईश्वराचं स्मरण, तर काहींसाठी अंतर्मन शांत करण्याचा एक मार्ग.